सुप्रभात रसिक श्रोते हो, नमस्कार. FM 100.5 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, सकाळचे 5:55 झालेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला आम्ही आता सुरुवात करीत आहोत. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 23 ज्येष्ठ 1948, अर्थात 6 जून 2026. प्रातःकालीन या मंगलमय वातावरणात प्रसारण सभेत आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. प्रसारणाची सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं.

FM 100.5 मेघाट्सवर हे आकाशवाणीचं धुळे केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6 वाजतायत. ऐकूया ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

FM 100.5 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 6:05 झालेत. प्रसारित करीत आहोत अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम.

श्रोतेहो, अर्चना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत पंडित कुमार गंधर्व आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं बाळ कोल्हटकर यांचं हे भक्तिगीत.

आशा भोसले यांनी गायलेलं रमेश अणावकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं वसंत प्रभू यांनी. श्रोतेहो, अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून.

रवींद्र साठे यांनी गायलेलं हे भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. सदाशिव जावडेकर यांचं हे गीत होतं, संगीत दिलं होतं धनंजय दैठणकर यांनी. श्रोते हो, आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. कार्यक्रम सुरू आहे अर्चना, हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम.

वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं संत एकनाथ महाराज यांचं हे भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत होतं कमलेश जाधव यांचं. श्रोतेहो अर्चना भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून.

विठ्ठल शिंदे यांनी गायलेला आणि संगीतबद्ध केलेला तुकाराम महाराज यांचा हा अभंग आताच आपण ऐकलात. श्रोते हो अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून. ऐकूया कार्यक्रमात शेवटी देशभक्तीपर गीतरचना.

श्रोतेहो, अर्चना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलत लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं विनायक दामोदर सावरकर यांचं देशभक्तीपर गीत. संगीत होतं मधुकर गोलवलकर यांचं. याबरोबरच अर्चना भक्ती संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. 6:40 झालेत. ऐकूया कृषी संपदा हा कार्यक्रम. यात ऐकूया प्रकाश आयामावर आधारित पिकांची निवड, याविषयी प्राध्यापक व्ही एस गिरासे यांनी दिलेली माहिती.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. प्रकाश आयामावर आधारित पिकांची निवड हा एक महत्त्वाचा विषय आहे. प्रत्येक पिकांना प्रकाशाला म्हणजेच कालावधी आणि तीव्रता याला वेगवेगळा प्रतिसाद असतो. गार्नर आणि आलाळ यांनी प्रकाश आयाम किंवा फोटोपिराडिझम हा शब्द 1920 संबोधित केला होता. प्रकाशाचा कालावधी जर इकडे तिकडे झाला तर पिकांच्या फुलं आणि फळ येण्याच्या कालावधीमध्ये परिणाम होतो. प्रकाश आयाम आधारावर पिकांचे 5 प्रकार पडतात. त्यामध्ये काही पिकं असतात ते लहान दिवस असेल ते लहान दिवसीय पिकं त्यांना आपण म्हणतो. नंतर मोठे दिवसात येणारे पिकं आपण म्हणत असतो आणि लहान किंवा मोठ्या दिवसाचा काही परिणाम होत नाही अशांना आपण डे न्यूट्रल प्लॅन म्हणतो. आणि चौथा प्रकारमध्ये शॉर्ट लॉंग डे प्लॅन आणि पाचवा प्रकारमध्ये लॉंग शॉर्ट डे प्लॅन असे आपण म्हणजे प्रकाशाचा कालावधी आणि अंधाराचा कालावधीचा विचार केला तर असे 5 प्रकार पिकांमध्ये पडत असतात. आता शॉर्ट डे प्लॅन म्हणजे लहान दिवसात येणारे पिकं. लहान दिवसात येणारे पिकं म्हणजे हे पिकं 12 तासापेक्षा कमी दिवस कालावधीत तर त्यांना फुले येण्यासाठी लागत असतो आणि यालाच आपण शॉर्ट डे प्लॅन म्हणतो. म्हणून या पिकांना मोठ्या रात्रीचे पिकं असंही आपण म्हणतो. या ठिकाणी दिवसाचा कालावधीपेक्षा रात्रीचा कालावधी म्हणजे मोठी रात्र फुले येण्यासाठी फार महत्त्वाची असते. सर्व खरीप पिके यांचा समावेश शॉर्ट डे प्लॅन म्हणजे लहान दिवसात येणारे पिकं असं आपण करत असतो. यामध्ये भात असेल, ऊस असेल, ज्वारी असेल, सोयाबीन असेल, तंबाखू असेल, बटाटा असेल, कॉफी असेल, स्ट्रॉबेरी असेल किंवा क्रिसेंथिमम फूल असेल यांचा समावेश होत असतो. म्हणजे यांना दिवस लहान लागतो आणि रात्र मोठी लागत असते. दुसरा प्रकार लॉंग डे प्लांट म्हणजे मोठा दिवस लागणारे पिकं. ही पिके 12 तासापेक्षा अधिक दिवसाचा कालावधी फुले येण्यासाठी लागत असतो. दिवसाची लांबी 4 तासापासून ते 8 तासापर्यंत असते. ह्या पिकांना अंधाराचा कालावधी कमी किंवा गरजेचा नाही असे आपण म्हणत असतो. ह्या पिकांना लांब रात्र पिके असेही आपण म्हणत असतो. जिब्रेलिक ॲसिडचा वापर आपण जर या लॉंग डे प्लॅनमध्ये केला तर लहान दिवसात सुद्धा या पिकांना फुलं येतात आणि फळे येत असतात. म्हणून शेतकरी मित्र जे ग्रोथ हार्मोन्स आहेत जिब्रेलिक ॲसिड असेल, सायटोकायनिन असेल, ऑक्सिजन असेल हे जर आपण व्यवस्थित वापरलं, योग्य मात्रेमध्ये वापरलं, योग्य वेळी

0: वापरलं तर आपण अधिक उत्पादन आणि अधिक मालाचे प्रत टिकू शकू. उदाहरणार्थ सर्व रबी पिकांचा समावेश या ठिकाणी लॉंग डे प्लॅनमध्ये होतात. याच्यामध्ये गहू असेल, बार्ली असेल, मुळा असेल, मका असेल, एरंडी असेल, कॅबेज असेल, मोहरी असेल, वाटाणा असेल, बीट असेल यांचा समावेश होतो. शेतकरी मित्रो, पीक पैदासकरांनी म्हणजे प्लांट बिल्डर्स शास्त्रज्ञांनी या वेगवेगळ्या वाणांचा वापर करून पिकांमध्ये खूप बदल घडून आले. त्याच्यामुळे आपण काही पिकं तीन हंगामामध्ये घ्यायला लागलो. उदाहरणार्थ सूर्यफूल असेल, मका असेल, बरेचसे पिकं आपण दोन हंगामामध्ये घ्यायला लागलो. ज्वारी असेल, भुईमुग असेल, बाजरी असेल आणि असे ठराविक पिकं ती फक्त ते एक हंगामामध्ये येतात. उदाहरणार्थ गहू किंवा हरभरा. तर हा बदल शक्य झाला या पीक पैदासकरांमुळेच. यांनी चांगलं संशोधन केलं आणि त्याच्यामुळे आपण आता पीक बऱ्याच वेळेस दोन किंवा तीन हंगामामध्ये घ्यायला लागलो. आता तिसरा प्रकार म्हणजे डेड न्यूट्रल प्लांट. याच्यामध्ये दिवसाचा कालावधी किंवा रात्रीच्या कालावधीमध्ये काहीच फरक पडत नाही, म्हणून यांना दिवस रात्र असंवेदनशील.
1: श्रोतेहो, कृषी संपदा या कार्यक्रमात आपण ऐकलं प्रकाश आयामावर आधारित पिकांची निवड याविषयी व्ही एस गिरासे यांनी दिलेली माहिती. आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
2: किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
3: श्रोते हो, नमस्कार. मागच्या भागात आपण पावसाळ्यातील आहार विहार याविषयी माहिती ऐकली. या भागात आपण संसर्गजन्य आजारांपासून संरक्षणासाठी आवश्यक काळजी याविषयी माहिती ऐकणार आहोत. आजच्या वेगवान जीवनशैलीत वाढतं प्रदूषण ही मोठी समस्या आहे. त्यात पावसाळी वातावरणात दमटपणामुळे अधिकच प्रदूषण वाढतं. कारखान्यातून बाहेर पडणारा विषारी वायू, रस्त्यावरील धूळ यामुळे वातावरण अजूनच दूषित होतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. श्वसनाचे विकार, ॲलर्जिक दमा, सर्दी, खोकला, निमोनिया अशा अनेक आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी लसीकरण हे जरूर करून घेतलंच पाहिजे. व्यायाम, योगासन, प्राणायाम यामुळे प्रतिकार क्षमता जरी वाढत असली तरी योग्य वेळी योग्य ते लसीकरण हे केलंच पाहिजे. गर्भवती स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, बालक यांची प्रतिकार क्षमता वाढणं ही काळाची गरज आहे. संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण हवं असेल तर जवळच्या आरोग्य केंद्रात मुलांसाठी आवश्यक असणारं लसीकरण जरूर करून घेतलं पाहिजे. खोकला, ताप, छातीत कफ, दम लागणं अशी लक्षणं दिसल्यास ताबडतोब एक्सरे काढून घ्यावा आणि योग्य ते निदान जरूर करावं. निमोनिया प्रतिबंधक लस, डिप्थेरिया, इन्फ्लुएन्झा, हिपेटायटिस बी अशा विविध लसी जागरूकतेने घेतल्या पाहिजेत. वेळेवर लसीकरण करणं हा वैयक्तिक नाही तर सामाजिक संरक्षणाचा भाग आहे. लसीकरणाच्या बाबतीत जर काही शंका असेल तर डॉक्टर, सरकारी आरोग्य केंद्र या ठिकाणी सल्ला जरूर घ्यावा. उघड्यावरच्या अन्नातून जंतुसंसर्ग होणार नाही याची जरूर काळजी घ्यावी. पावसाळ्यातील वाढती आर्द्रता, डबक्यामध्ये साठलेलं पाणी यामुळे डासांची उत्पत्ती होते. त्यातूनच डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे आजार फैलावतात. यासाठी कुठेही पाणी साठू न देणं महत्वाचं आहे. पावसाळ्यामध्ये वातावरण अतिशय दमट असतं, त्यामुळे वेगवेगळे त्वचा विकार देखील याच दिवसात उद्भवतात. लघवीच्या ठिकाणी जांघेच्या बाजूला संसर्ग होण्याची शक्यता दाट असते. तसा संसर्ग जर झाला तर त्या ठिकाणी खाज येणं, जखम होणं, स्त्राव होणं अशी लक्षणं दिसून येतात. म्हणून ही जागा आंघोळीच्या वेळेला पाण्याने स्वच्छ धुवावी. तसंच त्रिफळाचूर्ण पाण्यात उकळून त्या पाण्याने संध्याकाळी जागा परत स्वच्छ केल्यास जंतुसंसर्गाला प्रतिबंध होतो, कारण त्रिफळाचूर्ण हे उत्तम जंतुघ्न म्हणून कार्य करतं. बाळंत स्त्रियांनी देखील स्वच्छता राखावी. विशेषतः स्तनाग्रांच्या ठिकाणी जंतुसंसर्ग होणार नाही ही दक्षता जाणीवपूर्वक घ्यावी. मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे लसीकरण तर महत्वाचं आहेच, पण त्याच्या जोडीला उकळून गार केलेलं पाणी देखील रोज प्यावं. सितोपलादी चूर्ण, पिंपळी पावडर मधासह नित्य नेमाने घ्यावी. त्यामुळे फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राहतं. जंतुसंसर्गामुळे हवेतील दमटपणामुळे केसांचं आरोग्य देखील बिघडून कोंडा होणं, केस गळणं या समस्या निर्माण होतात. त्यासाठी आवळा पावडर आणि ज्येष्ठमध पावडर एकत्र करून मुळांशी लावून केस धुवावेत, त्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहतं. त्याचप्रमाणे रोज खोबरेल तेल केसांच्या मुळांशी रात्री लावून झोपावं, त्यामुळे मुळं बळकट होतात. संसर्ग टाळण्यासाठी हात, पाय, केस यांची स्वच्छता राखणं

0: अत्यंत महत्त्वाचं असतं. अशा प्रकारे योग्य लसीकरण, नियमित तपासणी आणि आवश्यक काळजी या त्रिसूत्रीद्वारे संसर्गजन्य आजारांवर नक्कीच मात करता येते. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. आज ऐकूया याचा दुसरा भाग.
1: भल्या पहाटे मधुर कूजनानी उठवणारा बुलबुल दिवसा काही काळ शांत राहतो. माध्यानी परत त्याचे मधुर स्वर कानी पडतात आणि संध्याकाळी तो परत विश्रांती घेतो. दिवसा कार्यरत असलेल्या सजीवांना दिनचर असं म्हणतात. संध्याकाळी कार्यरत असलेल्या सजीवांना संधी प्रकाशीय म्हणतात, तर रात्री कार्यमग्न असलेल्या सजीवांना निशाचर म्हटलं जातं. पक्ष्यांमध्ये चिमण्या, कावळे, बुलबुल, सुगरण, मैना, साळुंकी असे अनेक पक्षी दिवसा सजग आणि कार्यक्षम असतात. दिवसभर अन्नाच्या शोधार्थ भटकतात आणि संध्याकाळी विश्रांती स्थानाकडे परत जातात. हंस, चक्रवाघ, पोचड हे पक्षी संधी प्रकाशीय म्हणजे संध्याकाळी सजग राहून भक्ष्याच्या खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात, तर घुबडं निशाचर आहेत. अशा प्रकारच्या जैविक तालबद्धतेमुळे सर्वच पक्ष्यांना खाद्य किंवा भक्ष्य उपलब्ध होऊ शकतं आणि पर्यावरणाच्या बदलांनुसार त्यांना वर्तन करता येतं. सपुष्प वनस्पतींमध्येही फुलं उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पाण्यात वाढणारं कमळ पहाटे उमलायला लागतं, दिवसभर उमललेलं असतं आणि संध्याकाळी मिटून जातं. कमळ उमलायला लागलं की त्याच्यातला मकरंद खाण्यासाठी भुंगेही पहाटेच सजग होतात, कमळांवर झेपावतात आणि मकरंद खाऊन तृप्त होऊन परततात. एखादाच भुंगा सूर्यास्तापर्यंत कमळ उमललेल्या कमळपुष्पावर रेंगाळतो आणि कमळ मिटल्यावर बंदिस्त होतो. कवी कल्पनेला तेवढाच भृंग दिसतो. याउलट जमिनीवर वाढणारं ब्रह्मकमळ मात्र बरोबर रात्री 12 वाजता उमलतं. 10:30-11 सुमाराला ब्रह्मकमळाची कळी उमलायला लागते, एक एक पाकळी अलग व्हायला लागते. तसा ब्रह्मकमळाचा जाड मांसल दांडा झुलायला लागतो. रात्री 12 वाजता सर्व पाकळ्या अलग होऊन ब्रह्मकमळ पूर्ण उमलतं. शुभ्र धवल पूर्ण उमललेलं ब्रह्मकमळ त्यातील पूकेसर आणि स्त्री केसरासह प्रेक्षणीय तर असतंच आणि आनंददायीही असतं. रात्री उमलणारी फुलं पांढरी किंवा फिकट रंगाची असतात, त्यामुळे अंधारातही कीटकांचं लक्ष आपल्या सुगंधांनी वेधून घेतात. रात्राणी रात्रीच फुलते. फुलात रंगनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा सुगंधाच्या निर्मितीसाठी वापरली जाते. या जैविक तालबद्धतेचं वर्णन निसर्गाचा अपूर्व आविष्कार म्हणूनच करता येतं. सूर्यफुलाचं नाव असतं त्याच्या सूर्याच्या दिशेने आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाईजुई, मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलायला लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाक्षीला ऑफिस टाइम म्हणतात, कारण गुलबाक्षी दुपारी 4 वाजता उमलते. बिनवासाची पण अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. शिरीषाची पानं दिवसा पूर्ण खुली असतात तर सूर्यास्तानंतर मिटतात. शिरीषामध्ये हा स्लीप रिदम आढळतो.
0: कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा दुसरा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: संस्कृत बातमीपत्र.

FM 100.5 MHz आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, 6:55 झालेत.

श्रोतेहो, आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. जाणून घेऊया आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्र केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 आपण ऐकणार आहात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम पुना गाडगीळ आणि सन्स. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्याचा, दागिना म्हणजे पुना गाडगीळ आणि सन्स यांचा हा कार्यक्रम. 7:45 भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 8:00 समाचार प्रभात हिंदीतलं बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. 8:15 आणि 8:40 भावसरगम भावधारा

हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. दरम्यान 8:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून. सकाळी 9 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. आज सकाळी ठीक 10 श्रोते हो आपण ऐकणार आहात प्रासंगिक या सदरात. आकाशवाणी 90@90 निमित्त विशेष कार्यक्रम मालिका मनामनातील आकाशवाणी आज असेल भाग 14. शेतकरी बांधवांच्या मनोगतावर आधारित असलेला हा कार्यक्रम आपण आज ऐकू शकाल आज सकाळी ठीक 10. निवेदन रत्ना निकम यांचं, सादर करते असतील सुमित सूर्यवंशी. 10:30 हिंदी चित्रपट संगीत प्रसारित केला जाईल. सकाळी 11 आपण ऐकू शकाल मिश्र संगीताचा कार्यक्रम. दुपारी 12 वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 12:45 आकाशवाणी @निरंतर स्वरलहरी आकाशवाणी महाराष्ट्र केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर श्रोते हो आपण ऐकू शकाल विविध भारती प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती प्रसारण सेवेवरून. दरम्यान 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. दुपारी 3 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र केंद्रावरून प्रसारित सहक्षेपित केल्या जातील. सायंकाळी 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युवानी आकाशवाणी महाराष्ट्र केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:00 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. रात्री 7:30 आपण ऐकू शकाल शिवार गप्पा हा कार्यक्रम. यात खेत बचाओ अभियानाअंतर्गत कापूस मिशन आणि कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर जगदीश काथेपुरी विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र धुळे यांची वैशाली गिरासे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. निवेदन असेल वैशाली गिरासे यांचं, सादर करते असतील सुमित सूर्यवंशी. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:45 समाचार संध्या हे हिंदीतलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. रात्री 11:00 हिंदीतून 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील. आज रात्री 11:10 आपण ऐकणार आहात केंद्र सरकारच्या 12 वर्षापूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका विषय युवा शक्ती. हा कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. आणि रात्री 11:45 आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल. श्रोतेहो ही होती रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. सकाळचे ठीक 7:00.

राहत फतेह अली खान आणि सहकाऱ्यांनी गायलेलं माय नेम इज खान या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो 7:05 झालेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करू.
1: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा दलित बंध कुसुमातुनी फुलले सुमन.
2: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाईजुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हां, तरीच ही जाईजुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
1: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
3: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.

आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। हरित भविष्याच्या दिशेने सुरू असलेल्या जगाच्या वाटचालीत भारत सक्रियपणे योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दर जैसे थे। राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा। आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवत भारत अंतिम फेरीत। आता सविस्तर बातम्या। संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं। गुजरातमधील सुरत इथं विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते। वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं। या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली। सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे। मात्र देशाच्या आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% करण्यात आला आहे। जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली। मात्र जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचंही मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं। ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे। देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं। बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं मल्होत्रा यांनी स्पष्ट केलं। अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली। त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत। याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभाही रिझर्व्ह बँकेनं दिली आहे। अनेकविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून काल राज्यात ठिकठिकाणी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। पर्यावरण दिनाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपण कार्यक्रमांचं आयोजन करण्याबरोबरच सायकल फेऱ्या, स्वच्छता मोहीम याद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला। बोरिवली इथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय कर्मचारी निवासस्थान संकुलाचं भूमिपूजन आणि पर्यावरण जनजागृतीसाठी तयार केलेल्या विशेष प्रचार वाहनाचं उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं। पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकानं त्यात सक्रिय सहभाग घेणं आवश्यक आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील राज्यव्यापी 300 कोटी वृक्ष लागवड अभियानातून महाराष्ट्र हरित आणि पर्यावरण दृष्ट्या अधिक सक्षम होईल असा विश्वास नाईक यांनी यावेळी व्यक्त केला। पुणे महानगरपालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत छत्रपती संभाजीराजे उद्यानात वनमहोत्सव, वृक्षारोपण, अल्पदरात रोपं वाटप तसंच बीज संकलन केंद्र उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं। पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहराचं वैभव असलेल्या दुर्गा देवी टेकडीसारख्या अन्य ठिकाणी 5 लाख झाडं लावून ती जगवण्याचा संकल्प केला। कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि माय भारत कोल्हापूर संस्थेनं सायकल फेरी काढून पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि सुदृढ आरोग्याचा संदेश दिला। रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातल्या कळंबस्ते इथं उभारण्यात आलेल्या द बोटॅनिकल गार्डन या मानवनिर्मित देवराई प्रकल्पातला झाडांचा पहिला वाढदिवस काल उत्साहात साजरा करण्यात आला। परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी काल स्वतः सायकलवरून कार्यालयात येत पर्यावरण संवर्धनाचा आणि इंधन बचतीचा प्रभावी संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवला। जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: ऐकूया प्रादेशिक बातम्या।

0: रकमेचा आरंभ मुंबईत परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील प्रमुख बसस्थानकं आणि त्यांचा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांच्या सहाय्यानं नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात AI जबाबदार वापर करण्याच्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयानं नियमावलीचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा सर्वोच्च न्यायालयाच्या AI विषयक समितीच्या नेतृत्वाखाली संबंधित घटकांशी झालेल्या सल्लामसलत चर्चेवर आधारित असून त्यावर येत्या 20 जूनपर्यंत सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ऐकूया यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उदय वारुंजकर यांनी दिलेली माहिती.
1: संपूर्ण जगामध्ये विविध पातळीवरती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. न्याय संस्था ही देखील त्याला काही अपवाद नाही. न्याय संस्थेमध्ये जर कृत्रिम बुद्धिमत्तेचा जर वापर करायचा झाला तर साहजिकच प्रश्न निर्माण होतो की त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला कशा प्रकारे नियंत्रण करणं शक्य आहे. आणि त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक मसुदा हा सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून सादर केलेला आहे. तो मसुदा त्यांच्या वेबसाईट वरती उपलब्ध आहे. त्या मसुद्यावरती लोकांच्या सूचना, हरकती या सगळ्या मागितलेल्या आहेत. निश्चितच कृत्रिम बुद्धिमत्ता याचा जर वापर करायचा असेल तर तो कसा केला जाऊ शकतो, त्याला नियंत्रण कसं घालणं शक्य आहे, या विषयाबद्दलचे वेगवेगळे पैलू या संपूर्ण ड्राफ्ट रेग्युलेशनच्या निमित्तानं चर्चेस आहेत. त्यामुळे आपल्या सर्व श्रोत्यांना आवाहन की आपण तो जो काही मसुदा आहे तो आपण वाचावा, त्याच्यावरती आपले जे काही सूचना असतील ते सादर करावं.
0: नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं काल हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही. वळवला गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं या आदेशात म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट देणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक आणि तणावविरहित वातावरण असावं. सर्व यंत्रणांनी सतर्क राहून परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसंच परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी अधिक दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी नीट परीक्षेच्या पूर्वतयारीसंदर्भात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. सर्व परीक्षा केंद्रांवरील CCTV यंत्रणा कार्यरत ठेवून त्याचं नियंत्रण करावं. सायबर सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. विद्यार्थी आणि पालकांच्या मनात कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ आणि पारदर्शक पद्धतीनं दर्जेदार बियाणं उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागानं यंदा महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणं आता महाDBT पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी महाDBT पोर्टलवर जाऊन तत्काळ अर्ज करावेत असं आवाहन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. आज अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान जपानशी होणार आहे. मुलींच्या 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत चीनकडून पराभव पत्करावा लागला. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यासह बारामती शहर परिसरात काल जोरदार पाऊस झाला. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित भविष्याच्या दिशेनं सुरू असलेल्या जगाच्या वाटचालीत भारत सक्रियपणे योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दर जैसे थे. राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तान

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
3: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी।

0: 7:25 होत आहेत आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र.
1: महाराष्ट्र

0: शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आपण नुकताच साजरा केला. आपल्या जीवनात निसर्गाचं म्हणजेच पर्यावरणाचं असणारं अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणारा हा दिवस. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि हिरवागार परिसर ही आपल्या प्रत्येकाची गरज आहे. मात्र वाढतं प्रदूषण आणि बदलतं हवामान यामुळं पर्यावरणाचं रक्षण आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची बनली आहे. श्रोतेहो, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रदूषणाची समस्या, त्याचे दुष्परिणाम आणि पर्यावरण रक्षणासाठीच्या उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव. मॅडम, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, पर्यावरण दिनाचं महत्त्व नेमकं काय आणि या वर्षीच्या पर्यावरण दिनाबद्दल आपण सांगू शकाल का?
1: पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जून या दिवशी साजरा केला जातो आणि जागतिक स्तरावर हा दिवस साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश जर का सांगायचं झालं तर सामान्य माणसाला पर्यावरणाशी जोडणं किंवा निसर्गाशी जोडणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. तसं बघायचं झालं तर 1972 साली जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जगभरातील 150 देश स्टॉकहोम इथं एकत्र आले आणि युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशननं जी काही एक त्यांच्यासाठी परिषद घेतली होती त्या दिवसाची आठवण म्हणून खरं तर हा दिवस आपण दरवर्षी साजरा करतो आहे. एकूणच जागतिक स्तरावर या दिवसापासून म्हणजे 5 जून 1972 पासून पर्यावरणासाठी काहीतरी केलं पाहिजे याची सुरुवात झाली आणि त्यासाठी हा दिवस हा महत्त्वाचा आहे. या दिवसाची प्रत्येक वर्षी एक थीम असते. या वर्षीची थीम जी आहे ती म्हणजे इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर अवर फ्युचर. म्हणजेच काय तर आपल्या वसुंधरेचे आपल्याला रक्षण करायचे असेल तर त्यासाठी निसर्गाकडूनच आपल्याला प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि ती प्रेरणा घेऊन आपल्याला आपलं वातावरण जे आहे किंवा आपला पृथ्वी हा ग्रह जो आहे तो सुरक्षित ठेवायचा आहे आणि तरच आपण या पृथ्वीवरती जगू शकतो ही जाणीव करून देण्यासाठी खरं तर या वर्षीची ही थीम आहे. त्यामुळे क्लायमेट ॲक्शन हा या वर्षीचा एक महत्त्वाचा भाग राहणार आहे याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.
0: मॅडम, सध्या पर्यावरणाचा प्रश्न खूप गंभीर बनत चाललाय. शहरांमध्ये सुद्धा वाढतं वायू प्रदूषण ही चिंतेची बाब बनली आहे. हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे?
1: हवा प्रदूषण हा एक मुख्य प्रश्न सर्व शहरांमध्ये आता सध्या जाणवत आहे. यासाठीची कारणं अनेक असतील. मुख्यतः वाढणाऱ्या गाड्या ज्या आहेत, रहदारी जी वाढती आहे, योग्य प्रमाणात डांबरीकरण केलं जात नाही आहे, त्याशिवाय उद्योगधंद्यांमधून बाहेर पडणारा जो धूर आहे, त्याचबरोबर औष्णिक ऊर्जा केंद्र जी आहेत ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कोळसा जाळला जातो, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे खरं तर हवेचं प्रदूषण होतं आणि त्यामुळे अनेक परिणाम आपल्याला जाणवत आहेत. अगदी मानवी शरीरावर देखील जाणवत आहेत आणि प्राणी असतील, पक्षी असतील किंवा निर्जीव घटकांवर देखील याचे परिणाम जाणवताना दिसत आहेत. यासाठी थोडक्यात आपण काय करू शकतो तर अगदी साध्या साध्या गोष्टीसुद्धा आपण करू शकतो की आपल्या ज्या गाड्या आहेत आत्ता जर का बघायचं झालं तर प्रत्येक घरामध्ये किमान 2 गाड्या तरी आहेत शहरांमध्ये. त्यामुळं त्यातून बाहेर पडणारा धूर जर का कमी करायचा असेल, समजा 40 माणसं एकत्र बाहेर पडलीत एका

0: गाडीतून तर 40 गाड्यांचा दूर तेवढा कमी होतोय. तर या पद्धतीनं प्रत्येकानं सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा जर का वापर केला आणि शासनानं ही सुविधा जी आहे ती आणखीन मजबूत केली तर आपण चांगल्या पद्धतीनं हे हवेचं प्रदूषण कमी करू शकू. किंवा उद्योगधंद्यांनी सुद्धा त्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही हवा प्रदूषण रोखण्यासाठीच्या गोष्टी ज्या आहेत वेगवेगळे इक्विपमेंट त्यांनी तिथं लावणं अपेक्षित आहे. धूर कसा कमी करता येईल यासाठीच्या यंत्रणांकडे लक्ष देणं अपेक्षित आहे. तर ह्या सुद्धा सुविधा तिथं उपलब्ध करून घेणं आणि त्या पद्धतीनं त्या सुरू ठेवणं हे खरं तर उद्योगधंद्यांची जबाबदारी असेल. त्यामुळं त्यांची जबाबदारी देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. शिवाय आजकाल जर का बघितलं तर बांधकाम व्यवसाय देखील वाढत चाललेला आहे. त्यामुळे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घर बांधताना सुद्धा आणि घर पाडताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात धुळीचं प्रदूषण होताना दिसतंय. त्यामुळं प्रत्येकानं जर का त्या पद्धतीनं हवा प्रदूषण रोखण्यासाठी धुळीचे कण बाहेर कमी पडतील ह्यासाठी आपल्या स्तरावर काही ना काहीतरी योजना केल्या तर हवेचं प्रदूषण कमी होऊ शकतं.
1: हो खरंय मॅडम, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढवण्याबरोबरच प्रत्येक स्तरावर हवा प्रदूषण रोखण्यासाठी आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे. मॅडम, वायू प्रदूषणाबरोबरच जल प्रदूषण सुद्धा दिवसेंदिवस वाढताना दिसते. नद्या आणि पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो?
0: नद्या किंवा पाण्याचे स्रोत खरं तर हे सगळे दूषित करण्यासाठी आपण जबाबदार आहोत. कोणत्या कारणानं तर बरेच वेळेला आपण जिथं राहतो त्या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था म्हणजे ती सांडपाणी स्वच्छ करण्याची व्यवस्था कार्यरत नसते. किंवा कारखान्यांमध्ये असणारी जी व्यवस्था आहे ज्यामध्ये पाणी शुद्ध केलं जातं ती योग्य प्रमाणात चालत नसते. त्यामुळं या त्या त्या स्तरावर जर का योग्य पद्धतीनं या यंत्रणा चालल्या जिथं बऱ्याचशा ठिकाणी अजूनही सांडपाणी स्वच्छ करणाऱ्या अशा यंत्रणा उपलब्धच नाही आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी या यंत्रणा उपलब्ध करून त्या योग्य रीतीनं सुरू ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्याशिवाय पाण्याचा वापरच जर का आपण कमी केला ज्या ठिकाणी तो वापर करायला पाहिजे म्हणजे योग्य पद्धतीनं तो वापर केला तर येणारं जे पाणी आहे त्याचं प्रमाणच कमी होईल. आणि ज्या काही यंत्रणा आधीपासून आहेत तर त्यांच्यावरती येणारा जो काही अनावश्यक भार आहे तो कमी होईल आणि या सर्वच यंत्रणा योग्य रीतीनं सुरू राहतील आणि पाणी प्रदूषण कमी होण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
1: हो निश्चितच मॅडम, हल्ली ध्वनी प्रदूषण सुद्धा खूप वाढताना दिसते आणि या प्रदूषणाला खरं तर आपणच जबाबदार आहोत. ध्वनी प्रदूषणामुळं आपल्या आरोग्यावर कोणता परिणाम होतोय आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आपण सर्वांनी कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे?
0: ध्वनी प्रदूषण ही अशी एक समस्या आहे की त्याचे परिणाम डायरेक्ट आपल्याला दिसत नाहीत पण हळूहळू ते दिसायला लागतात. उदाहरणार्थ आपल्यामध्ये चिडचिडेपणा वाढतो किंवा झोप न लागणं किंवा कॉन्सन्ट्रेशन न होणं. जे विद्यार्थी आहेत अभ्यास करतायत परीक्षा देतायत तर त्यांना तो योग्य पद्धतीनं न करता येणं, त्याशिवाय बरेच वेळेला डोकेदुखी किंवा कधी कधी हृदयाची धडधड वाढणं, कधी कधी खूपच मोठा आवाज असेल डॉल्बी सारखा तर बऱ्याच वेळेला हार्ट अटॅक सुद्धा जाणून आलेले आहेत. त्यामुळं ह्या ध्वनी प्रदूषणाचा जरी म्हटलं की दिसताना तो आवाज हे काय करू शकतो पण मोठे त्याचे परिणाम होऊ शकतात माणसावरती. विशेषतः गर्भवती महिला जर का बघितल्या आणि वृद्ध लोक जर का बघितले तर यांना याचा खूपच त्रास होताना आपल्याला दिसतो. त्याचबरोबर म्हणजे कोल्हापूर शहराचं जर का आपण सांगायचं झालं तर शांतता क्षेत्र यामध्ये कुठले भाग यायला पाहिजेत तर हॉस्पिटल्स असतात किंवा शैक्षणिक संस्था ज्या असतात किंवा कोर्ट असतील तर हे सगळे जे भाग आहेत हे शांतता क्षेत्रात येतात. साधारणतः त्यांच्यापासून 100 मीटर अंतरापर्यंत कोणताही आवाज मोठ्या प्रमाणात येता कामा नये. पण आज शहराची आपण परिस्थिती बघितली तर मुख्य रस्त्यांवरतीच मोठमोठी हॉस्पिटल्स आपल्याला दिसतात. ध्वनी प्रदूषण जर का या मुख्य रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात होत असेल, डॉल्बीचे आवाज जर का मोठ्या प्रमाणात येत असतील तर त्याचा परिणाम तिथं असणाऱ्या त्या पेशंट्सच्या आरोग्यावर होणार आहे. तर त्यामुळं या दृष्टीनं देखील ध्वनी प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक शहरात त्या पद्धतीनं टाऊन प्लॅनिंग कसं करता येईल हे बघणं गरजेचं आहे.
1: याबरोबरच आपण ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आणखी कोणती खबरदारी आपण घेऊ शकतो?
0: मी आत्ता म्हटलं त्या पद्धतीनं टाऊन प्लॅनिंग तर आहेच आहे पण युवकांमध्ये सुद्धा आवाजाच्या बाबतीत थोडंसं एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड येणं मला वाटतं गरजेचं आहे. म्हणजे डॉल्बीच्या बाबतीत विशेषतः

0: प्रत्येक सण समारंभ असू देत किंवा कुठले वाढदिवस असू देत किंवा नेते मंडळींची काही भाषणं असतील किंवा काय, तर त्यावेळी सुरुवातीला हे मोठ्या प्रमाणात डॉल्बीचा आवाज असतो, तर तो थोडासा आपण या आवाजाला कसा फाटा देता येईल हे बघणं मला वाटतंय गरजेचं आहे. बरेच वेळेला गाड्यांना मोठे हॉर्न असतात, या हॉर्नचा देखील खूप मोठा म्हणजे दुष्परिणाम होताना आपल्याला दिसतोय, तर त्यामुळं असं होऊ नये यासाठी मुलांच्या मध्ये प्रबोधन करणं खरं तर मला वाटतंय महत्वाचं आहे. आणि शांतता क्षेत्र जिथं आहे, कॉलेजेस आहेत, महाविद्यालय आहेत, शाळा आहेत, कोर्ट आहेत, हॉस्पिटल्स आहेत, तर त्या ठिकाणी तर विशेष काळजी आपण घेणं अपेक्षित आहे.
1: हो, खरं आहे मॅडम. मॅडम, प्लॅस्टिकचा वाढता वापर ही पर्यावरणासाठी खूप मोठी हानी ठरतीये. प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांबद्दल आपण श्रोत्यांना काय सांगाल?
0: प्लास्टिक बद्दल सांगायचं झालं तर प्लास्टिक खरं तर एक वरदान म्हणायला हरकत नाही, पण आता जर का एकूण त्याचा वापर आणि त्याचं जे पर्यावरणामध्ये त्याचा होणारा दुष्परिणाम हा बघितला तर हे प्लास्टिक म्हणजे राक्षसासारखी भूमिका बजावताना आपल्याला दिसतोय. प्लास्टिक जे आहे ते विघटन होत नाही त्याचं, हा त्याचा मुख्य एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे असं म्हणायला पाहिजे. म्हणजे एकदा जर का प्लास्टिकची एखादी वस्तू बाहेर आली तर किमान 300-400 वर्ष ती आहे तशीच त्या मातीमध्ये पडून राहणार आणि त्याचं इतर काहीही होणार नाहीये, तर हा मुख्य प्रश्न आहे. आणि त्यामुळं खरं तर हे प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स पासून ते वेगवेगळ्या काही वस्तू असतील किंवा काय, तर हे सगळं आहे असंच आपल्याकडं साठून राहतं, ते कुजत नाही, त्याचं खत वगैरे काहीच करता येत नाही, आणि त्या तो कचरा जो आहे एक मोठी समस्या झालेली आहे. हा जाळला तर त्यातून घातक वायू बाहेर पडतात, म्हणजे डायऑक्झिन किंवा फ्युरॉनसारखे वायू आहेत, त्याच्यामुळं कॅन्सरसाठी सुद्धा ते कारणीभूत आहेत. त्यामुळं तो जाळणं पण चुकीचं आहे, तो जाळू शकत नाही आपण. त्याचबरोबर सिंगल यूज प्लास्टिक जे आहे की एकदा वापरलं की त्याचा पुन्हा कधीच वापर होणार नाही, ह्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आता वाढतो आहे. म्हणजे वेगवेगळ्या वाढदिवस असतील, लग्न समारंभ असतील, कोणत्याही याच्यासाठी अगदी ते सिंगल यूज प्लास्टिकचे चमचे असतील, प्लेट्स असतील किंवा त्या वाट्या असतील, तर याचा वापर केल्यानंतर त्याचं पुन्हा काही करता येणार नाही. त्यामुळं हा सिंगल यूज प्लास्टिक जो आहे हा कसा कमी करता येईल हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. ह्याच प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स ज्या आहेत आपण वापरायला सोप्या म्हणून भाजी असेल किंवा आणखीन काय असेल त्यासाठी ह्या कॅरी बॅग्स आपण वापरतो, पण नंतर आपण पटकन त्या वापरानंतर टाकून दिल्या तर त्या गटारीमध्ये जातात किंवा आजूबाजूला इतरत्र पसरतात, त्याच्यामुळे गटारी तुंबतात. पावसाळ्यामध्ये तर ह्याचा खूप मोठा दुष्परिणाम आपल्याला दिसतो की सांडपाणी असतं ते सगळं रस्त्यावरती पसरलं जातं. त्याचबरोबर जे काही कुत्री असतील, मांजरं असतील किंवा गाई असतील, गाई म्हैशी, तर त्या ह्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये जे आपण अन्न भरून टाकतो त्याच्यामुळं हे प्लास्टिक ते खाऊन टाकतात आणि त्यांच्यामध्ये पोटात ते तसंच साठतं आणि हे प्राणी मरण्याची शक्यता पण वाढते. त्यामुळं खरं तर हे प्लास्टिकचा वापर कसा करायचा हे एक मोठा प्रश्नच आहे. त्यामुळं प्लास्टिकचा वापर करताना नेहमीच जपून वापर करणं गरजेचं आहे, किंवा कापडी पिशव्यांचा जितका जास्त वापर करता येईल, प्लास्टिकला जे काही अल्टरनेटिव्ह देता येईल ते अल्टरनेटिव्ह वापरून आपल्याला प्लास्टिकचा वापर टाळायचा आहे.
1: हो, खरं आहे मॅडम. श्रोते हो, पर्यावरणाच्या रक्षणासाठी शासनाच्या वतीनं तर अनेक उपक्रम राबवले जात आहेत, पण पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. रोजच्या जीवनात छोट्या छोट्या कृतींमधून सुद्धा आपण पर्यावरण संवर्धनासाठी मोठं योगदान देऊ शकतो. श्रोते हो, आजच्या भागात आपण पर्यावरणाचं महत्व, वायू, जल, ध्वनी प्रदूषण, प्लॅस्टिकच्या वापरामुळे होणारं प्रदूषण आणि हे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांविषयी शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा पर्यावरण रक्षणासंबंधीचा हा संवाद आपण पुढील भागातही असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: FM 100.5 MHz आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोतेहो, 7:40 झालेत, ऐकूया. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पुना गाडगिळ अँड सन्स यांचा हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
4: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
3: आजच भेट द्या पूना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
2: श्रोते हो, आपण एका वेगळ्या प्रकारच्या बांगड्यांची माहिती आज घेणार आहोत. पूना गाडगिळ आणि सन्स या लोकप्रिय सराफी पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांच्याकडून. सर, मागच्या भागात तुम्ही खिळाच्या बांगड्या पाटल्या, पैलू बांगड्या पाटल्या ह्याच्याविषयी माहिती दिली. आज आम्हाला होडी घाट बांगडी किंवा त्याची पाटली कशी असते याविषयी सांगा आणि त्याच्या वजनाविषयी आम्हाला सांगा.
5: बांगड्यांमध्ये आपण आता जसं होडी घाट तुम्ही म्हणताय, तर होडी म्हणजे साधारणपणे मध्य खोलगट आणि अर्धचंद्राकार तसाच काहीसा आकार बांगडीवरती असतो. साधारण 1.5 ते 2 सेंटीमीटरचा तो होडीचा आकार असतो. परत मध्ये रव्याची रेख केली जाते, म्हणजे रवा म्हणजे फार बारीक बारीक जे कण असतात सोन्याचे ते सोल्डर करून रेख केले जाते. परत एकदा एक होडी केली जाते, परत कण केले जातात आणि असे होड्यांच्या आकाराचे गोलाकार हे सगळे पूर्ण बांगडीभर असतात. तो खोलगट जो आकार असतो तो साधारण 2-2 सेंटीमीटर असतो. प्रत्येक अंतरावरती मी सांगितलं असं रव्याचं हे केलेलं असतं. साधारणपणे एक बांगडी म्हणाल ती तर 12 ते 15 ग्रॅम मध्ये होते आणि त्याचीच पाटली त्याच्याच मॅचिंगची तर ती साधारणपणे 20 ग्रॅम पर्यंत होते. म्हणजे 2 पाटल्या 40 ग्रॅम, त्या 28 ते 50 ग्रॅमच्या 4 बांगड्या साधारणपणे 80 ग्रॅम पर्यंत 2 पाटल्या आणि 4 बांगड्या होऊ शकतात. परत याच्यातही तुमच्या जिव्हाळ्याचा विषय मजुरी म्हणाल तर याच्यातही साधारण 4 ते 5% मजुरी असते. त्यामुळे ज्या आपण मागे 2 बांगड्या पाहिल्या आणि ही पाहिली तर या 3 बांगड्या स्त्रियांना जास्त जिव्हाळ्याचं कारण याच्यात मजुरी कमी असते आणि दिसायलाही सुंदर दिसतात. त्याचं पॉलिश वगैरे वेगळ्या प्रकारे केलं जातं. याही बांगडीला बाजूनी जी कानस बांगडी असते ती सोल्डर केली जाते, त्याचं इलेव्हेशन दिसावं मधल्या डिझाईनचं याच्या करता आणि एक चांगलं डिझाईन त्याच्यामध्ये बनवू शकतो.
2: तुम्ही जेव्हा वर्णन करत होतात तेव्हा आमच्या डोळ्यासमोर आलं की कशी ती होडी घाटाची बांगडी असते आणि किंवा पाटली असते. हे झालं फक्त स्त्रियांच्या बांगड्यांविषयी, पण पुरुषांच्या बाबतीतही काहीतरी असेल, त्यांनाही काहीतरी हातात घालण्यासाठी प्रकार असेल.
5: अजून खूप प्रकार आहेत स्त्रियांच्या बांगड्यांचे, पण तुम्ही म्हणताय म्हणून पुरुषांचं एक मध्ये आपण करू.
2: बर,
5: तर पुरुषांकरता आपण कढी बनवतो.
2: बर,
5: सरदारजी कडे असतं.
2: हो,
5: आता सरदारजी कड्यामध्ये सुद्धा 2-3 प्रकार येतात. एक तर नुसतंच उताराचं वरच्या बाजूनी गोलाकार केलेलं असतं किंवा ते दोन्ही गोलाकार करताना मध्ये एक सेंटरला त्याला तो गोलाकार कट केला जातो, त्यामुळे एका बाजूला स्लोप, दुसऱ्या बाजूला स्लोप आणि मध्ये एक एज अशा प्रकारे केलं जातं. आणि जनरली ही कडी जी असतात ना ती हौसेनुसार पार अगदी 20 ग्रॅम पासून 200 ग्रॅम पर्यंत बनवले
2: जाते,
5: कारण ते क्रेज असते, ते स्टेटस असतं. त्यामुळे काही काही लोक तर 100-150-200 ग्रॅमची पण कढी बनवतात. तर ही सोन्याची कढी बनवणं बेसिकली हा चांदीतल्या दागिना आहे, पण आता तो सोन्यात घडवण्याचं रिवाज सुरू झालाय. तर याला पण मजुरी साधारणपणे 7-8% असते आणि हे हाय पॉलिश असतं, कारण की ते व्यवस्थित स्पार्कल होणं किंवा रिफ्लेक्ट होणं गरजेचं असतं, त्यामुळे त्याला ग्लॉस फिनिशेस दिलं जातं. पण त्याच्यामध्ये जेव्हा तिरक्यामध्ये काही

0: काही डिझाईन केली जातात ती मॅट फिनिश मध्ये करून त्याला जरा वेगळा उठाव आणला जाऊ शकतो.
1: अच्छा मोडक साहेब, होडी घाटाच्या सोन्याच्या बांगड्या, होडी घाटाच्या पाटल्या आणि पुरुषांसाठीचे सोन्याचे कडे या सगळ्यांची रंजक अशी माहिती आज तुम्ही आम्हाला दिलीत. आमच्या श्रोत्यांना ही माहिती नक्कीच आवडली असेल. इतकंच नाही तर आमच्या मैत्रिणी आपल्या पूना गाडगे आणि सन्सच्या जवळच्या शोरूमला आजच नक्की भेट देतील असा मला विश्वास वाटतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
2: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
3: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
2: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
3: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
2: आजच भेट द्या पुना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार.
4: श्रोतेहो, आताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स यांचा. 100.5 MHz हे आकाशवाणीचं धुळे केंद्र आहे. 7:45 झालेत, ऐकूया भावधारा हा कार्यक्रम.

श्रोतेहो भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं सुरेश वाडकर यांनी गायलेलं चंद्रशेखर साणेकर यांचं हे गीत. संगीत होतं विजय मोरे यांचं.

विनोद कुमार यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं श्रीकांत येते यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोते भावधारा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून.

श्रोतेहो, सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकत आहात. वेळेअभावी हे गीत आपण ऐकू शकणार नाहीत याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. श्रोतेहो, भावधारा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून. यानंतर ठीक 8 वाजता आपण ऐकणार आहात.

100.5 MHz आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, 8:15 झालेत. प्रसारित करीत आहोत भावसरगम हा कार्यक्रम.

सई तांबेकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं नीला सत्यनारायण यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नीला आकाश यांचं. श्रोते हो, भावसरगम कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून.

अनुराधा कुबेर यांनी गायलेलं विजया जहागीरदार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नंदा पाठक यांचं. श्रोतेहो भावसरगम कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून.

0: सुरेश वाडकर यांनी गायलेलं हंसराज वैद्य यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कनकराज यांचं. श्रोते हो, याबरोबरच भावसरगम कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक

वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका. आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. जागतिक आर्थिक संकट असूनही 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील दमण इथं एकंदर 2,970 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन केल्यानंतर जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून पायाभूत सुविधांचा विकास आणि गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजनांना प्राधान्य देत देश सुधारणांच्या प्रवासात वेगाने पुढे जाईल अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील सुरत इथं विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते. वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण पक्षी विहार अर्थात सुरहा तलावाला देशातील 100वं रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही मान्यता देशाच्या पाणथळ जागा आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धनाबाबतच्या बांधिलकीचं प्रतीक आहे असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारत बांगलादेश सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल त्रिपुरा इथं सीमा सुरक्षेबाबत आढावा घेतला. यावेळी लंकामुरा सीमा चौकी इथं सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना त्यांनी संबोधित केलं. त्रिपुरा फ्रंटियर आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. त्रिपुरा असो किंवा बिहार, आम्ही लोकसंख्येच्या रचनेत बदल होऊ देणार नाही हा आमचा ठाम संकल्प आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलाचे सर्व जवान प्रत्येक झाडाला आपला भाऊ बहीण किंवा मूल समजून त्याची जपणूक करत आहेत. हा उपक्रम केवळ सरकारी आदेशांमुळे प्रेरित नसावा तर ती आपली नैसर्गिक सवय बनली पाहिजे. हीच सवय आपलं भवितव्य सुरक्षित ठेवू शकते असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे. यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. मात्र देशाचा आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. तथापि जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली. त्यानुसार सरकारी कर्जरोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचा परकीय चलनसाठा 682 अब्ज डॉलर इतका भक्कम पातळीवर असून हा साठा साधारण 11 महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा आहे अशी माहितीही मल्होत्रा यांनी दिली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात सीबीएसईनं इयत्ता 12वीसाठी गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 7 जूनपर्यंत वाढवली आहे. विद्यार्थी आता उद्या मध्यरात्रीपर्यंत त्यांचे अर्ज सादर करू शकतात अशी माहिती मंडळानं

0: समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. यापूर्वी आजपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत होती. सीबीएसईने सर्व पात्र विद्यार्थ्यांना वाढीव मुदतीची नोंद घेण्याचं आणि विहित वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे आणि बळजबरीने बळकावलेल्या भारतीय प्रदेश असलेल्या गिलगिट बाल्टिस्तान विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या पाकिस्तानच्या योजनांबाबत तीव्र निषेध नोंदवला आहे. या निवडणुका उद्या नियोजित आहेत असं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 1947 जम्मू काश्मीरचं भारतात झालेलं पूर्ण कायदेशीर आणि अपरिवर्तनीय विलीनीकरण यामुळे गिलगिट बाल्टिस्तानसह संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि अतूट भाग आहे ही आपली भूमिका भारताने पुन्हा एकदा ठामपणे स्पष्ट केली आहे. पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा गैरवापर करून जम्मू काश्मीरबाबत चुकीचे दावे पसरवत आहे आणि त्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांचं भान ठेवलं पाहिजे अशी टीका भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी काल पाकिस्तानवर केली. संयुक्त राष्ट्र महासभेला सादर करण्यात आलेल्या सुरक्षा परिषदेच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिखार अहमद यांनी जम्मू काश्मीरचा उल्लेख केला. त्याला प्रत्युत्तर देताना हरीश यांनी हे भाष्य केलं. इराण अमेरिका संघर्षात नव्यानं तणाव निर्माण झाला असून सागरी वाहतुकीला लक्ष्य करणाऱ्या इराणच्या 4 ड्रोनला पाडल्यानंतर अमेरिकन सैन्याने हॉर्मुझच्या समुद्रधुनीजवळील इराणच्या किनारपट्टीवरील रडार यंत्रणांवर हल्ले केले आहेत. या संघर्षात इराणकडून हल्ल्याची योजना असल्याचं लक्षात घेता त्यापासून बचावासाठी गोरुख आणि केशम बेटावरील इराणच्या रडार केंद्रांवर हल्ला केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. मणिपूरच्या कांगकोप्पी जिल्ह्यात काल पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी आदिवासी बहुल लोईबोल खोल्लेन गावावर हल्ला चढवला. या हल्ल्यात आणि त्यानंतर झालेल्या गोळीबारात एका महिलेसह 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक घरं जाळण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अज्ञात गटाशी संबंधित सशस्त्र सदस्यांनी गावावर अचानक हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून तिथं उपस्थित असलेल्या दुसऱ्या सशस्त्र गटाने गोळीबार सुरू केला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्टेल्थ प्रकारातील लढाऊ विमान सुखोई SU-57 भारतात संयुक्त उत्पादन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यातून दोनही देशांमधील मजबूत धोरणात्मक भागीदारी अधोरेखित होते. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी काल संवाद साधला. एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित हार्डवेअरसह इतर महत्वपूर्ण संरक्षण प्रणालीच्या बाबतीत भारतासोबत सहकार्य करण्याची तयारीही पुतीन यांनी दर्शवली आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरू असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद यानं जर्मनीच्या विन्सेंट किमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला. हा विजय मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. काल दिवसाची सुरुवात तिसऱ्या स्थानावरून करणाऱ्या प्रज्ञानानंदने क्लासिकल प्रकारात महत्वपूर्ण विजय मिळवून 3 गुण मिळवले आणि एकंदर 18 गुणांसह विजेतेपद निश्चित केलं. गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचालीसाठी हवामानाची स्थिती अनुकूल आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मान्सूनचा उत्तर दिशेकडील प्रवास सुरू झाला आहे. उपग्रहाने दर्शवलेल्या अंदाजानुसार केरळ कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी भागात काल पर्जन्यमानाची स्थिती निर्माण झाली असून हा पट्टा तळ कोकणाच्या जवळ पोहोचल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांचं आगमन होईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा RBI निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, 8:40 झालेत. ऐकूया भाव धारा हा कार्यक्रम.

अरुण दाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, भावधारा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून. यानंतर ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोतेहो, भावधारा कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. या गीताला संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. सकाळचे 9 वाजता आहेत. ठीक 9 वाजता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: दिशा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, आकाशवाणीच्या धुळे केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. ऐकूया प्रासंगिक हा कार्यक्रम. यात ऐकूया आकाशवाणी @90 निमित्त विशेष कार्यक्रम मालिका मना मनातील आकाशवाणी. आजचा आहे भाग 4, शेतकरी बांधवांच्या मनोगतांवर आधारित असलेला आजचा हा कार्यक्रम असेल. निवेदन रत्ना निकम यांचं, सादर करते सुमित सूर्यवंशी.
5: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी @90 निमित्ताने मनामनातील आकाशवाणी ही मालिका. या मालिकेच्या मागील भागात आपण ऐकलत डिजिटल युगातील युवक आणि आकाशवाणी या विषयावरील चर्चा. आणि या मालिकेच्या 4 भागात आज आपण ऐकणार आहोत शेतकऱ्यांच्या मनातील आकाशवाणी, शेतकरी बांधवांच्या मनोगतावर आधारित कार्यक्रम. नमस्कार श्रोते हो, राम राम. विश्वास, माहिती आणि प्रेरणेचा अखंड प्रवास करणाऱ्या आपल्या लाडक्या आकाशवाणीने 90 वर्षांचा सुवर्ण टप्पा पूर्ण केला आहे. या प्रदीर्घ प्रवासात आकाशवाणीने केवळ मनोरंजनच नाही तर समाज प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्यही केले. विशेषतः शेतकऱ्यांसाठी विविध कृषीविषयक कार्यक्रम, शासनाच्या योजना, आधुनिक शेती तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन, सेंद्रिय शेती आणि बाजारभाव यासारखी महत्त्वाची माहिती सातत्याने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. आकाशवाणीच्या या माहितीपूर्ण प्रवासामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत सकारात्मक बदल घडवून आणले. आजच्या शेतकऱ्यांच्या मनातील आकाशवाणी या विशेष कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांचे अनुभव, त्यांच्या भावना आणि आकाशवाणीविषयीचा त्यांचा जिव्हाळा. काळानुसार शेतीतही बदल होत गेले. पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळू लागली. ठिबक सिंचन, सेंद्रिय शेती, पीक विमा, कृषी प्रक्रिया उद्योग यासारख्या विषयांवर आकाशवाणीने वेळोवेळी विशेष कार्यक्रम सादर केले. शेतकरी बांधवांच्या भावना, अनुभव आणि आकाशवाणीशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जाणून घेण्यासाठी ऐकूया मांजरोत तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथील शेतकरी नारायणसिंग जाधव यांनी दिलेल्या प्रतिक्रिया.
6: नमस्कार, मी नारायणसिंग केसरसिंग जाधव, मी मांजरोत तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथील शेतकरी आहे. मी आकाशवाणी धुळे केंद्राचा श्रोता आहे. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. या अनुषंगाने एक श्रोता म्हणून मला मनापासून आनंद होत आहे, कारण आकाशवाणी नेहमीच श्रोत्यांच्या ज्ञान आणि माहिती मनोरंजनासाठी सदैव तत्पर असते. मी शेतकरी असल्याने पहाटेपासून माझ्यासोबत आकाशवाणीचा सुमधुर आवाज रेडिओच्या माध्यमातून माझ्यासोबत शेताच्या बांधावर असतो. मी आकाशवाणीचे सर्व कार्यक्रम ऐकतो, माझी दैनंदिन कामे करत असतो. पूर्वी मनोरंजनाची कोणतीही साधने नव्हती, तेव्हा रेडिओ हे माध्यम लोकांचे मनोरंजन करायचा आणि आताही करतोय. काळानुसार मनोरंजनाची अनेक साधने असतीलही पण ती साधने वापरत असताना प्रत्यक्ष उपस्थिती राहून वापरावी लागतात. जसं TV असेल, मोबाईल असेल, तर यासाठी डोळे आणि हात याचा वापर केल्याशिवाय अनुभवता येत नाही. पण रेडिओ

मात्र तसं काही नाही. एकदा रेडिओ सुरू केल्यानंतर माणूस आपलं काम सुरळीतपणे काम करता करता येऊ शकतो आणि आनंद घेऊ शकतो. मी आकाशवाणीचे सगळेच कार्यक्रम ऐकतो, पण शेतकरी बांधवांसाठी असलेले कार्यक्रम मला जास्त आवडतात. जसं किसानवाणी, ग्रामीण संवाद, तंत्रज्ञानाच्या मुलाखती, शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतीतील केलेले बदल यातून शिकायला भेटतात. हवामान, कृषी सल्ला, सरकारच्या शेतीविषयी योजना, आधुनिक तंत्रज्ञान यासारखे

0: शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतीतील केलेले बदल यातून शिकायला भेटतात. हवामान कृषी सल्ला सरकारच्या शेतीविषयी योजना आधुनिक तंत्रज्ञान यासारख्या गोष्टी अगदी घर बसल्या ऐकायला मिळतात आणि माझ्या कामात त्यांची मदत होते. म्हणून आकाशवाणीच्या या निरंतर सेवेसाठी मी एक श्रोता म्हणून 90 वर्ष पूर्ण झाल्याप्रसंगी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो.
1: शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्यही आकाशवाणीने प्रभावीपणे केले. पीक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, जलसंधारण, पशुसंवर्धन, कृषी कर्ज योजना अशा अनेक योजनांविषयी शेतकऱ्यांना माहिती मिळाली. आकाशवाणीच्या विविध कृषी कार्यक्रमांमधून मिळालेली माहिती, अनुभव आणि त्यातून झालेला बदल याविषयी आपले मनोगत व्यक्त करताना भोकरदन तालुका आडगाव जिल्हा जालना येथील शेतकरी विजय पाटील काय म्हणाले ऐकूया.
2: सिख श्रोत्यांनो, मी विजय पाटील, राहणार आडगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहे आणि ह्या 90 वर्षाच्या जीवनाच्या धकाधकीमध्ये मी 40 वर्षापासून रेडिओ ऐकत आहे. विशेष म्हणजे किसानवाणी हा कार्यक्रम मला खूपच आवडतो, कारण किसानवाणी या कार्यक्रमामध्ये शेतीविषयीवरचे सल्ले व तसेच कुक्कुटपालन, शेळीपालन व इतर शेतीचे उपयुक्त माहिती आकाशवाणीच्या द्वारे मला ऐकायला मिळते आणि ते ऐकून मला खूप आनंद होतो आणि त्यातून मी बरंचसं काही शिकलेलो आहे. कारण किसानवाणी हा कार्यक्रम माझ्या जीवनातला एक घटक आहे आणि हा कार्यक्रम मी न चुकता कार्यक्रम ऐकत असतो. तर मी या 90 वर्षे आज पूर्ण झालेल्या आकाशवाणीला मी व माझ्या रेडिओच्या परिवाराच्या वतीने व आमच्या कुटुंबाच्या वतीने मी लक्ष शुभेच्छा देतो. मी विजय पाटील, राहणार आडगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना.
1: आकाशवाणी आणि शेतकरी यांचं नातं हे केवळ माहितीचं नाही तर भावनेचंही आहे. गावागावात रेडिओ भोवती जमून कार्यक्रम ऐकणारे शेतकरी, कृषी सल्ला टिपून ठेवणारे श्रोते आणि कार्यक्रमात सहभागी होऊन अनुभव मांडणारे कृषी मित्र ही परंपरा आजही कायम आहे. शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणारी, संकटात धीर देणारी आणि नव्या तंत्रज्ञानाची माहिती पोहोचवणारी आकाशवाणी शेतकऱ्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. याविषयी शेतकरी मित्रांच्या मनात काय भावना आहेत हे जाणून घेऊया कळवाडी येथील प्रगतीशील शेतकरी किशोर जगन्नाथ खैरनार यांच्याकडून.
3: नमस्कार, मी किशोर जगन्नाथ खैरनार, कळवाडी, तालुका मालेगाव, नाशिक इथून एक शेतकरी बोलतोय. माझे 700 झाडं डाळिंबाचे आहेत व बाकी कांदा, मक्का व इतर सीजनरी पिकं, टरबूज वगैरे मी लावत असतो. मला धुळे आकाशवाणीचा शेतीविषयक कार्यक्रम ऐकून ज्ञानात भर पडते. मी 25-30 वर्षापासून आकाशवाणीचा श्रोता आहे. काळानुसार रेडिओचे कार्यक्रम आता थोडंसं मोबाईल स्मार्टफोनमुळे थोडं कमी झाले असतील, पण रेडिओचे कृषीवाणी, कृषीविषयी जी माहिती मिळते ती नवीन सीझननुसार जे आपल्याला समजून घ्या, आता पुढील कोणतं सीझन येतं आहे, तर रेडिओवर त्या कार्यक्रमाचे एखादी थोडा कार्यक्रम घेतला जातो की तुम्ही कोणता वाण निवडावा, काय असं तसं, तर ते ऐकून आपल्याला कळतं की आपण जर कधी काही कामात असलो तर आठवण पडून जाते की आता नवीन सीझनला थोडा वेळ आहे असं वाटतं. पण आकाशवाणीमुळे आपल्याला कळतं की आता हरभरा लागवड करायचं आहे, गहू लागवड करायचं आहे की रेडिओवर सांगणं चालू होऊन गेलं. किंवा समजून घ्या, आपण कुठं गाव जाताना रस्त्याकड्याला शेतकरी काय कामं करताय, नवीन हालचाली काय, ते पाहून आपण मोटिवेट होतो. तसं घरपोच आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकून आपण मोटिवेट होऊन जातो. आपल्याला कुठेही जायची गरज नाही. अगदी सावता महाराजांप्रमाणे जसं पंढरपूरहून पालखी आजही भेटायला तिथं जाते सावता महाराजांच्या मंदिरावर, त्याच पद्धतीने आपणही कुठेही न जाता घरीच बसून शेतीविषयक कार्यक्रम व मनोरंजन ऐकून आपण आपल्या ज्ञानात भर पण पडते व काळानुसार आपल्याला कुठले नवीन, कुठले वाण चांगले या

0: आकाशवाणीच्या माध्यमातून मला ऐकायला मिळतात, तर 90 वर्ष पूर्ण होण्याच्या या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ओम शांती. नमस्कार. किशोर खैरनार कळवडी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र मधून आपला धुळे आकाशवाणीचा श्रोता बोलतो. एक शेतकरी आम्हाला शेतामध्ये आकाशवाणीचा डायरेक्ट शेतामध्ये असा इतका उपयोग होतो की मनोरंजनापासून तर शेती उपयोगी माहिती सगळं काही आकाशवाणी असं पुरवत राहते. त्याच्यामुळे आम्हाला खूपच आनंद होतो. आकाशवाणी म्हणजे जसं काही आमचे घरचे सभासदाप्रमाणे नवीन सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मनोरंजनाचं साधन असायचं. पण आता स्मार्टफोन असल्यामुळे थोडंसं दुर्लक्ष झालं, पण तरीसुद्धा जसा वेळ मिळेल तसं कृषीवाणी शेती संबंधित माहिती आजपर्यंत आकाशवाणीने खूपच हुशार केलेलं आहे. तर आकाशवाणीचं 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आणि आमच्या सर्व कळवाडी गावाच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने असंच आपलं गुणकाराच्या पटीने प्रगती हो, नवनवीन शेती उपयोगी माहिती आपल्याला मिळो आणि आमच्यासारख्या सर्व शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरो अशी ईश्वरचरणी प्रार्थना आमच्या सर्व परिवाराच्या वतीने आकाशवाणीचे हार्दिक अभिनंदन. आणि आम्हाला ही बोलायची स्टेज डेअरिंग ही माहितीच आमच्या मेमरीमध्ये ही आकाशवाणीची काही ना काही फुलना फुलाची पाकळी देणंच आहे. कारण की 25-30 वर्षापासून आकाशवाणी जवळपास 1999 पासून तर मला आठवतं मी 4 रेडिओ सेट नवे घेतलेले आहेत. तर आकाशवाणी आणि आत्ता पण स्मार्टफोनमध्ये हिंदी रेडिओमधून ती ॲप घेतलेली आहे. आणि आकाशवाणी धुळे, नाशिक, जळगाव ये आणि सह्याद्री वाहिनीचे सर्व कार्यक्रम आम्ही नियमित ऐकत राहतो आणि आमच्या ज्ञानात भर पडत राहते. शेतीविषयक कार्यक्रम आम्हाला खूपच आवडतात. पुनश्च सर्व आमच्या खैरनार परिवारातर्फे आकाशवाणीचे हार्दिक अभिनंदन. हार्दिक अभिनंदन. 90 वर्ष पुरे झाले बदला.
1: श्रोतेहो, टीव्ही आणि मोबाईल आले तरी आकाशवाणीची विश्वासार्हता कमी झालेली नाही. रेडिओवर मिळणारी माहिती आजही शेतकऱ्यांच्या उपयोगी पडते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनात आकाशवाणीने ज्ञान, प्रेरणा आणि विश्वासाची ज्योत सतत तेवत ठेवली आहे. याविषयी बोलताना आपले मनोगत व्यक्त करतायत इंदवे तालुका साक्री जिल्हा धुळे येथील प्रगतिशील शेतकरी अनिल साहेबराव पाटील.
2: मी अनिल साहेबराव पाटील, राहणार इंदवे तालुका साक्री जिल्हा धुळे. किसानवाणी कार्यक्रम गेल्या 14 वर्षापासून ऐकत आलो आहे. या कार्यक्रमात शेतीसंबंधी महत्त्वपूर्ण माहिती मिळते. शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती फार छान पद्धतीने दिली जात असते. आकाशवाणी हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाज प्रबोधनाचे प्रभावी व्यासपीठ आहे. गेली अनेक दशके आकाशवाणीने ग्रामीण भागातील जनतेपर्यंत योग्य उपयुक्त माहिती पोहोचली आहे. विशेषतः किसानवाणी या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक नवे तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, हवामान अंदाज आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत आहे. हा कार्यक्रम शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे, मार्गदर्शक ठरला आहे. तसेच स्थानिक कला, संस्कृती आणि लोकपरंपरा जपण्याचे कामही आकाशवाणीने सातत्याने केले आहे. आकाशवाणी धुळे केंद्राने 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो.
1: आकाशवाणी गेली 90 वर्ष शेतकऱ्यांच्या जीवनाशी घट्ट जोडलेलं एक विश्वासाचं माध्यम. शेतातल्या पेरणीपासून ते घरातल्या आनंद दुःखापर्यंत ग्रामीण जीवनातील प्रत्येक क्षणाला साथ देणारा आवाज म्हणजे आकाशवाणी. किसानवाणी या उपक्रमातून शेतकरी बांधवांना शेतीविषयक माहिती, नवनवीन तंत्रज्ञान, अनुभव आणि मार्गदर्शन तर मिळतंच, पण त्याचबरोबर आपल्या मातीतल्या बोलीभाषेलाही जपण्याचं काम आकाशवाणी सातत्याने करत आहे. अशाच या कार्यक्रमामधील श्रोत्यांच्या मनात घर करून राहिलेला

0: एक आगळा वेगळा संवाद म्हणजेच तोंडायाक्का। अहिराणी भाषेतील हा संवाद केवळ मनोरंजन करत नाही तर ग्रामीण स्त्रीच्या अनुभवांना, तिच्या जगण्याला आणि तिच्या सहज सुंदर विचारांना आवाज देतो। तोंडायाक्का आपल्या खास अहिराणी ढंगात कधी शेतीची गोष्ट सांगते तर कधी गाव कुसातील बदल मांडते तर कधी महिलांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेले प्रश्न अगदी आपुलकीने मांडते। त्यामुळे हा कार्यक्रम श्रोत्यांना आपल्या घरच्याच व्यक्तीसोबतचा संवाद वाटतो। अहिराणी भाषेची गोडी, ग्रामीण संस्कृतीचा सुगंध आणि लोकजीवनातील सहज विनोद यामुळे तोंडायाक्का हा संवाद शेतकरी बांधवांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहे। याच अनुषंगाने तोंडायाक्का कार्यक्रमासंदर्भात बोलताना तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथील महिला शेतकरी जयश्री पाटील काय म्हणतायत ऐकूया।
1: नमस्कार, मी जयश्री अरुण पाटील, राहणार लंगाळे, तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे। मी आकाशवाणी धुळे केंद्रानं सर्व कार्यक्रम ऐकस। मी एक शेतकरी कुटुंबाने शेतकरी महिला शे आणि वावरमा काम करता करता आम्ही सर्व महिला रेडिओना कार्यक्रम ऐकतीस। तसंच आम्ही बचत गटना बी न्यारा न्यारा व्यवसाय चालवतीस। आकाशवाणीले 90 वर्ष पुरा वही राहणार या निमित्तातून माले आकाशवाणी केंद्रामा बोलानी संधी भेटनी म्हणीसन माले भलता आनंद होई राहणार। कारण या आकाशवाणीने सर्व कार्यक्रम भारी शेतस पण त्यामा जास्तीत जास्त आमना शेतकरीसना करता ज्या ज्या कार्यक्रम लागतस त्या जास्ती आवडतस। त्यामुळे आमण्यासारख्या ग्रामीण भागने शेतकरीले नवीन नवीन माहिती भेटस आणि सर्वात जास्त आमण्या सर्व बाईसना आवडता कार्यक्रम जो शे तो म्हणजे तोंडायाक्का। तो भलता भारी शे। अक्का जवळ बोलस तवय असं वाटस की कोणीतरी जवळनी व्यक्ती आपली मोठी बहीणच आपला जोडे बोली राहिनी असं वाटस। तिना एक एक शब्द जणू काय आमना मनमाना तिना वटवर येस। बाईनं मनच जणू काय ती वाची टाकस। गाव गराडांना, घरदारना, शेत शिवार, नाता गोताना सर्व गोष्टी ती आपला जोडे बोली राहिनी। आपल्या शेतीने योजनास पण ते बचत गटण्या बाईसले कसा पण कसा फायदा होई या सर्वसन्या गोष्टी ती सांगस। बाईनी तिना स्वतःना पायवर उभं राहीसनी कसं पुढे जावानं हाई आम्ही ह्या कार्यक्रमाने शिकणे। खरंच आकाशवाणी सारखं हाई व्यासपीठ इथल्या 90 वर्षापर्यंत अशा ज्ञान ज्ञानन्या गोष्टी सांगस आमण्यासारख्या महिलासले पुढे जावानी प्रेरणा दी राहिनी आणि आखो पुढे भी अशाच देत राहो ह्या शुभेच्छा।
0: श्रोतेहो, खानदेशातील मायबोली म्हणजेच आपली अहिराणी भाषा, खानदेशच्या मातीचा सुगंध, गावाकडच्या जीवनाचा सहजपणा आणि शेतकरी संस्कृतीचा गोडवा जपणारी ही भाषा आजही प्रत्येकाच्या मनात आपलेपण निर्माण करते। आकाशवाणीनेही या मायबोलीचा सन्मान जपत किसानवाणी कार्यक्रमाअंतर्गत पिंपळपार हा विशेष अहिराणी कार्यक्रम श्रोत्यांसमोर आणला आणि अल्पावधीतच हा कार्यक्रम शेतकरी बांधवांच्या मनात घर करून गेला। गाव कुसा बाहेरच्या पिंपळाच्या पारावर जशी गप्पांची मैफल रंगते अगदी तसाच अनुभव पिंपळ पार ऐकताना श्रोत्यांना मिळतो। अहिराणी भाषेतील सहज संवाद, ग्रामीण विनोद, लोकसंस्कृती आणि शेतीविषयक महत्वाची माहिती याचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळतो। शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, पशुपालन, शासनाच्या योजना, हवामानाचा अंदाज अशा विविध विषयांची माहिती पिंपळपारमधून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते आणि माहितीबरोबरच मनोरंजनाची गोड साखळीही या कार्यक्रमाने कायम जपली आहे। आजही अनेक शेतकरी आवर्जून पिंपळपार ऐकतात कारण हा कार्यक्रम केवळ माहिती देत नाही तर आपल्या माणसांशी बोलत असल्याचा आत्मीयतेचा अनुभव देतो। अहिराणी भाषेची ओळख, संस्कृतीची जपणूक आणि शेतकऱ्यांच्या जीवनाशी जोडलेली नाळ अधिक घट्ट करणारा पिंपळपार हा कार्यक्रम खरंच आकाशवाणीच्या समृद्ध परंपरेतील एक अविभाज्य भाग ठरला आहे। श्रोतेहो, मराठी आणि हिंदी गीतांबरोबरच लोकसंगीताची ओढही आपल्या रसिकांच्या मनात कायम राहिली आहे। मातीचा सुगंध, श्रमाचा साज आणि ग्रामीण जीवनातील भावना जपणारं लोकसंगीत हे आपल्या संस्कृतीचं जिवंत रूप आहे। आकाशवाणीनेही या लोकसंगीताचा वारसा जपत किसानवाणी या कार्यक्रमातून अनेक भावस्पर्शी शेतकरी गीतं श्रोत्यांपर्यंत पोहोचवली। शेती, निसर्ग, पाऊस, बैलजोडी, आई माती आणि शेतकऱ्यांच्या जीवनातील सुख दुःख व्यक्त करणारी ही गीतं आजही थेट मनाला स्पर्श करून जातात। ही गीतं केवळ मनोरंजन करत नाहीत तर शेतकऱ्यांच्या भावना, संघर्ष आणि आशा आकांक्षांना

0: शब्द देतात. दिवसभराच्या कष्टानंतर रेडिओवर ऐकू येणारं एखादं शेतकरी गीत शेतकऱ्यांच्या मनाला नवी ऊर्जा देऊन जातं. लोकगीतांच्या सुरातून ग्रामीण संस्कृतीची जपणूक करत शेतकऱ्यांच्या भावविश्वाला स्वर देण्याचं सुंदर कार्य आकाशवाणीने सातत्याने केलं आहे. म्हणूनच किसानवाणीतील ही गीतं आजही श्रोत्यांच्या आणि विशेषतः शेतकरी बांधवांच्या मनात एक खास स्थान निर्माण करून आहेत. श्रोतेहो, निसर्गाच्या बदलत्या रूपानुसार शेतकऱ्यांना आपल्या शेतीचं नियोजन करावं लागतं. अशा वेळी योग्य आणि विश्वासार्ह हवामान माहिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. आकाशवाणीनेही आजचं हवामान आणि कृषीविषयक मार्गदर्शन या कार्यक्रमातून शेतकरी बांधवांना वेळोवेळी हवामानाचा अंदाज, पावसाची शक्यता, तापमानातील बदल तसेच पिकांबाबत आवश्यक कृषी सल्ला उपलब्ध करून दिला आहे. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना पेरणी, फवारणी, सिंचन आणि काढणी यासारखी शेतीची कामं योग्य नियोजनाने करता आली. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत सकारात्मक बदल घडवून आणले. केवळ माहितीच नाही तर शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत त्यांच्या दैनंदिन शेतीकामात उपयोगी पडेल असा विश्वासार्ह साथीदार म्हणून हा कार्यक्रम आजही शेतकऱ्यांच्या मनात विशेष स्थान टिकून आहे. ज्ञान, मार्गदर्शन आणि निसर्गाशी जोडलेली ही माहितीची सुंदर गाठ आजही आकाशवाणीच्या माध्यमातून ग्रामीण भागापर्यंत सातत्याने पोहोचत आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळण्यासाठी बाजारभावाची अचूक माहिती अत्यंत महत्त्वाची असते. बदलत्या बाजारपेठेनुसार आपल्या शेतीमालाची विक्री कधी आणि कुठे करायची याचा निर्णय घेण्यासाठी शेतकरी बाजारभावावर विशेष लक्ष ठेवून असतात. आकाशवाणीनेही आजचे बाजारभाव या उपयुक्त सदरातून विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील ताजे बाजारभाव शेतकरी बांधवांपर्यंत नियमितपणे पोहोचवले. धान्य, कडधान्य, भाजीपाला, फळपिके तसेच कापूस, कांदा, मका अशा विविध पिकांचे बाजारभाव या कार्यक्रमातून सांगितले जातात. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाची योग्य बाजारपेठ निवडण्यास मदत होते आणि आर्थिक नियोजन अधिक सुलभ बनते. विश्वासार्ह माहिती, सोपी मांडणी आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विचार यामुळे आजचे बाजारभाव हे सदर आजही ग्रामीण भागात मोठ्या आवडीने ऐकले जातात. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य दिशा देणारा हा माहितीपूर्ण दुवा म्हणजे आकाशवाणीचं आणखी एक महत्त्वपूर्ण योगदान होय. श्रोतेहो, केवळ पारंपरिक शेतीच नाही तर शेतीपूरक व्यवसायांची माहिती मिळणंही आजच्या काळात तितकंच महत्त्वाचं बनलं आहे. कपाशीची लागवड असो, माती परीक्षण असो किंवा कुक्कुटपालन, म्हैस पालन, शेळीपालन तसेच दुग्ध व्यवसाय अशा विविध विषयांवर आकाशवाणीने वेळोवेळी तज्ज्ञांच्या मुलाखतीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना उपयुक्त मार्गदर्शन दिलं आहे. या मुलाखतींमधून आधुनिक तंत्रज्ञान, योग्य व्यवस्थापन, रोग नियंत्रण, उत्पादन वाढ आणि व्यवसायातील आर्थिक नियोजन याविषयी सविस्तर माहिती शेतकऱ्यांना मिळते. अनेक शेतकऱ्यांनी या मार्गदर्शनाचा उपयोग करून शेतीसोबत पूरक व्यवसाय उभे केले आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा मार्ग निवडला. सोप्या भाषेत अनुभवी तज्ज्ञांकडून मिळणारं हे ज्ञान शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरत आहे. शेतीला उद्योगाची जोड देत ग्रामीण विकासाचा मार्ग अधिक मजबूत करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य आकाशवाणी सातत्याने करत आहे. आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या या प्रेरणादायी प्रवासात शेतकरी श्रोत्यांचं योगदान आणि प्रेम अतिशय महत्त्वाचं राहिलं आहे. ज्ञान, मार्गदर्शन आणि विश्वास यांची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवत आकाशवाणी पुढेही अशीच शेतकऱ्यांच्या सेवेत राहो हीच सदिच्छा. नमस्कार.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण प्रासंगिक या सदरात आकाशवाणी ॲट द रेट 90 यानिमित्त विशेष कार्यक्रम मालिका ऐकलीत. मनामनातील आकाशवाणी भाग 14 शेतकरी बांधवांच्या मनोगतांवर आधारित असलेला हा कार्यक्रम. निवेदन होतं रत्ना निकम यांचं, सादर करते होते सुमित सूर्यवंशी. 100.5 MHz हे आकाशवाणीचं धुळे केंद्र आहे. श्रोतेहो, ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं आण मिलो सजना या चित्रपटातलं मोहम्मद रफी, लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.
1: अभी तो नहीं

श्रोते हो, आत्ताच आपण आपकी कसम या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत ऐकलं. आनंद बक्षी यांचे बोल होते, संगीत होतं आर डी बर्मन यांचं. आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोतेहो, आत्ताच आपण राम तेरी गंगा मैली या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकलं. गीत आणि संगीत होतं रवींद्र जैन यांचं. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून.

श्रोतेहो, अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं साजन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. समीर यांचे बोल होते, संगीत होतं नदीम श्रवण यांचं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया शागिर्द या चित्रपटातलं गीत. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

श्रोतेहो, ऐकूया कार्यक्रमात शेवटी पराया धन या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. आनंद बक्षी यांचे बोल आहे, संगीत आहे राहुलदेव बर्मन यांचं.

0: श्रोतेहो पराया धन या चित्रपटातल्या या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. 100.5 MHz हे आकाशवाणीचं धुळे केंद्र आहे. ऐकूया मिश्र संगीताचा कार्यक्रम.
1: जय शिवराय,
2: जय शिवराय.

भूतलावरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो। त्याप्रमाणे शिवाजी हा अवतारी महापुरुष होता। छत्रपती शिवाजी वीर पराक्रमी धीर खरा झुंजार खरा झुंजार हिंदी स्वराज्य स्वराज्याचं बांधलं तोरण।

पुढचे यवन माजले वर्चस्व आपले गाजू लागले गाजू लागले. न्याय नाही अन्यायाचा बाजार साधू संतांची विटमना फार वैतागून गेली.

0: गौरी बाल शिव बाला भल भलता प्रकार दिसला कोण मानित नाही कोणाला माणूस की नाही माणसाला हे कळता सर्व शिव बाला येऊन परत पुण्याला हिंदवी राज्य सपन्याचा निश्चय केला निश्चय केला आई जिजाईन दिला आशीर्वाद शिव बाला
1: शिव बाला
0: विजापूरच्या येऊन सत्तेला शह देण्याला त्यांच्या ताब्यातील घेऊन तोरणा किल्ला तोरणा किल्ला स्वराज्याच तोरण बांधण्याचा निश्चय केला
1: निश्चय केला
0: खोऱ्या तोरणा किल्ला दरवाजे याला दोहो बाजूला एक पुण्याच्या उत्तरेला

0: या तील घेऊन तोरणा किल्ला तोरणा किल्ला स्वराज्यात तोरण बांधण्याचा निश्चय केला
1: निश्चय केला
0: कानखोऱ्या तोरणा किल्ला दरवाजे याला दोहो बाजूला दोहो बाजूला एक पुण्याच्या उत्तरेला विन्नी दरवाजा म्हणती आला कोकण दरवाजा पश्चिमेला
1: कोकण दरवाजा पश्चिमेला
0: सह्याद्रीच्याकडे पठारात दर्या कोण्यात वाड्या वस्त्यात वाड्या वस्त्यात स्वराज्याचं महत्व पटून सर्वात शेकडो मावळे बाल शिवबास येऊन मिळाले साय करण्यात
1: येऊन मिळाले साय करण्यात
0: त्यात भाजी तानाजी फिरंगोजी नरसाळा एकाहून एक मावळा घेऊन शपथेला शिवाजीच्या हुकमती खाली उभा राहिला यावेळी उत्तरेकडे बलाढ्य मोंगलशाही दक्षिणेकडे विजापूरची आदिलशाही पूर्वेकडे अहमदनगरची निजामशाही पश्चिमेकडे पोर्तुगीज व सिद्धी इतक्याशी मुकाबला करून स्वराज्य स्थापन सोपं नव्हतं पण ती जिद्द आणि महत्वाकांक्षा शिवबाच्या रोम रोमात भरली होती म्हणूनच वंदन करून भवानीला जिंका या तोरणा किल्ला ते दोनशे मावळे संगतीला शिवराय घेऊन चालला अंधाऱ्या रात्री किल्ल्याचा तळ गाठला किल्ल्यावर चढून जाण्याला मारून मेखाबुर झाला पागोटे लाविले त्याला हा भंत मावळा चढून वरती गेला वरती गेला गर्जना केली हर हर महादेव बोला
1: महादेव बोला
0: अचानक आलेल्या हल्ल्यापुढे तोरणा किल्ल्यावरील किल्लेदार गोंधळून दोन्ही हात वर करून उभा राहिला तो शिवाजींना किल्लेदाराला घेराव घालताच किल्लेदार शरण आला किल्लेदार शरण आला बिनशर्त तोरणा किल्ला शिवबाच्या स्वाधीन केला यावेळी 15 वे वर्ष होते शिवबा

0: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलात शाहीर पिराजी साबळे, माफ करा, पिराजी सरनाईक आणि सहकाऱ्यांनी गायलेला हा पारंपरिक पोवाडा.
1: डोंगर पठारा मधुनी

श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलं अमेय दाते आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गिरीधर गोंधळी यांचं हे गीत. मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

अनु मलिक यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं श्याम अनुरागी यांचं हे अल्बम गीत आताच आपण ऐकलं. श्रोते हो, मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून.

फाल्गुनी पाठक आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं ललित यांनी संगीतबद्ध केलेलं आणि त्यांचंच गीत आताच आपण ऐकलं. श्रोते हो, मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून.

श्रीकांत नारायण आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं विजय कठीण यांचं. श्रोतेहो, मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून.

0: श्रोतेहो, हरिहरण यांनी गायलेली गझल आताच आपण ऐकलीत. मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून.
1: शिर्प शिर्प है.

ಋಷಿದು ರಿಸೋರ ಅನಕಾಂದ ಅವು ಕಾಂದ ಗೆ ಕಾಂದ

झाला तुमचे सामील करून मी काय याडा वांगड आहे का आब अब तुमच्या वाणी का नाक डोळ घसा आहे की मला घ्या की तुमच्या सामील करून घ्या की मला घ्या घ्या घ्या.

श्रोतेहो, आत्ताच आपण जयवंत संतोष आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं संयोजक नाईक यांचं हे लोकगीत ऐकलं. मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून.

0: राव एकमेकापुढं मध्ये अंतरपाठ भटजींचे मंगलाष्टक संपता संपत नाहीत. एकदाचं शुभ मंगल झालं. सोनूनं आणि टिकोजीनं एकमेकांच्या गळ्यात हार घातले. लग्नाची भेडी पक्की झाली.
1: जय शिवराय.

देवदत्त साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे लोकगीत आताच आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. दुपारचे 12 वाजलेत. ऐकूया वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र केंद्रावरून.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. सखींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची सुरुवात करूया श्रेया घोषाल यांनी गायलेल्या छानशा गीतानं. गीत आहे अरुणा ढेरे यांचं.

सखींनो, आजचं वाढतं प्रदूषण, प्लास्टिकचा विळखा आणि मानवी निष्काळजीपणामुळं पृथ्वीवरचा खजिना असलेला सागर समुद्र धोक्यात आलाय. किनाऱ्यावर आदळणारी प्रत्येक लाट जणू आपल्याला हाक देतीये, मला वाचवा, माझं अस्तित्व जपा. सागर वाचला तरच पर्यावरणाचा समतोल टिकेल, पावसाची लय अबाधित राहील आणि भविष्यातील पिढ्यांना निसर्गाचं हे अनमोल देणं अनुभवता येईल. म्हणूनच सखींनो, सागराशी मैत्री करूया, त्याचं संवर्धन करूया आणि आपल्या पृथ्वीचा हा श्वास असणारा सागर कायम जिवंत ठेवूया. तेव्हा सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या

कार्यक्रमात ऐकूया अशाच प्लास्टिक मुक्त देशासाठी झटणारे सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, माणसाचं कर्तृत्व हे त्याच्या शरीराच्या अवयवांवर नाही तर त्याच्या मनाच्या जिद्दीवर अवलंबून असतं. जेव्हा नियती एखादं दार बंद करते ना, तेव्हा संघर्षातून यशाची 100 द्वारं खुली करण्याची ताकद ज्यांच्याकडे असते तेच खऱ्या अर्थाने सारथी ठरतात. आज वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत असेच एक व्यक्तिमत्व आलेले आहेत.

0: शंभर द्वारं खुली करण्याची ताकद ज्यांच्याकडे असते तेच खऱ्या अर्थाने सारथी ठरतात. आज वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत असेच एक व्यक्तिमत्व आलेले आहेत ज्यांनी स्वतःच्या शारीरिक मर्यादांना आपल्या ध्येयाआड येऊ दिलेलं नाही. अपघातामध्ये आपला हात आणि 70% पाय गमावूनही स्वामी विवेकानंदांच्या शिवभावे जीवसेवा या मंत्राचा वसा घेत त्यांनी समाजसेवेचा डोंगर उभा केलाय. जळगाव जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे धडे देणारे आणि संवाद सारथी या माध्यमातून शेकडो दिव्यांगांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे संकल्प फाउंडेशनचे उपाध्यक्ष विशाल अशोक सोनकुळ आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत. त्यांच्याशी आपण मनमोकळा संवाद साधूया. चला तर मग मैत्रिणींनो स्वागत करूया विशाल सोनकुळ सरांचं. सर आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम. नमस्कार आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना आणि मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.
0: सर एक तरुण म्हणून अपघातात शारीरिक क्षमता गमावल्यानंतरही तुम्ही खचून न जाता समाजकार्याची निवड कशी केली आणि या प्रवासामागील तुमची आंतरिक प्रेरणा काय होती याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा.
1: जेव्हा माझा अपघात झाला 9 मार्च 2008 त्यापूर्वी 5 ते 6 वर्ष मी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांचा कार्यकर्ता म्हणून कार्य सुरू केलं आणि त्या 6 वर्षात स्वामीजींचे विचार मग ते पुस्तकातून असेल विवेकानंद केंद्राच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमधून असेल ते मी जाणून घेतलं आणि अपघाताच्या वेळेस जेव्हा 3 वर्ष मी अगदी बेड रिटर्न होतो त्या संपूर्ण कालावधीत मला जगायचं प्रेरणा या सगळ्यातून मिळाली आणि 3 वर्ष बेडवरून उठलो 3 वर्षानंतर आणि मग ठरवलं की आपल्याला आता नवीन जीवन मिळालं आहे काय करायचं. जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला मी एकतर शेती समाजकार्य यासोबत माझं आविष्कार कम्प्युटर इन्स्टिट्यूट या नावाने कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर होतं. अपघाताच्या नंतर देखील माझं ट्रेनिंग सेंटर मी सुरू ठेवलं त्यात खंड पडू दिला नाही. हे सगळं करत असतानाच कम्प्युटरच्या ट्रेनिंगसाठी एक कम्प्युटर टीचरला ट्रेनिंग असतं तर ते घेण्यासाठी मी पुणे येथे गेलो होतो. तो महिना होता जुलै 2014 आणि त्या ठिकाणी मला माहिती मिळाली आणि त्यापूर्वी मी थोडंसं शोधलं होतं की पुण्यामध्ये सागर मित्र अभियान असं अभियान सुरू आहे आणि त्यांचे जे संस्थापक आहेत विनोद बोधनकर सर आणि डॉक्टर सुजन राज मॅडम तर यांच्याशी भेट घ्यावी अशी मनातून इच्छा होती आणि खरोखर पहिली भेट आमची त्यांच्याशी खूप दूरध्वनी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला आणि सरांची भेटीची वेळ मिळाली. मी जेव्हा पुण्याला सरांना पहिल्यांदा भेटलो त्यांनी सागर मित्र अभियान कसं काम करतं याचं PPT आम्ही एका की मला जायला त्रास होणार म्हणून एका हॉटेलमध्ये बसलो होतो. चहा घेत घेत आम्ही ते सगळं मी ते PPT बघितलं चर्चा केली आणि सर म्हटले की नुसतं अभियान सुरू करणं लेक्चर घेणं हे खूप सोपं काम आहे अगदी 10% काम आहे पण सर्वात मोठं काम आहे की एखाद्या शहरात जर सागर मित्र अभियान सुरू करायचं असेल तर त्यासाठी तिथं लोकल रिसायकलर शोधणं गरजेचं असतो. त्यानंतर जे लेक्चर घेतलं लेक्चर घेतल्यानंतर जी आम्ही मुलांना ॲक्टिव्हिटी देतो सागर मित्र अभियानात की आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही राजकुमारी आहात आपल्याच घरातलं कोरडं स्वच्छ रिकामं प्लास्टिक एका रिकाम्या प्लास्टिकच्या पिशवीत जमा करून महिन्यातून एकदा ते शाळेत आणून द्या. शाळेत आणल्यानंतर ते आमची सागर मित्रची टीम रिसायकलिंगसाठी पाठवते तर हे रिसायकलिंग करण्यात पाठवणं हा खूप मोठा टास्क असतो सागर मित्र अभियानात कारण डम्पिंग तर संपूर्ण जगभरात होतं. मी ब्लेम नाही करत आमच्या माऊली म्हणतात हे विश्वची माझे घर तर संपूर्ण विश्वच माझं आहे पण जेव्हा सागर मित्र अभियानात सरांनी सांगितलं की आधी मी येतो ना की आधी हे सगळं शोधा रिसायकलर आहेत का शाळेत संपर्क करा तर मी पुण्यावरून आल्यानंतर 2.5 महिने जळगाव MIDC जवळजवळ 20 ते 25 रिसायकलरला भेटलो आणि त्यात 3 जणांची अपॉइंटमेंट मिळाली की ठीक आहे बोधनकर सर जेव्हा जळगावला येतील आम्ही त्यांना भेटूया. जवळजवळ 10-12 शाळेत गेलो आणि सांगितलं की आमचा असा असा सागर मित्र अभियान कार्यक्रम तुमच्या शाळेत सुरू करायचा आहे. मग ते उद्देश सांगितल्यानंतर 3 शाळा नक्कीच तयार झाल्या. या 3 शाळांपासून हा कार्यक्रम सुरू झाला. तो दिवस होता 30 सप्टेंबर 2014 3 शाळेत आमचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी रिसायकलरसोबत मीटिंग झाली आणि हे सगळं करत असताना सरांनी सांगितलं की ठीक आहे मी येत जाईल दर महिन्यात 2 महिन्यात तुम्ही अशा शाळांमध्ये जोडून द्यावा. सर सतत 2 वर्ष आले 20 शाळा पूर्ण झाल्या आणि जवळजवळ 10,000 विद्यार्थी झाले आणि सरांनी सांगितलं की आता तुम्ही ट्रेन झालात आणि ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं.

0: आणि सुरुवात केली की मला वाटायला लागलं की ठीक आहे, मला एक ही संधी मिळाली आहे की या संधीतून मला लोकांमध्ये जे असलेलं मानसिक अपंगत्व आहे पर्यावरणाबद्दलचं, आपल्या पृथ्वीबद्दलचं, ते कमी करण्यासाठी सेवा करायला मिळणार आहे. म्हणून मी सागर मित्र अभियानात जोडलं गेलो आणि निश्चितच गेल्या 12 वर्षात, आता 12 वर्ष पूर्ण होतील 30 सप्टेंबर 2026 जळगाव जिल्ह्यात आम्ही 80 शाळा आणि 56,000 जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचलो आणि त्यांनी 9,000 किलो म्हणजे 9 टन प्लास्टिक आपल्याच घरातून जमा केलं आणि रिसायकलिंगसाठी पाठवलं.
1: हो सर, खूप छान. तुम्ही या प्रकारे पर्यावरणाबद्दल जागरूकता ठेवून की जसं पृथ्वीवर जमिनीचं जसं महत्त्व आहे तसंच पाण्याचं सुद्धा तेवढंच महत्त्व आणि तेवढीच तिची जागा आपल्या पृथ्वीवर सुद्धा आहे. आता स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचा तुमच्या आयुष्यावर आणि संस्थेच्या कार्यावर काय प्रभाव पडलेला आहे, बरं कसा पडलेला आहे?
0: मी जसं आता सांगितलं की मी 2004-05 विवेकानंद केंद्रासोबत जोडलं गेलो आणि तोवर जसं जगभरातले, हे माझं ऑब्झर्वेशन आहे, 80% कुटुंब हे आपल्या पाल्याला काय शिकवतात, एक सर्कल आखून देतात की तो सर्कल असतो मी अँड माय सेल्फ, मी अँड फॅमिली, मी अँड करिअर, त्या पलीकडे जात नाही. आणि मग त्या पलीकडे जाणं हे मला विवेकानंद केंद्रात आल्यानंतर कळलं की याही पलीकडे एक चौथी पायरी आहे की जी आहे मी अँड सोसायटी. मी त्याच्याकडे बघायला लागलो की समाजासाठी मला काय करता येईल. मग विवेकानंद केंद्राचं बालसंस्कार वर्ग आमच्या सामनेर गावात आणि आजूबाजूच्या पंचक्रोशी सुरू केलं. त्यासोबतच विवेकानंद केंद्राची भारतीय संस्कृती परिषद त्याचं आयोजन करणं, ते आयोजन केल्यानंतर त्यांचे जे विद्यार्थी पास आउट होते उत्तीर्ण त्यांच्यासाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर घेणं, यासोबतच वेगवेगळ्या कृतीतून विवेकानंद केंद्र आणि विवेकानंदांचे विचार आजूबाजूला पोहोचवणं हे कार्य सुरू होतं. आणि मी जसं सांगितलं की मी 2014 सागर मित्र अभियानात आलो आहे, तर आत्ता मी जसे 3 सर्कल सांगितले की एक लिमिट आहे की मी अँड माय सेल्फ, मी अँड फॅमिली, मी अँड करिअर, त्या पलीकडे जसं मला पहिली स्टेप मिळाली मी अँड सोसायटी विवेकानंद केंद्रामधून, मी सागर मित्र अभियानात जुळल्यानंतर मी अँड नेचर हे मला कळलं जे खूप महत्वाचं आहे. मी पर्यावरण बघत होतो लहानपणापासून पण ते लिमिटेड बघत होतो, पण सागर मित्र अभियानात आलो, त्यासोबत जलबिरादरी मी काम करतो, डॉक्टर राजेंद्र सिंगजी वॉटरमॅन ऑफ इंडिया त्यांच्या टीममध्ये पण काम करतो, तर मला कळलं की नाही याच्या पुढेही आहे, तर त्यावर पण मी अँड नेचर. आणि आता मी गेले 2.5-3 वर्ष झाले, म्हणजे कोरोनानंतर विश्व संस्कृतीबद्दल अभ्यास होत असतो, तर गेले 3-4 वर्ष झाले मी त्याचा विद्यार्थी म्हणून अभ्यास करतोय, तर तिथं मी शिकलो की याच्या पुढचं एक पाऊल आहे मी अँड गॉड. आता गॉड पर्यावरण याचा काय संबंध आहे, तर हे इथं आल्यावर कळलं की जसं पर्यावरण बाहेर आपल्याला दिसतं तसं आपल्या आतमध्ये पण पर्यावरण असतं आणि ते अंतर्बाह्य पर्यावरण बदललं तरच सगळं जग बदलू शकतं. आणि त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो की जेव्हा सगळीकडे म्हणतात की पोल्युशन आहे, प्रदूषण आहे, मग पोल्युशन काय असतं, मी एक छोटीशी व्याख्या बनवली आहे की जो दुसऱ्याच्या जागेत जाऊन अतिक्रमण करतो आणि तिथं केल्यानंतर म्हणजे त्याची जागा सोडून दुसऱ्याच्या जागेत जाऊन राहतो त्याला मी प्रदूषण म्हणतो. आणि हे का म्हणतो, एक छोटंसं उदाहरण देऊन सांगतो. आपला कार्यक्रम महिलांसाठी आणि महिला सक्षम असेल आई म्हणून तर ते किती महत्त्वाचं असतं. मी उदाहरण देऊ शकतो की पहिल्या स्वराज्याचं त्या माऊली माता राजमाता जिजाऊंनी त्यांच्या मुलाला घडवलं. कसं घडवलं की छोटं स्वप्नच बघायचं नाही, बघायचं स्वप्न तर पहिल्या स्वराज्याचं. मग पहिल्या स्वराज्यात टास्क काय दिला मातांनी की नाही छोटं मोठं नाही करायचंय, मोठं स्वप्न तर डायरेक्ट स्वराज्याची निर्मिती. म्हणून पहिल्या स्वराज्यात महाराजांना कुठलं प्रदूषण काढायचं होतं तर ते आतून जिजाऊंचे संस्कार होते त्यामुळे महाराजांचं आतलं पर्यावरण बदललं संस्कारामुळे, त्यामुळे पहिल्या स्वराज्याची निर्मिती झाली. आता त्याही पलीकडे जेव्हा आपण बघतो दुसरं स्वराज्य, जेव्हा आपल्याला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं 1857-1947, प्रत्येकाच्या मनात आतून बाहेरून एकच होतं की एक ब्रिटिश रूपी प्रदूषण काढायचं आहे. मग सोप्या शब्दात काय तर भारत छोडो, चले जाओ, या छोट्या छोट्या कृतीतून ते रोज आतून बाहेरून प्रत्येक भारतीयाच्या मनावर त्याचे परिणाम होते, संस्कार होता, त्यातून दुसऱ्या स्वराज्याची निर्मिती झाली की त्यात ब्रिटिश रूपी प्रदूषण घालवलं. मग याच्यासाठी अगदी लोकमान्य टिळकांचं की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे इथपासून, तर महात्मा गांधीजींचं करके देखो जेव्हा ते अहिंसा रूपी माध्यमातून अगदी मीठ उचलण्यापासून, मीठ उचलायला पुढे होते, करके देखो त्यांनी स्वतः मीठ उचललं सत्याग्रहात आणि लोकांना कृतीतून दाखवलं की आपल्याला या पद्धतीने स्वराज्य. मग त्याच्यात आणि आत्ता आपण त्याच्या पलीकडे आहोत, आपण आता

0: राज्यात आहोत, मग तिसऱ्या स्वराज्याचं क्षेत्र काय? तर माझी पूर्ण पृथ्वीच आहे, मग यातनं काय काढायचं आहे? तर पहिल्या स्वराज्यात जिजाऊने महाराजांना जे शिकवलं की सगळ्या जनतेवर, महिलांवर, बालकांवर, जनतेवर जो अन्याय होतोय त्या अन्यायासाठी तू लढ, तू हातात तलवार घे, का तर रक्षण करण्यासाठी ज्यांच्यावर अन्याय होतोय. तसं आता तिसऱ्या स्वराज्यात आपलं उद्दिष्ट काय आहे? तर जे बोलू शकत नाही, जो बेचारे बेजुबान मासूम है, जो बात नहीं कर सकते, तो उनके लिए कार्य करना है. तो सबसे ज़्यादा इम्पॉर्टन्स है माँ का कार्य. तर आई कशी आपल्या मुलांना घडवत असते,
1: हो
0: तर त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपातून मिळतं. तसं आमचा प्रयत्न आहे की हे सगळं बालक ते पालक प्रोग्राम, जसे आमचे बालक घरी जाऊन सांगतात आई बाबांना की का सागर मित्र अभियानात काम करायचं आहे, आणि त्याचं नक्कीच आई बाबांमुळे परिणाम होतो.
1: नक्कीच सर, तर ही संकल्पना अतिशय सुंदर आहे आणि मुलांमुलांमध्ये एका आईने सुद्धा रुजवायला हवी. जसं तुम्ही शाळेत जातात, मुलांना याच्याबद्दल जागरूकता निर्माण करतात मुलांच्या मनामध्ये. आता सागर मित्र अभियानाबद्दल सांगताना तुम्ही मानसिक अपंगत्व असा एक वेगळा शब्द प्रयोग केलेला आहे, त्यामागचा तुमचा नेमका दृष्टिकोन काय आहे सर?
0: लोक जेव्हा आपल्या पृथ्वीकडे, पर्यावरणाकडे बघतात, 70% सागराकडे लक्षच देत नाही.
1: हो
0: आणि ते का लक्ष देणं गरजेचं आहे? तर हा सागर आहे, समुद्र आहे, तो आपल्याला भरभरून देत असतो. जशी आई आपल्या मुलांना खूप भरभरून सगळं देते, प्रेम असेल किंवा इतर सगळं, तर सागर आपल्याला काय काय देतो? जसं आई म्हणजे जेव्हा एखाद्या घरातली आई आहे, ती सगळ्यांची काळजी घेते, म्हणजे अगदी जेवणापासून तर तिच्या बाळांची सगळ्याच पद्धतीने संगोपन करते, तसं हा सागर पण आईच्या मायेने सगळ्यांना भरभरून देत असतो. तो काय काय देतो? तर 100% शुद्ध पाणी देतो. जर सागराने पाऊसच नाही पाठवला तर आपल्याला पाणीच नाही मिळणार. आपल्यालाच नाही, नॉट ओनली ह्युमन बिंग पण जगातल्या सगळ्या बिंग्स आपल्या पृथ्वीवरच्या त्या सगळ्यांना पाणीच मिळणार नाही. दुसरं, 100% तो आपल्याला शुद्ध हवा पाठवतो. ते कशी? तर 70% पाण्यात जे जंगल आहे, ज्याला ओशियनिक ग्रीनरी म्हणतात, की ज्या जंगलाकडे लक्षच देत नाही. तुम्ही तो प्रश्न विचारला की मानसिक अपंगत्व काय, तर आपण फक्त, मी तर आधी एक सांगू इच्छितो की जगभरातल्या सगळ्या शिक्षक शिक्षिकांना आमचं सॅल्यूट आहे की त्यांनी एक छोटस गोष्ट की झाडे वाचवा, झाडावर कुऱ्हाड चालवू नका, हे जगभरात गेले अनेक दशक ते प्रसारित करताय. तसं आता वेळ आली आहे की जी 70% ओशनिक ग्रीनरी माझ्या सागरात आहे, तर त्याचं रक्षण करण्यासाठी जो सागर आईच्या मायेने आपल्याला सगळं देतो भरभरून, तर त्याची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तिसरं, सागर आपल्याला 100% अन्न देतो. ते कसं देतो? जसं आमचे शिक्षक आदरणीय वॉटर सायकल शिकवतात की जलचक्रात पाऊस कसा पडतो, तसं आमच्या शिक्षकांनी एक छोटीशी गोष्ट प्रत्येक छोट्या छोट्या खेड्यातली शाळा असू द्या, प्रत्येक विद्यार्थ्या शिकवली आहे, तर फूड सायकल, तर या अन्न सकाळीच सर्वात बेसिक इलिमेंट आहे की जो आहे गवत, ते गवतावरच सगळे अन्न सकाळीची सुरुवात होते. मग ते गवत पाण्यावरचं असू द्या किंवा जमिनीवरचं असू द्या, तिथनं सगळं ते पुढची फूड सायकल सुरू होते. म्हणून ज्या तीन बेसिक गोष्टी आहेत की ज्या फक्त माणसालाच नाही तर जगभरातल्या सगळ्या छोट्या छोट्या प्राणी पक्षी अगदी कीटाणू विषाणू यांना पण लागतात, त्या म्हणजे शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न, हे सागर देत असतो. म्हणून तो आईच्या मायेने सगळं देतो, म्हणून त्याचं रक्षण करणं हे आपली जबाबदारी आहे. एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो की या सागराचं जेव्हा क्षेत्रफळ बघितलं तर ते जवळजवळ 360 मिलियन एवढं आहे, पूर्ण जगभरातलं स्क्वेअर किलोमीटर. आणि जर आपण बघितलं जगभरातल्या नद्या, तर त्या 66,000 नद्या आहेत. त्या 66,000 नद्यांवर जर, आणि जे प्लास्टिक आता आपण ह्युमन बिंग्सने सागरावर पाठवलंय, त्याचा प्रवास कसा असतो की माझ्या हातातून प्लास्टिक ग्राउंडवरून गटारीत, गटातून नालीत, नालीतून नदीत, नदीतून सागरात ते पोहोचतं. त्याला दोन कारणं मुख्यत्वे कारणीभूत आहे, एक तर ग्रॅव्हिटी ऑफ अवर अर्थ प्लॅनेट आणि दुसरं स्लोप ऑफ अवर अर्थ प्लॅनेट. या दोन्ही गोष्टीमुळे आज ना उद्या सागरापर्यंत प्लास्टिक पोचणार आहे, आणि आपण गेले शेकडो वर्ष जे फेकलेले आहे ते ऑलरेडी पोचणार. तर ते पोचल्याची संख्या जर आज बघितली तर 1/3 ऑफ अवर ओशियन हे प्लास्टिकने झाकले गेले, आणि ते जर प्लास्टिक उचलून आपण या नद्यांवर टाकण्याचा प्रयत्न केला तर एक नदीवर 120 वेळा ती प्रदूषित होईल, एवढं प्लास्टिक पसरेल, म्हणजे ती जिवंतच नाही राहणार इतकं आपण त्याला खराब केलेलं आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे सागराकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे, कारण तो आपल्याला भरभरून देतो. म्हणून मी परत परत म्हणतो की हे जगभरातल्या सगळ्या लोकांचं मानसिक अपंगत्व आहे की जो भरभरून देणार आहे त्यालाच विसरलं. आणि मी हे पण इथं मेन्शन करू इच्छितो की जगातला कुठलाच देश जेव्हा त्यांचं बजेट बनवतो, आर्थिक बजेट जे दरवर्षाचं बनवलं जातं, तर कुठल्याही देशाच्या बजेटमध्ये आजपर्यंत सागरासाठी बजेट लिहिला जात नाही आणि तो अंमलात आणला जात नाही, इतकं खूप महत्वाचं आहे. जसं आपल्या घरात जेव्हा आई आपल्या घराची काळजी

0: भेटते तर ती घरात काही कमी याचा शोध बाहेरून पण घेत असते. म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगताय की माझ्या घराची वॉटर टँक आहे ती भरण्यासाठी, किंवा आता समजा माझं एखाद्या सोसायटीत फ्लॅट आहे तर माझ्या फ्लॅटमधली असलेली वॉटर टँक भरण्यासाठी माझ्या सोसायटीची वॉटर टँक आधी भरणं गरजेचं आहे. तिच्याकडे लक्ष नाही दिलं तर माझी वॉटर टँक कशी भरेल. तर त्या दृष्टीने एक आईची भूमिका जशी घरात पूर्ण लक्ष असतं, त्या भूमिकेतून जगाने सागराकडे बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: बरोबर. आणि सर आता तुम्ही जसं जळगाव जिल्ह्यामध्ये 56,000 विद्यार्थ्यांच्या मदतीनं 9,000 किलो प्लास्टिक गोळा केलंय आणि मग मुलांमध्ये संस्कार रुजवताना महिला किंवा पालकांची भूमिका तुम्हाला कशी वाटते? जसं तुम्ही उदाहरणातून दाखवून दिलं की एक आईची भूमिका कशी असते मुलांसाठी हे संस्कार रुजवणं, आपल्या सागराचं रक्षण करणं.
0: जेव्हा सुरुवात केली तेव्हा 3 शाळा होत्या, मी एक एक शाळा जोडत गेलो, सरळ शिकत गेलो. तर असं जाणवलं की तुम्ही जो प्रश्न विचारला की तर महिलांची पालकांची भूमिका काय असावी, आम्ही ज्या शाळेतनं सुरुवात केली केंद्रीय विद्यालय म्हणजे ज्या 3 पहिल्या शाळा त्यातली एक शाळा, तिथलंच एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो की तिथं जमजमी नक्षी पाटील मॅडम आहेत ज्या सागरमित्र टीचर कोऑर्डिनेटर आहे. तर त्या आधी आम्ही जायचो ते करायच्या, उत्साहाने भाग घ्यायचा, पण त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की तुम्ही का करायला लागले, त्यांनी आधी उदाहरण दिलं की जेव्हा माझ्या मुली, त्यांच्या दोन्ही मुली त्या शाळेत शिकत होते की त्या घरी येऊन हे सगळं ऍक्टिव्हिटी करायला लागल्या हळूहळू. त्यांना इतकी सवय झाली की मुलींमुळे मी शिकली, म्हणजे बालक ते पालक, आणि जेव्हा मी हे सगळं शिकली तर आज माझ्या घरात मी तर करतेच पण माझ्यामुळे माझ्या पूर्ण कुटुंबात बदल घडलाय. म्हणजे जेव्हा एक महिला यात सहभागी होते तर किती परिणाम होऊ शकतो. आणि एक दुसरं, आम्ही ज्या ज्या शाळेत, आम्ही कुठल्याही शाळेचं कम्पॅरिझन नाही करतो, पण जेव्हा ज्या ज्या शाळेत महिला टीचर आमच्या कोऑर्डिनेटर आहेत तर त्या उत्तम पद्धतीने काम करतात त्यांच्या शाळेत आणि अगदी रेग्युलर. महिलांचं सहभागाचं जास्त असेल तेव्हा निश्चितच हे खूप पुढे जाऊ शकतं.
1: हो नक्कीच सर. आता ग्रामीण भागातील महिला या मोहिमेत कशा प्रकारे त्यांचं योगदान देऊ शकतात?
0: आमचंच एक उदाहरण आहे, पुण्याला सांगरुण नावाचं गाव आहे पुणे जिल्ह्यात. तिथं जेव्हा एका कॉलेजच्या माध्यमातून सागर मित्र अभियानाचं लेक्चर घेतलं तर तिथं सरपंच होत्या, त्या महिला होत्या. तर त्यांना हा कार्यक्रम इतका आवडला आणि त्यांनी ठरवलं मला माझ्या पूर्ण गावात करायचं आहे. तर जसं हळदी कुंकाला जातात त्या स्वतः हळदी कुंकू घेऊन सागर मित्राचे जे पोस्टर आम्ही शाळेत देतो ते पोस्टर त्यांनी ग्रामपंचायतीच्या ऍड करून त्यांनी पोस्टर प्रिंट केले आणि स्वतः घरोघर जाऊन, त्यांच्या पूर्ण गावात 250 कुटुंब होते आणि प्रत्येक घरोघर जाऊन जिथं न्यूजपेपरची रद्दी ठेवतात त्याच्या बाजूला हे पोस्टर लावलं आणि त्यांना प्रत्येक महिलांना समजावून सांगितलं की हे प्लास्टिक कसं जमा करायचं. आणि त्यांनी स्वतः तर केलंच पण पूर्ण 250 कुटुंबात हे केलं आणि प्रत्येक घरात एक पहिलं मॉडेल व्हिलेज सागर मित्राचं, जसं सागर मित्र आमचं स्कूलसाठी आहे तसं सागर ग्राम म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि 250 कुटुंब त्यांनी पुढच्या 2 वर्षात बदलवले की आणि दर महिन्याला ते प्रत्येक कुटुंबात जे काही प्लास्टिक आलं त्याचं वजन करायचे आणि ज्या वजनानुसार त्यांनी स्कीम पण सुरू केली की काही करात सूट देता येईल का लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी. आणि 2 वर्षात त्यांच्या गावाने बदल केला आणि त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पण मिळाला या कार्यासाठी. तर जेव्हा एखादी महिला या पद्धतीने काम करते सागर मित्र अभियानात तर निश्चितच हे बदल होत.
1: आता संवाद सारथी या उपक्रमाचा जन्म कसा झाला आणि स्वतःचा स्वतः सारथी बनणे ही संकल्पना,
0: संवाद सारथी हे सुरू कसं झालं, जेव्हा कोरोना काळात आमच्या एनजीओच्या संकल्प फाउंडेशनच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद होत्या फिजिकली, म्हणजे जसं बाकीच्या बंद होत्या, तर मग मी एक उपक्रम सुरू केला की ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली. मग त्याच्यात वेगवेगळे विषय घेतले, मग ग्रामीण विकास असेल, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, वेगवेगळ्या चरित्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग हे सगळं करत असताना असं जाणवलं की असा एखादा संवादात्मक कार्यक्रम आपण सुरू करू शकतो का की ज्यात आतला आणि बाहेरचा आवाज ऐकता येईल. मग खूप लोकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही 15 ऑगस्ट 2022 संवाद सारथी व्याख्यानमालेची सुरुवात केली. त्याचा मुख्य उद्देश हाच होता की जे अपंग व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनात रोजच खूप सारा संघर्ष असतो, मग ते जीवन जगत असताना, त्यांचं जीवन जगत असताना त्यांच्या कमी स्वतःतल्या ओळखून त्यावर कशी मात करतात, आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात आणि जेव्हा ते समाजात वावरत असतात, मग त्यांचं शिक्षण असेल, बालपण असेल, कुटुंब असेल, तर त्यात ते स्वतःला कसं ॲडजस्ट करतात, म्हणून हा उपक्रम सुरू केला. आणि या उपक्रमाची सुरुवात आम्ही एका महिलेपासूनच केली की त्या महिलेने अपंगत्व होतं पोलिओमुळे, तरीही कळसुबाई सारखं कठीण शिखर त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड, की त्यांना एक रेकॉर्ड करायचं होतं म्हणून 30 पेक्षा जास्त वेळा तो सर केला. तर हे निश्चितच आणि अशा बऱ्याचशा महिला आणि पुरुष आम्हाला त्यात मिळाले आणि असे असे मिळाले की एक साहित्यिक की ज्या महिला काही अपघातामुळे

0: त्यांचं स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली आणि व्हीलचेअर बाउंड झाल्या. एवढं असल्यावर त्या आज उत्तम लेखिका आहेत. त्यांचं नाव सोनाली नवांगुळे. त्यांना भारत सरकारचं साहित्य अकादमी अवॉर्ड पण मिळाला. तर या सर्वांना आमचं बोलवण्याचा उद्देश एकच आहे की जी आतली शक्ती आहे ते सारथ्य ते आपल्या जीवनात आताने बाहेर कसं मॅनेज करतात त्यातनं इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला. आणि निश्चितच आज यात 179 एपिसोड झाले कालपर्यंत. आणि महाराष्ट्रातले 36 पैकी 30 जिल्ह्यातले व्यक्ती येऊन गेलेत महानुभाव. यासोबत गुजरात, गोवा, दिल्ली, जम्मू काश्मीर इथले 8 ते 9 राज्यातले लोक आणि भारताव्यतिरिक्त नेपाळमधले पण व्यक्तिमत्व येऊन गेले.
1: बरं, आता आपर्यंत झालेल्या 170+ सत्रांमध्ये अनेक महिला वक्त्यांनीही भाग घेतलेला असेल सर.
0: येस येस.
1: हो, मग त्यांच्या संघर्षातून आजच्या गृहिणी किंवा नोकरी करणाऱ्या महिलांनी काय प्रेरणा घ्यावी त्यांच्याकडनं?
0: जेव्हा एखादी अपंग व्यक्ती आणि ती महिला असेल तर तिला दोन संघर्ष असतो. एक तर एखाद्याच्या घरात अपंग मूल जन्मायला आलं त्यातल्या त्यात मुलगी असेल तर बघण्याचा दृष्टिकोन बदलतो समाजाचा. आणि तरीही ज्या आई वडिलांनी समाजाकडे दुर्लक्ष करून त्या मुलीला वाढवलं आणि जेव्हा तिला ही जाणीव होते की नाही माझ्या आई वडिलांनी मला वाढवलंय शिकवलंय आणि जेव्हा ते सगळ्या यत्न मात करत एका पोझिशनला पोचतात मग ती कुठली असो आमच्या या संवादसारथी ज्या महिला आहेत तर त्या सगळ्या त्यांचं चरितार्थासाठी वेगवेगळे उपक्रम कोणी खेळाडू आहेत कोणी साहित्यिक आहेत कोणी गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहेत कोणी उद्योजिक आहेत आणि तेही अपंगत्वावर मात करत कारण दोन लढाया लढत महिला आणि अपंगत्व यातून स्वतःमधली शक्ती जागवत जी आदिशक्ती प्रत्येकामध्ये आहे त्या आदिशक्तीला जागृत करत इथपर्यंत पोहोचणं हे खूप कठीण काम असतं आणि ते सहजतेने त्यांनी पेलं आहे. एक छोटंसं जसं माउंट एव्हरेस्ट लोकांना कठीण वाटतो चढायचं तसं स्विमिंगमध्ये जे लोक आहेत त्यांना माहिती आहे ब्रिटिश चॅनल पोहणं किती कठीण असतं तर ते पोहणाऱ्या महिलाही आमच्या याच्यात येऊन गेल्या आहेत. असे खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. ते सगळ्यांचेच नावं घेतलं म्हणजे खूप वेळ जाईल पण निश्चितच जे क्षेत्र निवडलं आहे त्याच्यात मास्टर ब्लास्टर बनणं इथपर्यंत स्वतःला सिद्ध केलं आहे.
1: अगदी बरोबर सर. आता दिव्यांग महिलांना समाजात सन्मानानं जगण्यासाठी आणि त्यांच्यातील कौशल्य शोधण्यासाठी तुमचा उपक्रम कशा प्रकारे त्यांना मदत करतो?
0: आमचा एकच मुख्य उद्देश आहे संवाद सारथीचा की जे इंडिव्हिज्युअली किंवा ग्रुपमध्ये लोक वेगवेगळे काम करत आहेत पण एकमेकांना जसं मी उदाहरणं दिलं की वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक अपंग असूनही ते आज चांगल्या पोझिशनला आहे तर हा संघर्ष इतरांपर्यंत पोहोचवणं आता आम्हीच पोहोचवतो असं नाही आम्ही तर एक निमित्त आहोत खूप लोक पोहोचवत आहे पण आमचं हे सातत्य की जेव्हा आम्ही हे सगळं शोधलं की असं सातत्याने संवाद कुठे घडत नाही आणि असं म्हणतात ना की जेव्हा आपल्याला काहीतरी पुढे पोहोचायचं आहे आतलं बाहेरचं बदलतंय तर सत्संग गरजेचं आहे आणि हा सत्संग आहे असंच आम्ही समजतो आणि या सत्संगात जे व्यक्ती येत आहेत ते त्यांचं जीवन प्रवास म्हणतात आणि तो एक त्यांचा जीवनाचा सार आहे. जसं आपल्या भगवान कृष्णांनी सारथ्य करून अर्जुनाला गीतेचा सार दिला तसं हे एक प्रकारचं त्यांचं जीवनाचं सार या संवाद सारथीच्या माध्यमातून नक्कीच इतरांना प्रेरणादायी हो यासाठी आमचा उपक्रम.
1: वा खूपच छान सर. खरंच तुमच्या या कार्यातून महिलांना आजच्या या समाजामधल्या प्रत्येक नागरिकाला प्रेरणा घेताच येईल आणि त्यासारखंच तुमचं कार्य आहे. लर्न द लॉ या उपक्रमांतर्गत तुम्ही कायद्यांची माहिती देतात महिलांना त्यांच्या हक्कांच्या कायद्यांची. उदाहरणार्थ RPWD ऍक्ट याची माहिती असणं किती आवश्यक आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल?
0: आता आपल्याकडे कायदे खूप छान आहेत पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. आमचा लर्न द लॉ सुरू करण्याचा उद्देश आमच्या संवाद सारथी ज्या ज्या लॉयर्स होत्या आलेल्या की ज्या त्यांचं अपंगत्व असल्यावर पण आज लॉयर म्हणून समाजाला सेवा देतात तर त्यांनीच ठरवलं की आपण असा उपक्रम सुरू करूया की यातनं लोकांना कमीत कमी कायदे कळतील तरी त्यांचा अभ्यास होईल जे माहीत नाहीये तर यातनं जेव्हा हे सगळं समाजापर्यंत पोहोचतं की हा कायदा RPWD ऍक्ट जो फक्त अपंगांसाठी पण अपंगांमध्ये महिला पण असतात सगळेच असतं बालक पण असतात तर मग त्या कायद्यामुळे त्यांना काय फायदा होऊ शकतो हे अगदी सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा मुख्य उद्देश होता. आणि निश्चितच त्यातनं जे काही लोक शिकतात आणि एकमेकांना जेव्हा एक्सपर्ट स्पीकर बोलत आहेत आणि ऐकणार आहेत जेव्हा त्यांचे प्रॉब्लेम परस्पर या कोऑर्डिनेट करून सॉल्व्ह होत असतील तर तो आमच्यासाठी आनंदच आहे.
1: हो ना, आजच्या काळामध्ये तरी त्याची अत्यंत गरज आहेच सर. आता सर जाता जाता एक शेवटचा प्रश्न वनिता मंडळाच्या श्रोत्यांना ज्या आपल्या भगिनी महिला आहेत जे श्रोते आहेत आपला आजचा कार्यक्रम ऐकत आहे विशेषतः ज्या महिला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करतायत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: मी संदेश एकच देईल की जसं मी म्हटलं की सागर मित्र अभियान असेल संवाद सारथी असेल सागर मित्रांमध्ये

0: बालक ते पालक कार्यक्रम आहे. आम्ही बालकांनाच का निवडला हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण की जेव्हा जगभरातलं आपलं जर पॉप्युलेशन बघितली, लोकसंख्या, तर त्याच्या जवळजवळ 1/5 पॉप्युलेशन आज शाळा आणि कॉलेजेसमध्ये शिकते. आपण जर बघितलं 8 वर्षाचा पिरियड 5वी ते 12वी ग्रॅज्युएशनपर्यंत, तर प्रत्येक 8 वर्षानंतर तो नागरिक बनणार आहे, तो किंवा ती. आता ती जर महिला एक नागरिक या सगळ्या याच्यातून गेली, संस्कारातून, स्वच्छता योजनेचा संस्कार, सागरमित्राचा, तर आई म्हणून ती निश्चितच आपलं घर
1: पर्यावरण जपण्याचा तिने जर विडा उचलला, तिने जर हे संस्कार लहानपणापासून एक आई म्हणून घरातून तिने हे संस्कार मुलांना द्यायला सुरू केले, तर ही उद्याची पिढी देश घडवणार आहे. आणि हे संस्कार पिढीच्यात यानंतर त्या पिढीला, त्यानंतर त्या पिढीला जाणारच आहेत आपोआपच.
0: येस, हे नक्कीच आहे की जोपर्यंत हे बालक पालक म्हणून जेव्हा वावरतील, आजच सगळं होईल असं नाहीये की हे सगळं हळूहळू होणार आहे. आणि असं म्हणतात की जेव्हा त्या मुलाचा जन्म होतो तेव्हा आई आणि मूल, आईला खात्री असते की आता माझ्या आतमध्ये गर्भात जेवढे सुरक्षा होती माझ्या मुलाची, ती बाहेर प्रकृती घेणार आहे, म्हणूनच तो जन्म होतो असं म्हणतात.
1: खरे.
0: तर जेव्हा आईला खात्री होते तेव्हाच ती बालकाचा जन्म देते प्रसूतीच्या वेदना घेऊन. तर हे सगळं खूप गरजेचं असतं की ज्या वेदना आहेत तिने आपल्या बालकासाठी घेतल्या आहे, तिला जेव्हा खात्री होते की नाही बाहेर पण सुरक्षित राहणार आहे, जरी मी त्याला वाढवणार आहे किंवा तिला वाढवणार आहे, आईला जेव्हा खात्री होते, तसं जेव्हा आपल्या पृथ्वीची काळजी घेणाऱ्या सगळ्या आई जगभरातल्या तयार होतील, तर नक्कीच माझी पृथ्वी, माझा सागर, आणि मी जसं म्हटलं हे तिसऱ्या स्वराज्याचे जिजामाता या सगळीकडे जेव्हा येतील, तेव्हा निश्चितच तिसरं स्वराज्य हे लवकरच, आणि ते खूप मोठे व्याप्ती आहे. म्हणजे पहिली जी तालीम होती जिजामातांनी मराठा साम्राज्याची, दुसरी तालीम होती भारतव्यापक ब्रिटिशांविरुद्ध, तसं आत्ता सगळ्या जिजामातांनी आपल्या बालकांना सगळी पृथ्वीचीच काळजी घ्यायची. आणि हे का, तर हे झालं नाही तोपर्यंत हे युद्ध सुरू राहील. कारण आपण बाउंड्री आखून दिलेली आहे की माझा देश माझं घर, तर ह्या सगळ्या बाउंड्री तोडणं हे गरजेचं आहे. म्हणून एक माऊली म्हणून सगळ्यांनी आपल्या पृथ्वीची काळजी घेऊया एवढा संदेश देईल. आणि आपण हे संपवण्याची एक छोटीशी प्रार्थना म्हणण्याची माझी इच्छा आहे. एक छोटीशी प्रार्थना घेऊया. ओम शांती शांती शांती, ओम मैत्री मैत्री मैत्री, ओम विश्व मानव पर्व उत्क्रांती, ओम.
1: सर, आता तुम्ही जसं तुमच्या संवादातून सांगितलं सागर वाचवायचा आहे आणि तुम्हाला हे अपंगत्व आलेलं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला काही प्रेरणा मिळाली की मी या पृथ्वीचं संरक्षण करेल, या पृथ्वीवर जे आपलं जमिनीचं जसं अस्तित्व आहे तसं सागराचं देखील आहे, आणि तुमच्या या सगळ्या संवादातून हे सागराचं अस्तित्व आपण जपायला हवं याची जी तळमळ आहे या संवादातून आम्हाला श्रोत्यांना नक्कीच दिसून आलेली आहे. मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपल्याला एक गोष्ट नक्कीच उमजली असेल की आयुष्यात संकट किती मोठी आहेत यापेक्षा आपला आत्मविश्वास किती मोठा आहे याला जास्त महत्त्व आहे. विशालजींनी सांगितलेला वैश्विक विचार आणि वैयक्तिक कृती हा मंत्र आपण आपल्या घरापासून, आपल्या मुलांपासून नक्कीच सुरू करू शकतो, मग तो पर्यावरणाचा प्रश्न असो किंवा स्वतःच्या अस्तित्वाचा संघर्ष. आपल्यातील सारथी जागा झाला की कोणतंही शिखर गाठणं अशक्य नसतं, हेच त्यांच्या एकूण प्रवासातून आपल्याला शिकायला मिळतं. आणि त्यांची ही जी तळमळ आहे सागराला वाचवण्यासाठी, तर आपणसुद्धा या त्यांच्या कृतीतून काहीतरी शिकूया आणि त्यांच्या प्रयत्नाला आपण सुद्धा साथ देऊया या सागराला वाचवण्यासाठी. विशालजी, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या प्रेरणादायी प्रवासानं आम्हा सर्व महिला भगिनींना, एक श्रोत्यांना नवी ऊर्जा दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: प्लास्टिकमुक्त देशासाठी झटणारे सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. तेव्हा सखींनो, छोट्या छोट्या कृतीतून सागराशी मैत्री करूया. प्लास्टिकमुक्त किनारे, स्वच्छ पर्यावरण आणि निसर्गाविषयी प्रेम, हेच आपल्या पुढच्या पिढीसाठीची अमूल्य भेट जपून ठेवूया. तेव्हा सखींनो, आता कार्यक्रमात वेळ मनोरंजनाची. ऐकूया छानसं गीत.

रमण रणदिवे यांचं गीत आपण ऐकलं बेला शेंडे यांच्या आवाजात. आणि सखींनो, याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची इथं सांगता करूया. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आशेचा दीप तेवत राहो, चेहऱ्यावर हास्य खुलत राहो आणि मनात नव्या स्वप्नांची पालवी फुटत राहो या सुंदरशा नोटवर मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटू नव्या विषयासह, नव्या उमेदीनं आणि नव्या प्रेरणेसह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोतेहो, दुपारचे 12:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: आकाशवाणी अमरावती केंद्र सादर करीत आहे निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात. कला आणि संस्कृती या विषयाअंतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती. निवेदन स्नेहल ठाकरे, विशेष सहभाग मोजीलाल मावसकर, सादर करते आशिष गावंडे. श्रोते हो, नमस्कार. भारताची सांस्कृतिक विविधता ही आपल्या देशाची खरी ओळख आहे. या विविधतेत अनेक आदिवासी समाजांनी आपल्या परंपरा, रूढी, लोककला आणि निसर्गाशी असलेले अतूट नाते आजही जपून ठेवले आहेत. अशाच एका समृद्ध आदिवासी संस्कृतीची ओळख आज आपण करून घेणार आहोत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात वास्तव्यास असलेल्या कोरकू समाजाचे जीवन, त्यांची संस्कृती, परंपरा, सण उत्सव, कौटुंबिक रीतिरिवाज यांचा वेध घेणारा हा कार्यक्रम. मी स्नेहल ठाकरे आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. मेळघाटातील डोंगर दऱ्या, घनदाट जंगल आणि निसर्गाच्या सानिध्यात कोरकू समाजाने आपली स्वतंत्र जीवनशैली विकसित केली आहे. कोणत्याही समाजाची भाषा ही त्याच्या संस्कृतीचा आत्मा असते. कोरकू समाजाची भाषा, तिची वैशिष्ट्ये आणि आजच्या काळात तिचे जतन कसे केले जात आहे याबाबत माहिती आपण घेऊयात.
2: कोरकूचा एक भाषेचा काही लिपी नाही आहे.
1: मोजीलाल मावसकर.
2: ते आमचं जे पूर्वज लोक बोलत होते तसंच त्याप्रमाणे ते आज बी आम्ही आई वडिलांपासूनच शिकत होतो. ते कारण की आमच्या इकडे एक मध्य प्रदेश असल्यामुळे इकडे कोरकू भाषा आणि एक हिंदी थोड्या प्रमाणात, तर मराठी फार कमी, हिंदी निमाडी टाईप आणि कोरकू. घरी आम्ही आमचं कोरकू भाषातच बोलतो. खाना खाओ, आटा जोमे, पाणी पिओ, डानो आहे.
1: नवीन जीवाचे आगमन हा प्रत्येक कुटुंबासाठी एक आनंदाचा क्षण असतो. कोरकू समाजात बाळाच्या जन्मानंतर कोणते विधी केले जातात, नवजात बालकाचे आणि आईचे स्वागत कसे केले जाते जाणून घेऊयात.
2: बाळ झाल्यानंतर
1: मोजीलाल मावसकर
2: आणि 3 दिवसानंतर किंवा 5 दिवसानंतर ते पाची पूजा करतात. त्याच्यात सगळे एकत्र आपले कुटुंबाला जमा करतात आणि तिथे सामूहिक म्हणजे पारंपरिक गाणे म्हणतात बाळाला साठी आणि तिथं एक जेवण करतात सगळे एकत्र येऊन. पारंपरिक गाणे आता ते महिला मंडळच असते. पोसो मेना ना पागून बरी मेना टाक जा, पोसो मेना ना पागून बरी मेना टाक जा. झोळीमध्ये लेकरा लहान बाळांना टाकतात आणि लोरी सुद्धा आमचे जे महिला लेकर सगळे म्हणतात सर. बोको के गोनका डोडू सागे जा, बोको बोको के गोनका डोडू सागे जा. बोको म्हणजे आई वडील बाजारात जातो म्हणते, शेतात जातो, काम करायला जातो आणि

0: तू झोळीमध्ये शांत राह.
1: विवाह हा केवळ दोन व्यक्तींचाच नव्हे तर दोन कुटुंबाचा आणि समाजाचा बंध मानला जातो. कोरकू समाजातील विवाह पद्धती, त्यातील विशेष विधी आणि पारंपरिक रूढी याविषयी
0: मुलगा मुलगी पाहिला जातो. समजा एखाद्या हापसीवर कुणा कुठेतरी पाणी भरत असताना पहिले जातो, मुलगा मुलीला पाहून येतो. हा पाहून पाहिल्यानंतर आई वडिलांना सांगतात मुझे पसंद आहे, मला पसंद आहे म्हणून. मग आई वडील जात असतात, मग तिथं पाहणी केल्यानंतर मग मुलीकडचा मुलीकडचं जे मंडळी आहे मग मुलाकडचं घरी येतात. मुलाकडे आल्यानंतर मग त्यांची विशेष पाहुणचार करावं लागते. जे 20-25 लोक मुलीकडचे येतात त्यांना विशेष भोजन असतात. मुलगा मुलगी पाहणी झाल्यानंतर सगळे एकमेकाला तर बाप पसंद आहे म्हणून मग तिथून ते मुलीकडचं जे मंडळी आहे ते विशिष्ट एक गोनम पद्धत आहे. तिकडे गोनम ठरवतात, मुलाला द्यावं लागतं गोनम. म्हणजे विशेष आता सध्याचे जे 25,000 रुपये ते एक गोनम म्हणून आहे, त्यांना रक्कम द्यावं लागते, मुलीला द्यावं लागते. जे काही आपले जे मंडळी जाणार आहे मुली घरी आणि आपले सगळे ते रासायन पाणी म्हणजे अन्नधान्याच्या स्वरूपात त्यांना द्यावं लागते. आता त्याच्यानंतर मग सगळी साखरपुडा होत असते, सगळी त्याच्यात सगळीमध्ये बी त्यांना द्यावं लागते. आणि त्यांना मग मुलीला पुन्हा मुलाकडील त्यांनी 5 प्रकारचे दागिने तयार करून द्यायचं, छोटे मोठे ससं दागिने जे हिशोबाने त्यांच्या ऐपतनुसार त्यांनी 5 दागिने बनवून द्यायचे, मुलीला द्यायचे. मुलाकडचं ना लग्न ठरवल्यानंतर मग बारात जातात पूर्ण इकडून. मग ते आपले पारंपरिक पद्धतीने ढोल वाद्या महिलांचे जे पोशाख असतात त्या पोशाखामध्ये आपले बारात मुलीच्या घरी जातात, मुलीचं गावाला जातात. आणि तिथे मुलीचं गावाला गेल्यानंतर आमची जी पद्धत आहे म्हणजे त्याच्यात ते उसळून आपलं आम्ही टुकू म्हणतात, टुकू पद्धत आहे. टुकू पद्धतीने ते लग्न लावतात. टुकू म्हणजे आपल्याकडे मराठी, आपल्या इकडे मराठी त्याला उसळ म्हणतात. उसळ मिरची वगैरे खातो की नाही साहेब, लाकडच असते आमच्याकडे मोठी. तर त्या टुकू पद्धतीने आणि विशिष्ट म्हणजे ते त्या ठिकाणचा जे गादली सुसून नृत्य आणि मुलाकडचा गादली सुसून नृत्य ते बायांचं असतात महिलांचा हो गोल गोल ते मग नाचतात आणि मुलांना कडेवर घेतात नवरदेवाला, तिकडे मुलीला कडेवर घेतात आणि त्या दोघाला असं 7 फेऱ्या करतात आणि ते मजेशीर आहे. तिथं मग ते त्यांचं लग्न होतात आणि त्या दोघाला एकत्र बसवतात. मग एकत्र बसवल्यानंतर सगळे पूर्ण पारंपरिक पद्धतीने दिवसभर नाच गाणं करतात आणि संध्याकाळच्या वेळी मग 3-4 वाजता मग सगळे सामूहिक भोजन करतात.

0: सण उत्सव हे कोणत्याही समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब असतात. निसर्गाशी जवळचे नाते जपणाऱ्या या कोरकू समाजात कोणते सण साजरे केले जातात आणि त्यामागील सांस्कृतिक अर्थ काय आहे हे जाणून घेऊयात.
1: जे प्रमुख सण आहे, एक सुरुवातीचे सण आहे ते भवई म्हणून आहे, भवई पूजा आहे. त्याच्यानंतर होळी आहे, पोळा आहे. भवई म्हणजे हे जे हा कोरकू समाजाचा म्हणजे वर्षातील पहिली आणि अत्यंत महत्त्वाचा शेतीविषयक सण आहे. हा म्हणजे वैशाख अमावस्याला एक ना साजरा केला जातो. म्हणजे त्यामध्ये आमचे जे मोठवा देव म्हणजे ग्रामदैवताचा, त्या वेळेस शेतीची जे अवजारे आहे त्याची याची पूजा केली जातात. हा सण साजरा केल्याशिवाय शेतकरी म्हणजे आपल्या पेरणीला सुरुवात म्हणून जसं तसा केल्याने सर चांगला पाऊस पडतो म्हणते, जोमाने म्हणजे पीक सुपीकता येते, जमिनीला सुपीकता येते अशी श्रद्धा आहे आमचे. त्यानंतर होळी आहे. होळी म्हणजे सर मार्चमध्ये येते, फागुन महिन्यात. सध्या तसं तिकडे पोळा आहे, तिथे जिरोती आहे. म्हणजे या भवई पूजेनंतर मग जिरोती पहिला म्हणजे असा आमचा सण असतो. जिरोती म्हणजे जे पीक फसल आहे ते विशेष डवरणीला येतो आणि त्यावेळेस मग लोक खूप आनंदित होतो. पावसासाठी ते हे करतात, देव पूजा करतात, ते निसर्ग पूजा करतात. त्यानंतर मग आमचे तो पोळा, होळी एक महत्वाचा सण आहे. होळी म्हणजे असा ते आमच्या लहान लेकरापासून ते म्हणजे म्हाताऱ्यापर्यंत त्यांना नवीन कपडे असतात, परिधान केलेले असतात नवीन कपडे. तर त्यांचे जे सुरुवातीले सर एक भीमला म्हणून आहे, पहिला दिवस त्याच्या पूर्वत संध्याला भीमला गोमज असतात, त्याची पूजा करतात. मग ते पहिला दिवस ते भीमला जळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग होळी तयार करतात. होळी जंगलातून जे भासे बांबूपासून ते आणते, लाकूड त्याची आणतात ते, आणि जे काही वेस्टेज जे जडव आहे ते त्यापासून ते होळी तयार करतात. त्याच्यात मग पूजा करतात, सगळे सामूहिक पूजा करतात. होळीच्या दिवशी पहिले पूजा करतात आणि त्या पूजा करून होळी उभारतात. आणि होळी उभारल्यानंतर मग सगळे नाच गाणा ढोल फगणा सगळे पूर्ण एकत्रित गावात येत. मग ते घरून जेव्हा ते म्हणजे पोलीस पाटलाच्या घरून मग ते ढोल वगैरे टिमकी वाद्य बासरी सगळे तिथून ते मग मिरू

पोलिसांनी निघतात गावागावातून. पूर्वज जर त्यांनी आम्ही आठवण करतात कारण की सण आहे आणि त्यावेळेस ते रडतात, होळीजवळ येतात, सगळे एकत्र होतात, गोल फिरतात पूर्ण अख्ख्या गाव आणि बाहेर माणसे माणसे वेगळे बाहेर वेगळे दहन करून मग तिथे ते खूप नाच गाणं करतात, खूप तिथं आनंद उत्सव साजरा करतात. रात्रभर दंड नृत्य असतं त्याच्यात, फागणा नृत्य असतात त्याच्यात, झमाटा असतात असतात, चिवलोरी असतात त्याच्यात, वेगवेगळे प्रकारचे सगळ्यांचं रात्रभर नाच गाणं आणि 5 दिवस पर्यंत एकसारखं 7-8 कार्यक्रम असते आमचे.

0: होळीमध्ये पूर्ण म्हणजे 12 महिन्यातील जेवढे काही सण असतात त्या सणातील प्रत्येक गाणे त्या होळीमध्ये साजरा होतात. म्हणजे होळी का रंग बिरा रे सजन, होळी का रे रंग बिरा.
1: श्रोते हो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्याप्रमाणेच मृत्यूनंतरच्या परंपरांनाही प्रत्येक समाजात विशेष महत्व असतं. कोरकू समाजात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर कोणते विधी आणि परंपरा पाळल्या जातात?
0: दोन पद्धत असते, एक तर दफन विधी, नाहीतर लाकूड आहे ना, एकत्र जमा करतात गावातील. जर जडाच असेल समजा दहन करायचं असेल तर लाकूड एकत्र ते सगळे लोक जमा करतात आणि ते लाकूड घेऊन विशिष्ट ते बैलबंडेने तिथे त्यापर्यंत पोहोचवतात. मृत्यूनंतर 10 दिवसानंतर ते दुःख म्हणजे दुखवटा केल्यानंतर 10 दिवसात 11 दिवसात ते 13वी आणि त्यामध्ये मग सगळे आपल्या कुटुंबाला जमा करतात. तिथं भजन वगैरे त्यांचे ते भजन असतात, ते भजन वगैरे करून आणि त्यांचा मग खूप वयोवृद्ध असल्यास मग त्याचे एक शिडोली सारखे प्रोग्राम करतात ते शिडोली सारखे आणि त्या शिडोलीमध्ये मग त्यांना पुन्हा मग त्यामध्ये ते त्यांचे सगळे एकत्र पूर्ण कुटुंबाला सगळे संपूर्ण जे कुटुंब आहे नातेवाईक आहे त्यांना जमा करतात आणि अशा पद्धतीने त्यांची मग शिडोली सुद्धा ते असे मंडप तयार करून मग तिथं पूजा अर्चा वगैरे केल्या जातात.
1: श्रावण महिना हा आनंद उत्साह आणि भक्तिभावाचा महिना मानला जातो. विशेषतः महिलांसाठी या महिन्यात अनेक परंपरा आणि उत्सव साजरे केले जातात. कोरकू समाजातील महिलांचे श्रावणातील विशेष सण आणि त्यांचे महत्व.
0: श्रावण महिन्यामध्ये ते महिला एक झुला म्हणजे बनवतात, झुला सारख्या त्याला झुला म्हणतात तिकडे आम्ही. तर त्या झुलामध्ये कमीत कमी 10-12 म्हणजे महिला मुली वगैरे बसतात, ते गाणे म्हणतात तिथं ते आणि खूप छान साजरे करतात श्रावणामध्ये.

0: काळ बदलत गेला तशी संवादाची माध्यमेही विकसित होत गेलीत. माहिती, शिक्षण आणि जनजागृतीचे प्रभावी माध्यम म्हणून आकाशवाणीने ग्रामीण आणि आदिवासी भागात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोरकू समाजाच्या जीवनात आकाशवाणीने कोणते सकारात्मक बदल घडवून आणलेत?
1: तिकडे प्रत्येकाचा
0: मोजीलाल मावसकर
1: घरोघरी आणि रेडिओ म्हणजे स्वस्त असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी रेडिओ असा माध्यम आहे. तिकडे एकमेवा तिकडे टीव्हीचा नाही आहे, कारण रेडिओ असा एक माध्यम आहे तिकडे, त्यापासून लोकांना

0: शिक्षणाची माहिती मिळते, मनोरंजन वगैरे असते, शेतीविषयक असतात, तिथं आरोग्याविषयी माहिती मिळते आणि बातम्या, विशेष म्हणजे बातम्या सुद्धा जे आकाशवाणी म्हणजे रेडिओचा खूप मोठा तिथं एक मोलाचे तिथं कार्य म्हणून एक आम्हाला ते त्याची योगदान मिळत आहे. आम्हाला खूप आनंद होत आहे तिकडे बघू रेडिओमुळे खूप छान आम्हाला म्हणजे वाटत आहे.
1: श्रोते हो, मेळघाटातील कोरकू समाजाच्या जीवन पद्धतीचा, संस्कृतीचा आणि परंपरांचा हा प्रवास आपण अनुभवला. आधुनिकतेच्या प्रवाहातही आपल्या सांस्कृतिक मुळांशी नाते जपणाऱ्या या समाजाची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. मी आता आपला निरोप घेते. नमस्कार. श्रोतेहो, आत्ताच आपण आकाशवाणी अमरावती केंद्र निर्मित निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात कला आणि संस्कृती या विषयाअंतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती या विषयी माहिती जाणून घेतली. या कार्यक्रमाचे निवेदन होते स्नेहल ठाकरे यांचे, विशेष सहभाग मोजीलाल मावसकर यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
2: निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोते हो, आपण आमचे सर्व कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधींमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले. काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाजमाध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे. सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक यांनीही निदर्शकांना समर्थन देत अभिजित दिपकेला अटक झाल्यास आपण 6 आठवड्यांचं उपोषण करू असा इशारा दिला आहे. निदर्शकांनी शिस्त आणि शांततामय मार्गानं निदर्शनं करावीत असं आवाहन दिपकेनं केलं आहे. दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खाजगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. मृत्युमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातले होते. कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या अस्थिविसर्जनासाठी बियास नदीच्या दिशेनं त्यांची गाडी जात असताना हा अपघात झाला. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दिल्लीमध्ये मालवीय नगर इथं 3 जून रोजी एका हॉटेलमध्ये लागलेल्या आग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी हॉटेलच्या आचाऱ्याला अटक केली आहे. केशव नेगी असं त्याचं नाव आहे. याआधी हॉटेलच्या मालकाला देखील सदोष मनुष्यवध आणि इतर संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला तर 40 जण

जखमी झाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतल्या आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा वापर करून पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरबाबत खोट्या गोष्टी पसरवत आहे असं भारतानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील हे सत्य पाकिस्तानच्या पोकळ दाव्यांनी बदलणार नाही असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतले भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश म्हणाले. पाकिस्तानला जबाबदारीनं वागण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पाकिस्तानचे सुरक्षा परिषदेतले स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिकार अहमद यांनी आमसभेत सादर केलेल्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान जम्मू काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यांना उत्तर देताना हरीश बोलत होते. अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी वास्तव्यासाठी परदेशी नागरिकांकडून ग्रीन कार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा H-1B व्हिसा रद्द करण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला आहे. काँग्रेस सदस्य चीप रॉय यांनी यासंदर्भात अमेरिकन व्हाईट कॉलर वर्कर जॉब्स ॲक्ट सादर केला. या प्रस्तावित विधेयकात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कार्यक्रम देखील रद्द करण्याची मागणी केली असून याअंतर्गत परदेशी विद्यार्थ्यांना पदवीनंतर मर्यादित कालावधीसाठी अमेरिकेत काम करण्याची परवानगी मिळते. आता ही लॉटरी पद्धत बंद करून परदेशी नागरिकांना केवळ प्रतिभेच्या आधारे अमेरिकेत प्रवेश मिळवण्याची तसंच नोकऱ्यांमध्ये अमेरिकेतल्या नागरिकांना प्रथम संधी देण्याची वेळ आली आहे असं या विधेयकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी आणि आखाती अरब मित्रराष्ट्रांच्या दिशेनं डागलेली क्षेपणास्त्र आणि ड्रोन पाडल्याचा दावा अमेरिकी लष्करानं केला आहे. तसंच इस्लामिक रिपब्लिकच्या किनारपट्टीवरच्या काही रडार यंत्रणांवर देखील हल्ले केले आहेत. मात्र इराणनं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. त्याआधी इराणनं कुवेत आणि बहारीनच्या दिशेनं 7 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली होती. त्यापैकी 6 क्षेपणास्त्र अमेरिकी सैन्यानं रोखली तर 7वं क्षेपणास्त्र लक्ष्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. या घटनेत अमेरिकी जवानांना कोणतीही इजा झाल्याचं वृत्त नाही असं अमेरिकी लष्करानं म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदी करण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती मुळातच तणावपूर्ण असून नव्यानं होत असलेल्या या हल्ल्यांमुळे ती अधिक बिकट बनली आहे. दोन्ही देशांमधला संघर्ष मिटवण्यासाठी करार करण्याच्या उद्देशानं ट्रम्प प्रशासन इराणवरचा दबाव वाढवत असतानाच हे हल्ले प्रतिहल्ले होत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. रशिया आणि युक्रेन संघर्ष समाप्त करण्याच्या हेतूनं या भेटीत काही तोडगा निघू शकेल या उद्देशानं झेलेन्स्की यांनी पुतीन यांना एका खुल्या पत्रातून चर्चेचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र झेलेन्स्की यांच्या पत्रात तितकंसं गांभीर्य आढळलं नाही असं सांगत पुतीन यांनी हा प्रस्ताव फेटाळला. तर पुतीन यांच्या कृतीतून त्यांना हे युद्ध थांबवण्याची इच्छा दिसत नसल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत त्यानं जर्मनीच्या व्हिन्सेंट केईमरचा पराभव केला. 2013 या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून भारताच्या विश्वनाथन आनंद आणि विश्वविजेता डी गुकेश यांना हुलकावणी दिलेल्या विजयावर चेन्नईच्या प्रज्ञानंदनं मात्र आज विजयाची मोहर उमटवली. सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत प्रज्ञानंदनं 18 गुणांसह गुणतालिकेत आघाडी घेतली. अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो 17 गुणांसह दुसऱ्या, ॲलिरेझा फायरौझा 15.5 गुणांसह तिसऱ्या तर मॅग्नस कार्लसन 13 गुणांसह चौथ्या स्थानी राहिला. जपानमध्ये ककाबीखरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात जपाननं मलेशियाच्या 8-1 असा मोठ्या फरकानं पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. भारताच्या T20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून BCCI श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. 15 वर्षांच्या वैभव सूर्यमौशीला या भारतीय संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. नैऋत्य मान्सूनचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात नैऋत्य मोसमी पाऊस पडेल असा अंदाज आहे. गेल्या वर्षी तो 25 मे

0: रोजी राज्यात दाखल झाला होता. यंदा 10 जूनपर्यंत मान्सून राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशचा दक्षिणेचा काही भाग, तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रत्यानंद ठरला पहिला भारतीय. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: शदो हे आकाशवाणीचं पुणेकेंद्र आहे. दुपारचे 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणी पुणेकेंद्र. श्रोतो आता जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकूयात.
2: श्रोते हो, आता ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं. तृतीयपंथी व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात स्वतंत्र संरक्षण कक्ष स्थापन करणार आणि कोल्हापुरातील वाघनख प्रदर्शनाच्या मुदतीत 4 नोव्हेंबरपर्यंत वाढ. यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सर्रीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. कोल्हापूर जिल्हा उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाचा कालावधी संपुष्टात आल्यानं व्यवस्थापनामध्ये निर्माण झालेली पोकळी दूर करण्यासाठी गोकुळ दूध संघावर दैनंदिन कामकाज करण्यासाठी प्राधिकारी अधिकारी मंडळ नियुक्त करण्यात आलं आहे. दरम्यान सहकार विभागाकडून निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. यानुसार 2 जून ते 1 जुलै या कालावधीत ठराव दाखल करण्याची मुदत दुग्ध निबंधकांकडून देण्यात आली आहे. गोकुळ दूध संघातील कथित अवसयानातील 1308 दूध संस्थांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच निवडणूक घ्या असा आदेश कोल्हापूर सर्किट बँकेनं दिला होता. ही चौकशी 80 दिवसात पूर्ण करावी असे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले होते. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयानेही 90 दिवसांमध्ये निवडणूक घ्या असे निर्देश दिल्यानं निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. सध्या अवसायनातील संस्थांपैकी 1298 संस्थांची सुनावणी झाली, त्यापैकी सुमारे 541 संस्था अपात्र ठरल्या. त्यामुळे प्राधिकृत अधिकारी कृष्णा ठाकरे यांनी पात्र 4199 दूध संस्थांना ठरावाचे मसुदे पाठवले. प्रकाश बेलवाडे यांनी मतदार यादीतील 1320 संस्थांवर हरकत घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात गोकुळसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असे पॅनल होणार असल्याचे बोलण्यात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये तृतीयपंथी व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात स्वतंत्र संरक्षण कक्ष तातडीनं स्थापन करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिले. तसंच त्यांच्या हक्काचं संरक्षण आणि कल्याण योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीचा विविध कल्याणकारी उपक्रमांसाठी वापर करण्यात आलेल्या खर्चास मंजुरी देण्यात आली. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि समाज प्रवाहात मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी त्यांच्या स्वयंरोजगार आणि व्यवसायाकरता बीज भांडवल योजना राबवण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आरोग्याचा आणि रोजगाराचा दर्जा सुधारण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबवणं, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पिंक रिक्षा उपलब्ध करून देणं, सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र स्वच्छतागृहांची निर्मिती करणं आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देणं यांसारख्या विविध योजनांवर गतीनं काम करण्याचे निर्देशही गुरव यांनी यावेळी दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त लंडन इथल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून भारतात आणलेल्या ऐतिहासिक वाघनखांचं दर्शन आता शिवप्रेमींना यावर्षी 4 नोव्हेंबरपर्यंत घेता येणार आहे. कोल्हापूर इथल्या प्रदर्शनाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून शासनानं हा निर्णय घेतला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या 14व्या कुलगुरुपदी डॉ राजनीश कमलाकर उर्फ आर के कामत यांची निवड झाली. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी ही घोषणा केली. कामत हे शिवाजी विद्यापीठाच्या

0: इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे माजी प्रमुख असून विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाताही होते. काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची फेर झाली तर जिल्हा अध्यक्षपदी नगरसेवक प्रवीण केसरकर यांची निवड झाली. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस सी वेणुगोपाल यांनी ही निवड जाहीर केली. राज्यातील पिकांची उत्पादकता वाढवणं आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खरीप हंगाम 2025 पीक स्पर्धा योजनेचा निकाल घोषित करण्यात आला. या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, भात, भुईमूग आणि नाचणी या पिकांमध्ये राज्यस्तरावर अव्वल क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत राज्यभरातून 477 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. तर श्रोते हो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं मंजुषा गायधनी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं साधला.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचा 1:45 झाली आहेत.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती। 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। श्रेयस अय्यर भारतीय T20 संघाचा नवा कर्णधार। वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड। सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभवनं मोडला। आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल। देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याच्या मसुद्याबाबत हिंदू धर्मीय आणि देवस्थान संस्थांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवल्यामुळे हा प्रारूप कायदा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते। राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत। यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे, त्यामुळे या जमिनी सुरक्षित करण्यासाठी सरकारनं देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याचा मसुदा तयार केला होता, मात्र यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप आले असं बावनकुळे म्हणाले। त्यामुळे हा प्रारूप कायदा स्थगित करण्यात आला आहे। याबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे। या समितीकडून हरकती मागवल्या जातील। 15 ऑगस्टपर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल। 15 सप्टेंबरपर्यंत नवा सुधारित कायदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवा कायदा सभागृहात मांडला जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं।
1: 15 ऑगस्टपर्यंत जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ। 15 ऑगस्टपर्यंत सुनावणी होईल। 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे।
0: नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला। नवी मुंबई विमानतळाचं नामकरण दिबा पाटील यांच्या नावाने करून घेऊ असं ते यावेळी म्हणाले।
2: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे। त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे। केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे, आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ।
0: किल्ले रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा आज उत्साहात साजरा करण्यात आला। 300 वर्षांनंतरही एखाद्या राजासाठी लोक येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक आहे असं युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले। स्वाभिमान, योग्य प्रशासन आणि नागरिकांची सुरक्षा यांवर आधारलेली सुशासन प्रणाली महाराजांनी स्थापन केली होती असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती योजना, शुल्क प्रतिपूर्ती तसंच विविध सोयीसुविधांचा लाभ आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे। या संदर्भातला शासन आदेश सरकारनं काल जारी केला। राज्यातल्या तसंच परराज्यातल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणार

असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. याशिवाय भविष्यात इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू होणाऱ्या नव्या शैक्षणिक सवलती आणि योजनाही कोणत्याही स्वतंत्र आदेशाविना मराठा समाजासाठी आपोआप लागू होणार आहेत. बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळ राज्यभर विशेष मोहीम राबवणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. कालपासून 15 जून 2026 पर्यंत सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवली जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. याशिवाय व्यापार सुलभता आणि राहणीमान सुलभतेत सुधारणा करण्याच्या हेतूनं देखील विविध पैलूंवर विचारविनिमय झाला. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या जगावर आणि भारतावर उमटत असलेल्या पडसादा विषयी सर्व सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलं. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्त्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले. काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी त्यांची मागणी आहे. या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे. दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. भारताच्या T20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून BCCI श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यात तो भारतीय संघाचं नेतृत्व करेल. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. तिलक वर्मा भारतीय संघाचा नवा उपकर्णधार असेल. December 2023 नंतर पहिल्यांदा श्रेयस अय्यरचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. 15 वर्ष 71 दिवस वय असणाऱ्या वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. विराट कोहली जखमी झाल्यामुळे भारत अफगाणिस्तान दरम्यानच्या एकदिवसीय मालिकेत त्याला स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. भारतीय संघात निवड झाली तेव्हा सचिनचं वय 16 वर्ष 205 दिवस होतं. जपानमध्ये ककामिगहरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत

आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत राज्याचा सर्व भाग नैऋत्य मोसमी पाऊस व्यापेल असा अंदाज हवामान विभागाचा आहे. गेल्या वर्षी 25 मे रोजी मान्सून राज्यात दाखल झाला होता. त्यापूर्वीच्या 4-5 वर्षात 9 ते 25 जून दरम्यान नैऋत्य मोसमी पावसानं राज्यात प्रवेश केला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. श्रेयस अय्यर भारतीय T20 संघाचा नवा कर्णधार. वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड. सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभवनं मोडला. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता.

एकोणपन्नाव्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. श्रेयस अय्यर भारतीय टी ट्वेंटी संघाचा नवा कर्णधार. वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड. सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभवनं मोडला. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: तुमची मैत्रीण नेहा स्वागत करतो तुमचं
1: आजच्या आपल्या युवावाणीच्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात. मित्रांनो, कवी अरुण बोरसे यांची एक कविता आहे. त्यांनी अन्नाचा प्रवास थोडक्यात पण मार्मिकतेने वाचकांपर्यंत पोहोचवलाय. ते असं लिहितात,
0: महत्वाचा एक एक अन्नाचा घास, जेवणाच्या ताटाचा जाणून घ्या प्रवास.
1: शेतकरी शेतीची मशागत करतो, बियाणं खत मग घरामध्ये भरतो.
0: जेव्हा वरुण राजाची कृपादृष्टी होते, जमिनीत बीजारोपण तेव्हा केल्या जाते.
1: पीक उभे करायला कष्ट पडती किती, तेव्हा कुठे विविध धान्य बाजारात येते.
0: आता तुम्ही थोडेसे किचन मध्ये चला, तेथे किती मेहनत लागते हो त्याला.
1: यात माता भगिनींचे कष्ट आहेत खूप, त्यांच्यामुळेच पदार्थाला रुची आणि रूप.
0: जेवणाचा आहे आपल्या असा इतिहास, वाया नका घालवू एक सुद्धा घास.
1: मित्रांनो, शेती, माती आणि पाऊस याच्याशी निसर्गातल्या प्रत्येक प्राण्याचं घट्ट नातं आहे.
0: आणि या तिन्ही गोष्टी जर सजीवांच्या आयुष्यातून काढून टाकल्या तर सजीव सृष्टी शून्य आहे बघ.
1: केवळ शेतकरी नाही तर आपल्या सगळ्यांना जगण्यासाठी अन्नाची गरज असतेच. पण मात्र आपली गरज संपली की सगळं संपलं असं आपण करतो.
0: कवींनी कवितेत मांडल्याप्रमाणे अन्न वाया जाणं ही खरंच खूप चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं बघ दर्शन.
1: आले लोक लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये जेवण अति प्रमाणात वाया घालवतात. काय असतं की सुरुवातीला भूक खूप असते आणि आधीच अशा बड्या कार्यक्रमात खायला पदार्थ असतात 50, असं वाटतं काय खाऊ आणि काय नाही.
0: हो, आणि या भावनेत लोक सर्व पदार्थ ताट भरून घेऊन घेतात. आणि जसं आपण जेवायला सुरुवात करतो तशी भूक शमते आणि जेवणाची इच्छा मंदावत जाते.
1: पण होतं काय, आपण फक्त लागलेल्या भुकेचा अंदाज घेतो आणि जेवणासाठी असलेल्या गर्दीच्या भीतीने ताटात सगळंच घ्यावं आणि मी सगळंच खावं असं ठरवतो आणि फसतो. त्यामुळे ताटात भरलेलं सगळं अन्न शेवटी वाया जातं.
0: प्रत्येकाला आपली भूक आणि खायची पातळी माहित असते बघ, पण वळत नाही ना. पण आता खरंच समजून घेण्याची गरज आहे, कारण त्या एका ताटाच्या अन्नात बऱ्याच लोकांची मेहनत असते, अन्नासोबत तीही वाया जाते बघ.
1: म्हणून कवी अरुण बोरसे यांनी सांगितल्याप्रमाणे,
0: वाया नका घालवू एक सुद्धा खास.
1: करेक्ट.
0: मग दर्शन, आज काय विशेष आहे रे आपल्या कार्यक्रमात, म्हणजे कोण आहे आजचे मार्गदर्शक?
1: सांगतो. आज आपल्याला शेती क्षेत्रातील करिअर विषयी माहिती मिळणार आहे. ती आपण जाणून घेऊच, पण मला असं वाटतं की आता आपण एक छानसा ब्रेक घेतला पाहिजे.
0: हो, अगदी चालेल की.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. तर आजच्या आपल्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात आपण डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील कृषी वनस्पती शास्त्र विभागाचे प्राध्यापक तसंच ऍग्रिकल्चर करिअर काउन्सिलर प्राध्यापक निलेश भागवत सदार सर यांना आमंत्रित केलंय.
1: सर, आपल्याला आज कृषी क्षेत्रात करिअरच्या कोणत्या कोणत्या संधी आहेत याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. चला तर जाऊया आजच्या आपल्या मार्गदर्शनाकडे.
2: सर्व 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना अभिनंदन. तुमचा नुकताच रिझल्ट लागलेला आहे आणि आता 12वी सायन्स नंतर काय करायचं, म्हणजे कोणकोणत्या संधी आहेत, तर याबद्दल बऱ्याच दुविधा आपल्या मनामध्ये असते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे विचार करतात ते म्हणजे मेडिकल फील्ड असते, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग फील्ड, पण सोबतच असं एक क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये करिअरच्या चांगल्या संधी आहेत आणि ते म्हणजे BSc ॲग्रिकल्चर. विद्यार्थी मित्रांनो, 12

बी सायन्स झाल्यानंतर बी एस सी ॲग्रिकल्चरकडे मागील काही वर्षापासून ओढा आहे. त्याचं कारण आहे की हे एक असं क्षेत्र आहे की ज्याच्या संधी अमर्याद आहेत आणि त्याच क्षेत्राबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, बी एस सी ॲग्रिकल्चर म्हणजे नेमकं काय? तर बघा, बी एस सी ॲग्रिकल्चर जर आपण एक विचार केला तर बी एस सी ॲग्रिकल्चर हा 4 वर्षाचा एक पदवी अभ्यासक्रम आहे आणि या 4 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये शेतीसंबंधित वैज्ञानिक, तांत्रिक, व्यावसायिक आणि कौशल्याधारित ज्ञान या 4 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला दिल्या जातो. मग बी एस सी ॲग्रिकल्चर जर आपण बघितलं तर बी एस सी ॲग्रिकल्चर किंवा बी एस सी, तर बी एस सी ॲग्रिकल्चर ही एक ब्रँच आहे. त्याच्यासोबतच अजून ब्रँचेस आहेत. जर आपण बघितलं बी एस सी हॉर्टिकल्चर आहे, बी एस सी फॉरेस्ट्री आहे, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगसुद्धा आहे, बी एस सी ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी आहे, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट ही सुद्धा एक ब्रँच आहे, फूड टेक्नॉलॉजी ही सुद्धा एक ब्रँच आहे आणि होम सायन्स. जवळपास 8 ते 9 ब्रँचेस ह्या बी एस सीच्या आहेत. पण या 8 ते 9 ब्रँचेसमध्ये बी एस सी ॲग्रिकल्चर ही मदर ब्रँच म्हणून याला गणले जाते. आता तुमच्या मनात दुसरा प्रश्न की सर, आता आम्हाला जर बी एस सी ॲग्रिकल्चरला जर ॲडमिशन्स घ्यायचं असेल तर पात्रता काय असली पाहिजेत? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी 12वी सायन्स घेतलेलं होतं आणि ज्यांना 12वी सायन्समध्ये जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांना 12वी सायन्समध्ये मिनिमम 45% मार्क असणं गरजेचं आहे आणि ज्या रिझर्व कॅटेगरी आहेत यांना मिनिमम 40% मार्क्स असणं गरजेचं आहे. पण जसा आपण विचार करतो की मेडिकल फील्ड आणि इंजिनिअरिंग फील्ड, त्याला जसा एक प्रोफेशनलचा दर्जा दिलेला आहे तसाच दर्जा बी एस सी ॲग्रिकल्चरला ॲज ए प्रोफेशनल डिग्री म्हणून देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं इथं तुम्हाला एंट्रान्स एक्झाम द्यावं लागतात. तर याच्यासाठी कोणत्या एंट्रान्स एक्झाम असतात? तर MHCET, ज्याच्यामध्ये तुम्ही PCB, PCM आणि PCMB हा ग्रुपमध्ये तुम्ही जी काही CET दिलेली आहे, महाराष्ट्र शासनाची MHCET झालेली आहे, ही दिलेली पाहिजेत. सोबत तुम्ही JEE किंवा NEET ही दिली असेल त्यावर सुद्धा तुम्ही या बी एस सी ॲग्रिकल्चरसाठी किंवा अदर ज्या ह्या मी ब्रँच सांगितल्या याच्यासाठी तुम्ही पात्रता असता. आता जर बी एस सी ॲग्रिकल्चर नंतर ज्या करिअरच्या वाट्या आहेत आपल्याला त्या बघायच्या आहेत. तुम्हाला माहिती आहे की स्वर्गीय MS स्वामीनाथन, ज्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाते, त्यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे. ते म्हणजे, इफ ॲग्रिकल्चर गोज रॉंग, नथिंग एल्स विल हॅव ए चान्स टू गो राईट. याचा अर्थ असा होतो की कृषी क्षेत्र चुकीच्या दिशेने जर गेलं तर देशातील इतर कोणतेही क्षेत्र योग्यरित्या प्रगती करू शकणार नाही. म्हणजे आपण जर एक विचार केला, जर आज आपण बघत आहे वेगवेगळे सेक्टर्स आहेत, सर्व्हिस सेक्टर, इंडस्ट्रीयल सेक्टर्स, पण तुम्ही जर एक विचार केला, आपण कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सिच्युएशन्स बघितले, एकमेव ॲग्रिकल्चर सेक्टर्स होतं की जे चालू होतं आणि हे एकमेव सेक्टर आहे जे कधीही बंद होणार नाही. आणि या जर सेक्टरवर विपरीत परिणाम झाला तर ॲटोमॅटिकली बाकीच्या सेक्टरवर सुद्धा याचे परिणाम होतील. त्याच्यामुळं ॲग्रिकल्चर हे अमर्यादित क्षेत्र आहे आणि याला अमर्यादित अशा संध्या आहेत. जर आता तुम्ही 4 वर्षाच्या नंतर बी एस सी ॲग्रिकल्चर केल्याच्या नंतर तुम्हाला कोणकोणत्या संधी अवेलेबल आहेत, तर बघा, याच्यामध्ये सर्वात प्रथम जे आहे की या 4 वर्षामध्ये आपण जे काही नॉलेज घेतलेलं आहे, जे वैज्ञानिक नॉलेज म्हणतो आपण, तांत्रिक नॉलेज जे काही घेतलेलं आहे, तर या नॉलेजच्या बेसिसवर आपल्याला शेतीकडं एक चांगला उद्योग म्हणून बघता येणार आहे. आतापर्यंत आपण बघितलंय की शेतीकडे उदरनिर्वाहासाठी आपण बघितलं, पण मागच्या 15 वर्षामध्ये तुम्ही बघा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. शेती हा एक उद्योग आहे आणि त्याच पद्धतीने शेती करत आहे. तुम्हाला सांगायचं तर आमच्या डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे काही विद्यार्थी येतात जे स्वतः बी एस सी ॲग्रिकल्चर केल्याच्या नंतर शेती करत आहेत. त्याच्यातला आमचा एक विद्यार्थी आहे मयूर सिरसाट नावाचा, तो सध्या सेरिकल्चर म्हणजे रेशीम शेती करत आहे. त्याच्यानंतर आमचा एक रोशन महाजन आहे, त्याची एक नर्सरी आहे, तो चांगल्या पद्धतीने नर्सरी डेव्हलप केलेली आहे, चांगल्या पद्धतीने तो नर्सरी मॅनेजमेंट करत आहे. सोबतच असे बरेचसे विद्यार्थी आहेत जे की आज 1 एकर भरामध्ये, 2 एकरमध्ये, 3 एकरमध्ये चांगले 10-10, 15-15 लाखाचे टर्नओव्हर करत आहेत, ते सुद्धा एका एका सीझन्समध्ये. म्हणजे हे जे काही नॉलेज आहे, हे नॉलेज, तांत्रिक नॉलेज घेऊन जर आपण शेती केली तर नक्कीच आपल्याला याच्यातून
जो काही आपला नफा असेल हा भरपूर प्रमाणात भेटल. पण काही विद्यार्थी असतात की ज्यांना गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करायचा असेल, तर गव्हर्नमेंट जॉबसाठी जर आपण

बघितलं तर याच्यामध्ये मी तीन कॅटेगरी करील. एक म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट जॉब, दुसरा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आणि तिसरा म्हणजे बँकिंग सेक्टर. आता मी तुम्हाला जे काही जॉब सांगणार आहे हे फक्त आणि फक्त कृषीवाल्यांसाठीच आहेत, म्हणजे ज्यांनी बीएससी ऍग्रिकल्चर किंवा अलाइड सायन्समध्ये पदवी घेतली आहे हे फक्त त्यांच्यासाठी आहेत. आणि बाकी जॉब तर आहेतच, एनी पदवीधर याच्यावर जे काही जॉब आहे त्याच्यासाठी तर संधी आहेतच, पण ह्या ज्या काही संधी आहेत ह्या फक्त ऍग्रिकल्चर आणि रिलेटेड ब्रँचेसवाल्यांनाच आहेत. त्याच्यामध्ये महत्वाचं जर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये बघितलं तर ॲग्री एम पी एस सी, ज्याच्यात तुम्हाला तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, उपजिल्हा कृषी अधिकारी ह्या महत्वाचे पदं असतात. तर ह्या याच्यामध्ये तुम्हाला ॲग्री एम पी एस सी करता येते. त्याच्यानंतर फॉरेस्ट एम पी एस सी सुद्धा एक पर्याय आहे. याच्यामध्ये फॉरेस्ट एम पी एस सी तुम्ही ए सी एफ असू शकता, क्लास वन ऑफिसर, त्याच्यानंतर तुम्हाला रेंज फॉरेस्ट ऑफिसर सुद्धा होता येते. फूड सेफ्टी ऑफिसर याला सुद्धा ॲग्रिकल्चरवाले इलिजिएबल आहेत. त्याच्यानंतर ग्राम विकास अधिकारी असल, सहाय्यक कृषी अधिकारी असल, कृषी विद्यापीठामध्ये ज्या भरत्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कनिष्ठ संशोधन सहाय्यक, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी सहाय्यक हे पद त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये आपण अजून जर बघितलं याच्यामध्ये तर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ असते, महाबीज, याच्या सुद्धा कृषी पदवीधरांना संधी असतात. वखार महामंडळ आहे, रेशीम संचालनालय आहे, पुन्हा झडपीचा जो काही ग्राम विकास विभाग आहे त्याच्यात विस्तार कृषी अधिकारी हे सुद्धा पद त्याच्यामध्ये असते. त्याच्यानंतर तुम्हाला जनरल ज्या काही इथं एम पी एस सी वगैरे ह्या सुद्धा देता येतात. सोबतच तुम्हाला नगर परिषद, महानगरपालिका याच्यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती नसते, याच्यामध्ये सुद्धा सहाय्यक उद्यान सहाय्यक झालं, उद्यान पर्यवेक्षक झालं, उद्यान निरीक्षक झालं, उद्यान अधीक्षक झालं हे पद असतात. या पदासाठी सुद्धा कृषी पदवीधर हा पात्र असतो. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मोठमोठ्या शहरामध्ये जे गार्डन असतात हे सगळं गार्डन्स वगैरे असतात हे त्यांच्या अंडरमध्ये असतात. तर ह्या सगळ्या आपल्या कृषीमधल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या संधी आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जर आपण गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला प्लॅन क्वारंटाईन ऑफिसर्स असतो. त्याच्यानंतर आपेडा झालं, नाबार्ड झालं, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऍग्रिकल्चरला एक टेक्निकल ऑफिसर्स म्हणून याच्यात संधी असते. तुम्ही यूपीएससीचं जर तुम्ही तयारी करणार असाल, प्रशासनात जायचं असाल तर याच्यामध्ये तुम्हाला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस किंवा आपलं जनरल यूपीएससी मध्ये सुद्धा आपल्याला ऍग्रिकल्चर ऑप्शनल असतात, बॉटनी ऑप्शनल असतात, जे सब्जेक्ट आपण ऑलरेडी 4 वर्षाच्या डिग्रीमध्ये केलेले असतात. त्याच्यानंतर सेंट्रल वेअर हाऊसिंग असल, फूड सेफ्टी ऑफिसर्स असतील, त्याच्यानंतर एफसीआय असल, तर याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला चांगले जॉब्स आहेत. त्याच्यानंतर जर बँकिंग सेक्टरचा जर विचार केला आपण तर बँकिंग सेक्टरमध्ये एक पद राहते ते म्हणजे एएफओ, ज्याला ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणतात. तर या पदासाठी जे इलिजिएबल असतात तर ते फक्त ऍग्रिकल्चर आणि अलाइड ज्या ब्रँचेस सांगितल्या आहेत तेच फक्त इथे इलिजिएबल असतात. त्याच्यामुळे इथं स्पर्धा थोडी कमी असते आणि एक ऑफिसर लेवलचा जॉब तुम्हाला तिथं भेटू शकतो. त्याच्यानंतर आरआरबी एसओ, आता आरआरबी मध्ये जो स्पेशलिस्ट ऑफिसर असतो तो सुद्धा बीएससी ऍग्रिकल्चर वाला असतो. त्याच्यानंतर एसबीआय ज्युनियर असिस्टंटचे पद निघतात ऍग्रिकल्चर वाल्यांसाठी, ते सुद्धा असतात. म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये सुद्धा जायचं असेल तर ह्या फक्त बीएससी ऍग्रिकल्चर वाल्यांसाठीच्या संधी आहेत. आणि जर त्याच्यानंतर जो दुसरं क्षेत्र आहे ते म्हणजे प्रायव्हेट सेक्टर. आता प्रायव्हेट सेक्टर मध्ये सुद्धा जे काही कृषीसाठी जे काही इनपुट्स लागतात, आदाने लागतात, तर याच्यामध्ये फर्टिलायझर कंपन्या झालं, सीड कंपन्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगला वाव असतो. त्याच्यानंतर पेस्टिसाईड कंपन्या झालं, इरिगेशन कंपन्या झालं, फूड इंडस्ट्रीज झालं, याच्यामध्ये सुद्धा कृषी पदवीधरांना भरपूर संधी येतात. त्याच्यामध्ये तुम्ही टेक्निकल ऑफिसर असतात, मार्केटिंग डेव्हलपमेंट ऑफिसर, फील्ड ऑफिसर, सेल्स एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, क्रॉप ॲडवायझर्स, त्याच्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊ शकता. याच्यामध्ये एमएससी, पीएचडी झालेले, बीएससी झालेले आज चांगले जॉब त्यांना त्याच्यामध्ये भेटत आहेत. आता तिसरा जर आपण एक विचार केला तर ज्यांना रिसर्च ओरिएंटेड विद्यार्थी आहेत, बीएससी ऍग्रिकल्चर केल्यानंतर आम्हाला रिसर्च करायचं आहे किंवा आम्हाला सायंटिस्ट व्हायचं आहे, बरेचसे असतात की ज्यांना सायंटिस्ट व्हायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा याच्यात संधी आहेत. कारण आपल्याला माहिती आहे बदलता हवामान आहे आणि या बदलता हवामानात जे काही पिकाचे वाहनं असतील याच्यामध्ये संशोधन करणं ही काळाची गरज आहे, तसं संशोधन सुद्धा होत आहे. मग असं सायंटिस्ट जर तुम्हाला ऍग्रिकल्चरमध्ये जर बनायचं असेल तर याच्यामध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटी आहेत. यामध्ये तुम्हाला एमएससी ऍग्रिकल्चर, नेट वगैरे असाल, पीएचडी करावं लागेल. पीएचडी नंतर तुम्हाला ऍग्रिकल्चर सायंटिस्ट होण्यासाठी एक सेंट्रल लेवलला एक्झाम असते जे एएसआरबी नावाचं बोर्ड असते, ज्याला ऍग्रिकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड म्हणतात. या बोर्ड मार्फत काय केलं जातं की ऍग्रिकल्चर सायंटिस्टची एक्झाम घेण्यात येते, ज्याला मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो तुमचा एम

सी, म्हणजे एम एस सी केल्यानंतर तुम्हाला देता येते, किंवा तुम्ही पी एच डी असाल तरी तुम्हाला ही एक्झाम देता येते, आणि या एक्झामच्या मार्फत तुम्ही ॲग्रिकल्चर सायंटिस्ट म्हणून अपॉइंटमेंट होऊ शकता. आता सोबत बी एस सी ॲग्रिकल्चर केल्यानंतर जर हायर ग्रॅज्युएशन्स काही विद्यार्थ्यांना घ्यायचं असेल याच्यामध्ये, तर त्यासुद्धा अपॉर्च्युनिटी उपलब्ध आहेत. म्हणजे बी एस सी ॲग्रिकल्चर आपण 4 वर्षाची डिग्री घेतल्यानंतर तुम्हाला एम एस सी असते, तर ही एम एस सी तुम्ही डिफरंट सब्जेक्टमध्ये करू शकता. ओके, आणि एम एस सी 2 वर्षाची झाल्याच्या नंतर तुम्हाला हायर ग्रॅज्युएशनसाठी पी एच डी ही 3 वर्षाची असते. बी एस सी नंतर तुम्ही एम एस सी करू शकता, पी एच डी करू शकता, किंवा मग तुम्हाला बी एस सी नंतर एम बी ए ॲग्रिकल्चरमध्ये करू शकता, किंवा एम बी ए तुम्ही मार्केटिंगमध्ये करू शकता, एम बी ए तुम्ही एच आरमध्ये करू शकता, किंवा तुम्हाला जर बाहेर देशामध्ये जर ॲग्रिकल्चरमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर बाहेरच्या देशामध्ये सुद्धा ॲग्रिकल्चरला पी एच डी साठी एम एस सी साठी तशा संधी आहेत, आणि त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप सुद्धा भेटतात. त्याच्यामुळे एक चांगलं क्षेत्र आहे. संशोधनामध्ये जर तुम्ही गेले तर क्रॉप इम्प्रूव्हमेंट झालं, बायोटेक्नॉलॉजी झालं, क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर हे झालंय, किंवा न्यू इन्सेक्ट अँड डिसीज रेजिस्टन्स व्हेरायट्या तुम्हाला डेव्हलप करायच्या, बायो फोर्टिफाईड व्हेरायट्या डेव्हलप करायच्या, तर संशोधनासाठी जर तुम्ही विचार करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा अफाट संधी आहेत. त्याच्यानंतर जर टीचिंग, आता काही बरेच विद्यार्थी असतात की त्यांना टीचिंगसाठी करिअर करायचे, तर टीचिंगसाठी करिअर करण्यासाठी तुम्हाला एम एस सी ॲग्रिकल्चर नंतर नेट ज्यावेळेस तुम्ही केलेली असता त्यावेळेस तुम्ही इलिजिएबल असता, त्याच्यानंतर तुम्ही पी एच डी केलेली असाल त्याही वेळेस तुम्ही इलिजिएबल असता. याच्यामध्ये बरेचसे महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ॲग्रिकल्चरचे कॉलेज आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, प्रायव्हेट कॉलेज आहेत, अलग लक्षात सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, तर तिथं तुम्ही ॲज अ प्रोफेसर, ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून सुरुवातीला तुम्ही टीचिंग करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला ॲग्रिकल्चर ट्रेनर म्हणून सुद्धा वाव आहे. आणि भविष्यामध्ये आता आपण बघितलंय की न्यू एज्युकेशन जी पॉलिसी आहे, या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ॲग्रिकल्चर हा विषय प्रायमरीपासून 12th पर्यंत कंपल्सरी करण्याच्या सूचना आहेत. तो आता जर सब्जेक्ट त्याच्यात अंतर्भूत झाला, काही प्रमाणात झालेला आहे, जर हा सब्जेक्ट त्याच्यात जर अंतर्भूत झाला तर त्यामध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये कृषी शिक्षक म्हणून काम करता येईल. आता हे तर आपण बघितलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त काही कृषी पदवीधर असे आहेत की ज्यांना एंटरप्रेन्युअरशिप म्हणजे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, तर याच्यामध्ये अफाट संधी आहेत. कारण कृषी आणि अलाइड हे असं सेक्टर आहे, म्हणजे कृषी आणि संलग्न क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी खूप चान्सेस याच्यामध्ये आहेत. आता हे जे काही व्यावसायिक शिक्षण आहे, तर याच्यामध्ये आपण बी एस सी च्या ज्यावेळेस तुमचं फायनल इयर असते त्यावेळेस तुम्हाला व्यावसायिक जे कोर्स येतं तर याच्याबद्दल काय केले जाते, तुम्हाला नॉलेज दिल्या जातात, तर ते नॉलेज इथं महत्वाचं असतं. आता एंटरप्रेन्युअरशिप्स मध्ये जर तुम्ही म्हणलं तर तुम्ही सीड प्रॉडक्शन्स, जसं की आता बरेचसे एफपीओ येत म्हणजे फार्मर प्रोड्युसिंग कंपन्या येतात, तर ज्या सीड प्रॉडक्शन्स करतात त्याच्यात फाउंडेशन सीड असेल, सर्टिफाईड सीड असेल, ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर टिश्यू कल्चर झालं, आता टिश्यू कल्चर बनानामध्ये झालं, पोमेग्रेनेट मध्ये झालं, अलग लक्षात बरेच क्रॉपमध्ये आता टिश्यू कल्चर आलेलं आहे. या टिश्यू कल्चर मध्ये सुद्धा तुम्ही स्वतःच एक व्यवसाय चालू करू शकता. तुम्हाला हायड्रोपॉनिक्स झालं, हायड्रोपॉनिक्स म्हणजे की बा जिथं जमीन नसतानी केली जाणारी शेती, तर हायड्रोपॉनिक्स सुद्धा तुम्ही एक प्लांट तयार करू शकता. याला शासनाच्या सबसिड्या सुद्धा आहेत, कृषी सेवा केंद्राचे तुम्हाला लायसन्स भेटतात. तुम्ही एक्सपोर्ट बिझनेस या पद्धतीने करू शकता. आज आपल्याला माहिती आहे बरंच ठिकाणी आज जे काही फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील किंवा बाकीचे क्रॉप्स असतील, याला बाहेर देशामध्ये खूप मागणी आहे, तर आपल्याला बाहेर देशामध्ये ह्या संधी शोधायच्या आहेत, आणि ह्या संधी शोधून आपल्याला बाहेर देशामध्ये आपलं एक्सपोर्ट करायचं. यानं दोन होईल, एक तर तुमचा बिझनेस सुद्धा होईल, आणि महाराष्ट्रातला शेतकरी, भारतातला शेतकरी हा एक आर्थिक दृष्ट्याने मजबूत सुद्धा होईल. त्याच्यामुळे एक्सपोर्टच्या संधी आहेत, त्या एक्सपोर्टच्या संधीमध्ये सुद्धा आपण हे करतो. त्याच्यानंतर फूड प्रोसेसिंग युनिट येतं, तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात वाव आहे. आता जर ॲग्री बिझनेस आणि स्टार्टअप सेक्टरचा जर आपण विचार केला, तर आज जर आपण ॲग्रीटेक हा सर्वात वेगाने वाढणारं क्षेत्र आहे, आणि हे ॲग्रीटेक किंवा ह्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत, तर ह्या टेक्नॉलॉजी जशा बाकी इंडस्ट्रीमध्ये झाल्या आहेत तशा ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा ह्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. आणि आज ॲग्रिकल्चर टेक्निकल व व्यावसायिक आणि स्किल बेस्ड जे आपण जे काही नॉलेज घेणार आहोत 4 वर्षामध्ये, तर याच नॉलेजचा फायदा आपण जसं की नर्सरी असेल, नर्सरी आपण त्याच्यामध्ये फ्रूटची नर्सरी, व्हेजिटेबलची नर्सरी, फ्लावर्स असतात त्या, फर्टिलायझर प्रॉडक्शन्स, बायो इन्सेक्टिसाइड प्रॉडक्शन, बायो पेस्टिसाइड प्रॉडक्शन्स, हे जे काही आहेत, तर हे तुम्हाला 4th वर्षाला याचे मॉड्यूल्स असतात. आणि

डाटा मॉड्यूलच्या माध्यमातून तुम्हाला ऍक्च्युअली ह्या गोष्टी तयार कराव्या लागतात. मग तुम्ही तिथं तयार केल्यानंतर तुम्ही तुमचं ऍग्री बिझनेसच्या स्वरूपात तुम्ही त्याला आणू शकता. ऑर्गॅनिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंगचा आता आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा देशाची डिमांड सुद्धा आहे, किंवा ऑर्गॅनिक फूड प्रोडक्शन्स असेल किंवा फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, तर हे ऑर्गॅनिक द्या, तर हा एक चांगला स्कोप राहू शकतो. पॉली हाऊस किंवा नेट शेती आहे ज्याच्यात तुम्ही एक्झॉटिक व्हेजिटेबल्स जे असतात याचं तुम्ही लावून, हे पॉली हाऊसमध्ये शेड नेटमध्ये लावून याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अफाट असा आर्थिक टर्नओव्हर करू शकता. मशरूम प्रोडक्शन्स असेल याचे सुद्धा मॉड्यूल तुम्हाला असतात, मशरूम प्रोडक्शन, डेअरी फार्मिंग असतात, व्हर्मी कंपोस्ट, गांडूळ खत वगैरे तयार करणं. आज बरेचसे कृषी पदवीधर व्हर्मी कंपोस्टचा व्यवसाय करत आहेत. बी कीपिंग असेल, मधमाशी पालन, याचे सुद्धा ट्रेनिंग भेटल्या जातात. रेशीम शेती जी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितली आहे, ज्याला सेरिकल्चर म्हणतो, फूड प्रोसेसिंग झाले, ऍग्रीकल्चर कन्सल्टन्सी झाली, ड्रोन स्प्रेईंग सर्व्हिसेस झाले, आणि हे जे काही मी तुम्हाला ह्या अफाट जे काही ऍग्री बिझनेस सांगितले तर याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट कडून, स्टेट गव्हर्नमेंट कडून यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत. आता तुम्ही जर ड्रोन स्प्रेईंग साठी जर बघितलं तर आज 60% तुम्हाला शासन अनुदान देत आहे. म्हणजे आज ऍग्रीकल्चर मध्ये ज्या काही टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून तुम्ही तुमचे स्टार्टअप तुम्ही चालू करू शकता. त्याच्यानंतर जर आता कृषी क्षेत्राचं भविष्य काय आहे, आता बघा AI जे आहे, जसं जे बाकीच्या क्षेत्रामध्ये आलं, मेडिकल मध्ये आलं, इंजिनिअरिंग मध्ये आलं, तसं त्याने ऍग्रीकल्चर मध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे. आणि ऍग्रीकल्चर मध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आता येणारी 10 वर्षामध्ये, अजून 5 वर्षामध्ये जी काही आपली शेती राहील ही AI बेस्ड शेती राहणार आहे. याच्यात तुम्ही प्रिसिजन फार्मिंग असाल, प्रिसिजन फार्मिंग म्हणजे तंतोतंत शेती म्हणतो आपण याला, काटकोर शेती म्हणतो, म्हणजे अचूक अशी शेती आपल्याला आता करायची आहे. त्याच्यानंतर AI इन ऍग्रीकल्चर, बरेच वेळा आपल्याला जे काही हवामानाचं प्रेडिक्शन्स वगैरे असते तर हे AI च्या माध्यमातून भेटेल. जमिनीमध्ये मॉइश्चर्स किती आहे हे तुम्हाला त्याच्यातल्या सेन्सर जे असतील त्याच्यामधून भेटेल. तुम्हाला खतं किती टाकायचे, कोणतं खत जमिनीत कमी आहे, सध्या क्लायमेट कंडिशन्स काय आहेत, तर हे जे काही वेगवेगळे सेन्सर्स असतात या सेन्सरच्या माध्यमातून तुम्हाला याची पूर्वकल्पना भेटेल. पूर्वकल्पना भेटल्याच्यामुळं तुम्हाला त्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करता येईल. म्हणजे ऍग्रीकल्चर सेक्टरमध्ये AI चा जो काही आता प्रवेश झालाय, यांना ऍग्रीकल्चर जे काही पदवीधर येतं किंवा जे पदवी घेणार येतं यांच्यासाठी चांगल्या संधी राहणार आहेत. सोबत ड्रोन टेक्नॉलॉजी मध्ये आपण बोललेलोच आहोत, तुम्हाला ड्रोन पायलट म्हणून आपण हे करू शकतो. आणि याचे प्रशिक्षण असतात, जसं की तुम्हाला ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी आहेत तिथून तुम्हाला, किंवा काही NGO येत तिथून तुम्हाला ते प्रशिक्षण देतील. 4 महिन्याचं, 6 महिन्याचं प्रशिक्षण राहते. इथं जर आपण बघितलं तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ झालं, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ झालं, हे तुम्हाला ड्रोन पायलट म्हणून तुम्हाला संधी देत आहे. ऑर्गॅनिक फूड मार्केट भारतासाठी तर डिमांड आहे, पण बाहेर देशात सुद्धा तुम्हाला डिमांड आहे. तर ही डिमांड आपल्याला ओळखायची, युरोपियन कंट्रीज झालेले आहेत, त्याच्यानंतर अमेरिका वगैरे हे देश झालेले आहेत, तर या देशांना ऑर्गॅनिक फूडचा डिमांड खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर ही डिमांड ओळखून आपण आपेड्याच्या मार्फत प्रशिक्षण घेऊन, नाबार्डच्या मार्फत सबसिड्या घेऊन आपण ह्या संधी आपल्याला अवेलेबल असणार आहेत. त्याच्यामुळे हे एक मोठं मार्केट आहे. आणि एक्सपोर्ट ऍग्रीकल्चर, एक्सपोर्ट ऍग्रीकल्चर मध्ये तुम्हाला बोललेलोच आहे, आपेडा काय करते, आपल्याला प्रशिक्षण देते आणि कोणकोणत्या संधी आहेत आपल्याला एक्सपोर्टच्या, तर याचं एक प्रशिक्षण देऊन, ऍग्रीकल्चर बिंग ॲज अ ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट, म्हणजे आपण ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट असल्यामुळे त्या आपल्याला ऍग्रीकल्चरशी संबंधित ज्या काही एक्सपोर्टच्या संधी आहेत फ्रुट्स मध्ये, व्हेजिटेबल्स मध्ये, त्याच्यानंतर तुमच्या फ्लावर्स मध्ये, अलग लक्ष अफाट संधी आहेत बाहेर देशामध्ये, तर हे सुद्धा आपण चालू करू शकतो. आता जर जस्ट आपण जळगावचं एक उदाहरण घेतलं, जळगावमध्ये बनाना जास्त प्रमाणात पिकतो. आता जळगावमध्ये जर बनाना असेल तर आपल्याला माहिती आहे केळीचे भाव असतात, फ्लक्च्युएशन्स होते, मग यालाच केळीच्या भावाला जर आपण एक्सपोर्ट केलं बाहेर, किंवा याचे प्रोसेसिंग मोठ्या प्रमाणात केली, सध्या बनानावरची जी प्रोसेसिंग आहे 1% वरती प्रोसेसिंग नाही, मग ही प्रोसेसिंग जर आपण जास्त केली तर इथल्या बनाना शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल आणि ऍज अ बिझनेस म्हणून तुम्हाला सुद्धा फायदा होईल. म्हणजे देशाची इकॉनॉमी वाढवण्यासाठी, ऍग्रीकल्चरला मजबूत करण्यासाठी BSc ऍग्रीकल्चर मध्ये चांगल्या संधी, म्हणजे अफाट संधी अशा आहेत. तर त्याच्यामुळं मी जे काही आजच्या करिअरच्या संधी सांगितलेल्या आहेत, जे स्वर्गीय MS स्वामीनाथन सर, भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतात, त्यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे, ते आजच्या या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यावर तुम्हाला सांगतो. त्यांनी सांगितलं की द फ्युचर्स बिलॉंग टू द नेशन्स विथ ए ग्रेन्स नॉट अ गन्स. म्हणजे ते म्हणतात ज्या राष्ट्रांकडे बंदुकांपेक्षा धान्याचा साठा अधिक आहे भविष्य त्यांच्याच हातात आहे. तर अशा पद्धतीनं जर आपण एक पॉझिटिव्ह बघितलं या क्षेत्राकडे तर याच्यात खूप

साऱ्या संधी आहेत आणि या संधीचा नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीनं मेडिकल इंजिनियर सायन्स किंवा इंजिनियर ज्या पद्धतीने तुम्ही या क्षेत्राकडे बघता त्याच पद्धतीनं कृषी क्षेत्राकडे बघाव, कारण कृषी क्षेत्र हे एकमेव क्षेत्र आहे जे कधीही बंद होणार नाही. करिअर इन ऍग्रिकल्चर यामध्ये मला बोलवलेलं आहे कृषीशी संबंधित क्षेत्रासाठी, त्याबद्दल मी धन्यवाद करतो आणि आज इथे थांबतो.

0: मित्रांनो, तर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे की तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला कळवा बरं का नक्की.
1: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर आम्हाला फॉलो करा, कमेंट्स करा आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
1: मित्रांनो, आजच्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती
0: आणि मी नेहा पवार,
1: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा,
1: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: सिने संगीत में तबले का दौर, संगीत सरिता में इन दिनों आप सुन रहे हैं ये श्रृंखला। इस श्रृंखला की छठी कड़ी अभी आपने सुनी। इस श्रृंखला में हमारे विशेष अतिथि थे।
1: एकी काळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार। पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते। आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा। pmsuryaghar.gov.in वर।

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती। 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम। 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती। खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश। पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं। आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल। येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता। राज्यातल्या देवस्थान जमिनींवरलं अतिक्रमण काढण्यासाठी आणि जमिनी सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारनं एक कायद्याचा मसुदा तयार करून त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या होत्या। मोठ्या प्रमाणात हरकती आणि आक्षेप आल्यानं हा मसुदा स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते। या विधेयकाबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे। या समितीकडून हरकती मागवल्या जातील। 15 ऑगस्टपर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल। 15 सप्टेंबरपर्यंत कायद्याचा सुधारित मसुदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवं विधेयक सभागृहात मांडलं जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं।
1: 15 ऑगस्टपर्यंत जे काही सजेशन आले आहेत

0: सूचना हरकत केल्यात यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ। 15 ऑगस्ट पर्यंत सुनावणी होईल, 15 सप्टेंबर पर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे।
1: राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत, यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे, त्यामुळे या जमिनी सुरक्षित करण्यासाठी नव्या कायद्याची गरज असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला।
2: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे। त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे, केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे, आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ।
1: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन, 353 शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला। किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींना महाराजांना अभिवादन केलं। 300 वर्षांनंतरही लोक या ठिकाणी येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक असल्याची भावना संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली। सिंधुदुर्ग इथं आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवशक राजदंड आणि स्वराज्य घोडीचं विधिवत पूजन करण्यात आलं। रत्नागिरीत भारतीय जनता पक्षातर्फे रत्नदुर्ग किल्ला आणि श्री भगवती देवी मंदिर परिसरात या ऐतिहासिक वास्तूचं पावित्र्य जपण्याच्या उद्देशानं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। मराठवाड्यातही शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात सकाळपासूनच शिवभक्तांनी गर्दी केली आहे। शिवरायांच्या गजरानं संपूर्ण परिसर शिवमय झाला। सर्वपक्षीय नेते तसंच लोकप्रतिनिधींनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। सोलापूर इथं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। कोल्हापूर इथं शिवाजी विद्यापीठात, पालघर इथं जिल्हा परिषद कार्यालयात, परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कानेश्वर इथं हिंदायन क्रीडा विज्ञान अकादमीत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला। इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे। या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली। या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली। यात न्यायमूर्ती निवेदिता मेहता, प्रफुल्ल खुबळकर, रोहित जोशी, अद्वैत सेठना आणि प्रवीण पाटील यांच्या नावांचा समावेश आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत। त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे। शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील। विविध कंपन्यांचं खाद्यतेल एक समान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे। नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। निवडणूक सुधारणांसाठी संसदेत विधेयक आणायला आपली काही हरकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप करत आपण संसदेत निवडणूक सुधारणा करण्यासंदर्भात विधेयक सादर करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे। यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। मात्र लोकांची मनं पैशांऐवजी आपुलकीनं जिंकता येतात हे आपल्या लक्षात आलं तर असं विधेयक आणायची गरजच नाही असं

मंत्री म्हणाले. व्हेनेझुएलाच्या बोलवियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक झाली. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगाहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पूर्ती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्य पदकाची कमाई केली. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगढ इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवसाखेर 3-368 धावा केल्या. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर KL राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. भारतातर्फे अष्टपैलू खेळाडू मानव सुथर तर अफगाणिस्तानकडून नंगेयालिया खरोट आपला पदार्पणाचा सामना खेळत आहेत. या कसोटी सामन्यानंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये येत्या 13, 17 आणि 20 जून रोजी 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्र सरकारनं नुकतीच आपली 12 वर्ष पूर्ण केली. या काळात भारतानं अंतराळ संशोधन क्षेत्रात घेतलेली भरारी आणि निर्माण केलेली आत्मनिर्भरता तसंच बँकिंग, वित्त आणि आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून त्याचा जनसामान्यांना झालेला लाभ याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात विविध कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं असून देशात पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटल क्रांती आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावण्यावर विशेष भर दिला आहे. यात अंतराळ संशोधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्राप्रमाणेच आरोग्य क्षेत्रातही सरकारनं तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. त्यामुळेच आज नागरिकांना आभा सेवा, टेलिमेडिसिन यासारख्या अनेक सुविधा सहज उपलब्ध होणं शक्य झालं आहे. याविषयी आरोग्य क्षेत्राचे अभ्यासक योगीराज प्रभुणे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: गेल्या 12 वर्षात तंत्रज्ञानामुळे आरोग्य सेवा रुग्णालयांपुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या अधिक जवळ आलेली आहे. आरोग्य सेवा अधिक सुलभ झाली आहे, वेगवान झालेली आहे. ती अचूक आणि सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने जगभरामध्ये जे प्रयत्न झालेले आहेत त्याच्यामध्ये भारताने केलेली कामगिरीही अधिक उल्लेखनीय आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे भारतीय आरोग्य सेवेत जे आमूलाग्र बदल घडलेले आहेत त्यापैकी डिजिटल तंत्रज्ञानाची महत्वाची भूमिका आहे. आभाय हेल्थ आयडीमुळे नागरिकांच्या आरोग्य विषयक माहिती डिजिटल स्वरूपात साठवता आली आहे. त्यामुळे देशाच्या कोणत्याही भागात उपचार करताना तुम्हाला मेडिकल हिस्ट्री

0: उपलब्ध होते, त्यामुळे उपचाराचा वेग तर वाढतोच पण त्याची परिणामकारकताही वाढते. कोरोना काळात टेलिमेडिसिनची ताकद आपण सगळ्यांनी अनुभवली आहे. आज दुर्गम गावातील व्यक्तीलाही मोबाईलच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळू शकतो. लाखो नागरिकांना घर बसल्या वैद्यकीय मार्गदर्शन घेतले जाते, त्यामुळे वेळ तर वाचतो, पैसा, प्रवास आणि सगळ्यात मोठा आहे की मानसिक त्रास आपल्याला कमी होतो. कोविड लसीकरणाची मोहीम आठवते का तुम्हाला? त्यात कोविन प्लॅटफॉर्म या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केलेला होता. नोंदणीपासून ते लसीकरणाच्या प्रमाणपत्रापर्यंत सगळी माहिती डिजिटल स्वरूपात आपल्याला मिळत होती. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये आरोग्य सेवा पोहोचवण्याचं काम हे तंत्रज्ञानामुळे अधिक सोयीस्कर झालं आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाची याच्यामध्ये मोठी भरारी घेतलेली आहे. कोविडच्या काळात स्वदेशी लस असो किंवा आधुनिक तंत्रज्ञान असो, भारतीय संशोधकांनी जगासमोरची आपली क्षमता सिद्ध केलेली आहे. आज भारत आरोग्य तंत्रज्ञानात अग्रेसर देश म्हणून एक जगासमोर आपली प्रतिमा पुढे येत आहे.
1: श्रोतेहो, गेल्या काही वर्षांमध्ये भारतानं राबवलेल्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारख्या अभियानांचा राष्ट्राच्या विकासाकरता मोठा हातभार लागला आहे. यात UPI क्रांती, 5G केलेली सुरुवात हे डिजिटल व्यवहारांना बळ देणारे ठरले. याविषयी अर्थतज्ज्ञ आणि बँकिंग क्षेत्राच्या अभ्यासक डॉक्टर मनीषा सबनीस यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
2: डिजिटल क्रांती, UPI आणि 5G या तिघांवर बोलायचं म्हटलं तर 5G आणि UPI हा डिजिटल क्रांतीचाच एक भाग आहे. डिजिटल क्रांती म्हणजे काय? तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, ई कॉमर्स आणि ई बिझनेस. तर ह्या तिन्ही गोष्टींमध्ये 12 वर्षात भारताने खूपच प्रगती केली आहे. पूर्वी आपण फोनवर आवाज ऐकायचो, आता आपल्याला व्हिडिओ कॉल करता येतात. ते पण व्हॉट्सअपवर जर का व्हिडिओ कॉल किंवा साधे कॉल केले तर ते ऑलमोस्ट फ्री असतात. तर हे जे बदल आहे हा एक मोठा बदल आहे. तसं UPI म्हटलं तर पूर्वी कुठलेही आर्थिक व्यवहार हे बँकेच्या अकाउंटवर बेस असायचे, म्हणजे तुम्हाला बँक अकाउंट नंबर सांगितल्याशिवाय कुठलाच व्यवहार आर्थिक व्यवहार व्हायचा नाही. पण आता काय झालंय की फोन नंबरवर सर्व आर्थिक व्यवहार आपण UPI माध्यमातून करू शकतो आणि कधी कधी तर QR कोड स्कॅन करून पण करू शकतो, ज्याच्यात आपल्याला काहीच कळत नाही की त्या QR कोडच्या नक्षेत आहे तरी काय. तर हे जे सगळे बदल झाले त्याच्यासाठी 5G किंवा हे आपण ज्याला म्हणू टेक्नॉलॉजी ती पण आवश्यक आहे. तर 5G म्हणजे काय असतं बाबा? तर टॉवर असतात, वायरी असतात, काही काही सेमी कंडक्टर्स असतात. ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये भारताने खूप प्रगती केली. आत्ता त्याच्यामध्ये रिलायन्स आणि एअरटेल, भारतीय एअरटेल, ह्या दोन्ही मोठ्या कंपन्या सहभागी होत आहेत. अजून एक UPI म्हणजे फक्त भारतातच नाही तर फ्रान्स, सिंगापूर, नेपाळ इत्यादी अनेक देशांमध्ये हे व्यवहार रिअल टाइम मध्ये म्हणजे ज्याच्या त्या क्षणी होत आहेत, ही पण एक क्रांतिकारक गोष्ट आहे. आणि 5G बद्दल अजून एक अभिमानाची म्हणजे भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे जिथे 5G सक्सेसफुल झालंय. म्हणजे त्याचा वेग, त्याच्या युजर्सचं असलेलं सॅटिस्फॅक्शन आणि डेटाची प्युरिटी या तिन्ही गोष्टींमध्ये भारत दुसऱ्या नंबरचा मोठा देश आहे जिथे 40 कोटी लोक हे वापरतात. अजून दोन आकडेवारी सांगते की 17% डिजिटल एनेबलिंग इंडस्ट्री या 10 वर्षात वाढल्या आणि कोर शेअर इन ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड हे जे असतं ते 9% वाढलं. आता हे नक्की काय आहे? तर ह्या इंडस्ट्रीचा भारतीय इकॉनॉमीमध्ये असलेला वाटा जो असतो ना तो वाढला. याच्यावरनं सगळ्यावरनं सिद्ध होतं की आपण या 12 वर्षाच्या एका टप्प्यामध्ये अचाट प्रगती केली आहे, जी अभिमानास्पद आहे.
1: श्रोते हो, भारत सरकारनं वित्त क्षेत्रात जाम त्रिसूत्री अर्थात जनधन बँक, आधार आणि मोबाईल तसंच थेट लाभ हस्तांतरण याबाबत राबवलेल्या धोरणांमुळे या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. याविषयी डॉक्टर मनीषा सबनीस म्हणाल्या.
2: वित्त क्षेत्रामध्ये JAM म्हणजे जॅम ही जी त्रिसूत्री आहे त्यांनी ट्रान्झॅक्शनचे म्हणजे व्यवहारांचे आयाम काहीच्या काही बदलून टाकले, जॅम बदलून टाकले. जे फॉर जनधन, ए फॉर आधार कार्ड आणि एम फॉर मोबाईल नंबर. म्हणजे काय झालं? मोबाईल हा 10 आकडी 1 नंबर, आधार हा 12 आकडी 1 नंबर. ह्या फक्त 2 नंबरवर सगळी आर्थिक गणित करता यायला लागली आणि ती सुद्धा कुठे घरी बसून, त्याच्यासाठी कुठेही जायला लागणार नाही. मोदी सरकारनी जे जनधन योजना सुरू केली त्याच्यामध्ये काय वेगळी कन्सेप्ट राबवली तर DBT, डी फॉर डायरेक्ट, बी फॉर बेनिफिट, टी फॉर ट्रान्सफर. ह्याच्यामुळे सरकारच्या ज्या काही सबसिडी किंवा ज्या काही योजनांमध्ये पैसे तळागाळापर्यंत पोहोचवायला लागत होते त्याच्यासाठी लॉंग प्रोसिजर होती, ती आता एकदम छोटी क्षणार्धात होऊन गेलेली आहे या जॅम ट्रिनिटीमुळे. त्याचं काय झालं, थेट भेट सारखे थेट पैसे यायला लागले. त्याच्यामुळे पूर्वी बँक अकाउंट उघडण्यासाठी ज्या खूप साऱ्या कटकटी डॉक्युमेंटेशन होती ती आता एका आधारशी लिंक झाले. ह्या सगळ्या

0: या त्रिसूत्रीच्या अतिशय यशस्वी वाटचालीमुळे 14 कोटी लोक जे आधी बँकर्स होते ते आता 54 कोटी झाले. 10 वर्षामध्ये एवढ्या कोटी लोकांची बँक अकाउंट वाढली. मोस्टली ही पब्लिक सेक्टर बँक मध्ये होती, सरकारी बँकांमध्ये होती. त्याच्यामुळे सरकारी बँकांचे नफे 2.25 लाख कोटींनी वाढले. सरकारी बँकांचे नफे म्हणजे इनडायरेक्टली आपले नफे, सर्वसामान्य माणसांचे नफे आणि इकॉनॉमीमध्ये येणारा पैसा. ह्याच्यामुळे जनधन आणि ह्या त्रिसूत्री मुळे सर्वसामान्य लोक जी अर्थव्यवस्थेच्या बाहेर होती ती अर्थव्यवस्थेच्या आत आली. तर हे सगळं जॅमनी केलेली क्रांती आहे आणि जॅममुळे बदललेली भारतीय अर्थव्यवस्था आहे जी फार छान आहे आणि आता ती एकदम सेट झालेली आहे.
1: श्रोते हो, भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवलेली आज अनेक क्षेत्र आहेत. अंतराळ संशोधन हे त्यातलं एक महत्वाचं क्षेत्र आहे. गेल्या 12 वर्षांमध्ये केंद्र सरकारनं अंतराळ संशोधन क्षेत्राला प्राधान्य देऊन त्याचा विकास घडवून आणला. त्यामुळे या कालखंडात अनेक महत्वाच्या मोहिमांना मूर्तरूप देणं शक्य झालं. भारतानं या क्षेत्रात केलेल्या कामगिरीविषयी अंतराळ अभ्यासक आणि विज्ञान प्रसारक लीना बोकील यांच्याकडून जाणून घेऊया.
2: गेल्या 12 वर्षांमध्ये स्पेस सेक्टरमध्ये अनेक मोठ्या मोहिमा केलेल्या आहेत इस्रोने, भारताने. तर गेम चेंजरच आपण म्हणू शकतो. तर पहिला सगळ्यात महत्वाचा म्हणजे मंगलयान. तर आपण पहिल्या अटेम्प्ट मध्ये यश मिळवलं आणि मंगल ग्रहाचा ऑर्बिटर आपण पाठवला आणि त्यामुळे सगळेच देश आणि सगळेच स्पेस एजन्सीज आता भारताकडे खूप मान देऊन बघत आहेत. त्यानंतर लगेच 104 सॅटेलाइट आपण एका फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एका झटक्यात पाठवले. तर भारताचे आणि आंतरराष्ट्रीय अमेरिकेचे, सिंगापूर, दुबईचे असे पण काही सॅटेलाइट होते. चांद्रयान 2 ला सक्सेस जरी मिळाला नाही तरी त्याचा ऑर्बिटर यशस्वी होता आणि मग लगेच आपण चांद्रयान 3 ही मोहीम खूपच फर्स्ट अटेम्प्ट मध्ये यश मिळवलं आणि ही सक्सेस स्टोरी सगळं जगातले सगळे देश आता आपल्याकडे विथ रिस्पेक्ट बघत आहेत आणि वी आर इन द टॉप इलिट ग्रुप ऑफ स्पेस एजन्सीज. मग त्यानंतर लगेच आदित्य L1 सोलार प्रोब झाला आणि सूर्याचा अभ्यास करायला आपण पाठवला. त्यानंतर लगेच आपण नाविक ही आपण नॅव्हिगेशन सॅटेलाइटचे 7 उपग्रह पाठवलेले आहेत. कॉन्स्टेलेशन आपली स्वतःची GPS सिस्टम म्हणू शकतो. मग त्यानंतर रिसॅट जे डिफेन्स आणि संरक्षण साठी आहेत आणि भारताला कोलॅबोरेशन साठी नासाने बोलावलेलं आहे. त्यामुळे नासा इस्रो SAR म्हणजे निसार आपण पाठवली. ही कोलॅबोरेटिव्ह मिशन होती आणि अनेक प्रकारचे आपण G2 सारखे हेवी सॅटेलाइट खूप वजनाचे पाठवले. आणि त्यानंतर महत्वाची म्हणजे Axiom 4 मोहीम जी नासा आणि इस्रोची कोलॅबोरेटिव्ह मिशन आहे आणि आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर आपण शुभांशु शुक्लाला पाठवलं. आणि त्यासाठी अमेरिकेने आपल्याला भाग घेण्यासाठी बोलावलं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे असे अनेक प्रकारचे वेगवेगळे यशस्वी मोहिमा आपण 12 वर्षांमध्ये केलेल्या आहेत.
1: श्रोते हो, अंतराळ संशोधन क्षेत्रात भारतानं निर्माण केलेली आत्मनिर्भरता आणि या क्षेत्रातील आगामी मोहिमांविषयी बोलताना लीना बोकील म्हणाल्या,
2: भारताचं आत्मनिर्भर भारत ही आपली रेव्होल्युशन जी आहे आणि ही एक प्रकारची क्रांती आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांमध्ये. त्यामुळे आता आपण स्वावलंबी आहोतच आणि पूर्वी जे आपण इम्पोर्टेड कॉम्पोनंट वापरत होतो आता ते न करता सगळं संपूर्ण स्वदेशी होमग्रोन टेक्नॉलॉजी आणि एंड टू एंड मोहिमा आपल्या सगळ्या भारतात करतोय. आपण स्मॉल कॉम्पोनंट टू बिग मेजर रॉकेट कॉम्पोनंट आणि रॉकेट सुद्धा. तर आता येणाऱ्या काळात गगनयान मोहीम होणार आहे. ही ह्युमन स्पेस फ्लाईट म्हणजे मानवी मोहीम असेल आणि 2018 साली 15 ऑगस्टला माननीय मोदीजीने ही घोषणा केली होती आणि आपलं स्वतःच भारतीय अंतरिक्ष स्थानक आणि गगनयान मोहिमेचं डिक्लेअर केल्यानंतर त्याची तयारी लगेच सुरू झाली आणि इंडिजिनस हे सगळं असेल त्यासाठी 4 अंतराळवीरांची निवड केली आणि त्यांची मॉस्को मध्ये ट्रेनिंग झाली. तोच एक भाग सोडला तर सगळं बाकीचं आपलं संपूर्ण स्वदेशी आहे. DRDO, इस्रो आणि HAL ही जॉईंट मिशन असणार आहे. ही अतिशय महत्वाकांक्षी आणि अम्बिशियस मोहीम असेल भारतासाठी कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे इंटरनॅशनल एजन्सीजचं आहे, स्पेस एजन्सीजचं आणि भारताचं स्वतःचं असं अंतरिक्ष स्थानक असेल जस्ट लाईक चायना. तर आपण पहिल्या 3 ते 4 नंबरमध्येच आहोत आता इलिट स्पेस ग्रुपमध्ये आणि येणाऱ्या काळात शुक्रयान पण होणार आहे म्हणजे विनसचा स्टडी किंवा शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी आणि चांद्रयान 4 जो रोवर असेल आणि त्याचसोबत मंगलयान 2 म्हणजे आता तो पण एक रोबोट आपण मंगल ग्रहावर पाठवणार आहोत.
1: श्रोते हो, विविध क्षेत्रांप्रमाणेच अंतराळ संशोधनासाठीही आज खासगी क्षेत्र खुलं झालं आहे. यामुळे या क्षेत्रात नवउद्योजकांना आणि युवा वर्गाला अनेक संधी उपलब्ध

0: होत आहेत, याविषयी लीना बोकील यांनी सांगितलं.
1: 2023 साली न्यू स्पेस पॉलिसी अशी आली आणि त्यामुळे त्याच्या अंतर्गत आपण आता प्रायव्हेट स्पेस सेक्टर म्हणजे स्टार्टअप किंवा खासगी कंपन्यांना आता आपण नव्या संधी द्यायला लागलेलो आहोत. त्यामुळे आता पाहिलं तर सध्याची परिस्थिती अशी आहे की 400 स्पेस स्टार्टअप भारतात आहेत, परंतु सध्या जास्ती कॉन्सन्ट्रेशन दक्षिण भारतात आहे. तर कायरू, अग्निकुल कॉस्मॉस, गॅलेक्साय आणि पिक्सेल असे खूप मोठ्या आता या छोट्या ज्या कंपन्या होत्या स्पेस स्टार्टअप, आता त्यांचे टर्न ओव्हर आणि प्रोजेक्ट वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळे डिमांड पण आहे आणि तसेच त्यांचे सप्लाय वाढायला लागलेले आहेत. आणि त्याचबरोबर आता फूड फिजिओलॉजी म्हणजे स्पेस फूड किंवा अंतराळवीरांना आपण जेव्हा स्पेसमध्ये पाठवणार आहोत आता गगनयान मोहिमेतून, तर त्यावेळेला स्पेसमध्ये काय जेवण खायचं फूड, त्यासाठी एक DRDOची एक विंग आहे किंवा डिपार्टमेंट स्पेस फूडचं बघत आहेत. मग स्पेस फिजिओलॉजी किंवा स्पेस मेडिसिन या गोष्टी सुद्धा आता या नवीन ब्रांचेस आलेल्या आहेत. आणि मला सांगायला आवडेल की आणि IIT मुंबई, चेन्नई, IIST इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी, तिथून बाहेर पडणारे फ्रेश इंजिनियर सायंटिस्ट बीटेक आणि एमटेक करून आता स्वतःचे कंपनी सुरू करायला लागलेले आहेत आणि त्यांना हे न्यू स्पेस पॉलिसीमुळे चांगला स्कोप मिळालेला आहे, संधी अशी मिळालेली आहे. युवा पिढी भारताच्या बाहेर न जाता भारतातच राहून आता संपूर्ण स्वदेशी आणि स्वतःसाठी आणि देशासाठी काम करतील असं मला वाटायला लागलेलं आहे.
0: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात भारतानं अंतराळ संशोधन, बँकिंग क्षेत्रात UPIला प्रोत्साहन किंवा आरोग्य क्षेत्र अशा विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली खास ओळख निर्माण केली आहे. भारत सरकारनं याबाबत राबवलेलं धोरण आणि केलेलं संशोधन हे केवळ भारतीय नागरिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साऊथ करता लाभदायक ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

FM 100.5 मेगाहर्ट्झवर आणि आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

0: रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: शेतकरी बंधूंनो, किसान वाणीच्या शिवार गप्पा या कार्यक्रमात आता ऐकूयात खेत बचाओ अभियान अंतर्गत कापूस मिशन आणि कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील शास्त्रज्ञ जगदीश काथेपुरे यांची वैशाली गिरासे यांनी घेतलेली मुलाखत। सादरकर्ते आहेत सुमित सूर्यवंशी। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, किसानवाणीच्या शिवार गप्पा या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत। शेतकरी बंधूंनो, किसानवाणीच्या शिवार गप्पा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञांशी चर्चा करत असतो। शेतकरी बंधूंनो, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रासायनिक खतांचा वापर कमी करण्याच्या उद्देशाने माननीय केंद्रीय आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते 1 जून ते 30 जून 2026 या कालावधीत देशव्यापी खेत बचाओ अभियान सुरू करण्यात आले आहे। यानिमित्त आज आपण कापूस मिशन आणि कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या आकाशवाणी धुळे केंद्राच्या स्टुडिओत उपस्थित आहेत कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील शास्त्रज्ञ जगदीश काथेपुरी। सर, सर आपलं कार्यक्रमात स्वागत आहे।
4: नमस्कार। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज खेत बचाव अभियान आणि कापूस पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी मला या ठिकाणी बोलण्याची संधी प्राप्त झालेली आहे। यादी आजच्या या कार्यक्रमासाठी सर्व शेतकरी बंधूंचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। नमस्कार।
3: सर, आपण आता उल्लेख केला की खेत बचाव अभियान 2026 जे आता माननीय पंतप्रधान साहेबांनी आपल्याला आवाहन केलं आहे, तर नेमकं खेत बचाव अभियान काय आहे, म्हणजे त्याची टॅगलाईन काय सांगते?
4: तर नुकतंच आपले भारताचे लाडके पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेबांनी खेत बचाव अभियान चालू केलेलं आहे। याचा मुख्य टॅगलाईन आहे की सदृढ माती, सदृढ पीक आणि समृद्ध शेतकरी। हे टॅगलाईन पूर्ण हे घोषवाक्य आपलं खेत बचाव अभियानाचं आहे। यात प्रामुख्याने भारत सरकारचं केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्या मार्फत आपला पूर्ण देशव्यापी हे अभियान आहे। या अभियानाअंतर्गत 1 जून ते 30 जून आपण हे राबवणार आहेत। यामध्ये सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे की मातीचं आरोग्य जपणे, संतुलित खताचा वापर वाढवणे आणि मृदा परीक्षणाला प्रोत्साहन देणे, त्यासोबतच शाश्वत शेतीचा प्रसार करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे। आणि या अनुषंगाने पूर्ण देशभर हे अभियान आपला पूर्ण 1 जून ते 30 जून राबवले जाणार आहेत।
3: नक्कीच सर, या अभियानाची शेतकऱ्यांना नेमकी काय गरज आहे?
4: अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की आज जर आपण बघितलं तर आपले शेतकरी बांधव रासायनिक खतांचा अतोनात वापर करतात।
3: बरोबर।
4: आणि त्यामुळे आपल्या जमिनीतली जी काही सुपीकता आहे ती सुपीकता आता घटत चाललेली आहे। उत्पादनाचा खर्च वाढतोय आणि हे सगळ्यात मोठं आव्हान आपल्या शेतकऱ्यांसमोर आहे। म्हणजे उत्पादनाचा खर्च वाढण्यासोबतच उत्पादन घटणे ही जी काही एक आव्हान शेतकऱ्यांसमोर उभं झालेलं आहे, तर यासाठी या समस्यावर उपाय म्हणून हे अभियान खूप महत्त्वाचं ठरणार आहे आणि हा निश्चितच एक माइलस्टोन किंवा एक मैलाचा दगड या अभियानात ठरणार आहे।
3: अच्छा सर, हे जे अभियान आहे शेतकऱ्यांनी नेमकं म्हणजे सर्वप्रथम काय करायला हवं?
4: सर्वप्रथम सर, शेतकरी बांधवांनी या अभियानाच्या अंतर्गत असो किंवा खरीप हंगामाच्या सुरुवातीला असो, शेतकरी बांधवांनी माती परीक्षण करून घेतलं पाहिजे। आपल्या जमिनीचं जे काही आरोग्य पत्रिका कार्ड शेतकऱ्यांनी तयार केलं पाहिजे आणि त्या माती परीक्षणाच्या अहवालानुसारच शेतकरी बांधवांनी खत व्यवस्थापन केलं पाहिजे। मी आता नुकतंच तुम्हाला सांगितलं की आपल्या या महत्वाचा उद्देश जो काही अभियानाचा, या अभियानाचा मुख्य उद्देश आहे की आपल्या मातीचं आरोग्य जतन करणे, त्यासोबतच संतुलित खताचा वापर करणे, माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन करणे, त्यातल्या त्यात मी आपण सांगता येईल की शाश्वत शेतीचा प्रसार करणे, ह्या गोष्टी आपल्याला या अभियानातून अपेक्षित आहेत। म्हणून प्रथम सर्व शेतकरी बांधवांनी माती परीक्षण केलं आणि माती परीक्षणावर आधारित जर खत व्यवस्थापन केलं तर निश्चितच शेतकरी बांधवांची जी काही खतावरती जास्त आपला जो खर्च होतो, उत्पादनाचा खर्च वाढतो, तो उत्पादनाचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे।
3: सर, सेंद्रिय खतांचा वापर का महत्त्वाचा आहे?
4: सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जर आपण परिस्थिती बघितली तर सर्वत्र आपले शेतकरी बांधव जास्तीत जास्त खतांचा वापर करताना आपल्याला दिसतात। एक शेतकरी बांधवांची अशी एक धारणा झालेली आहे की जास्त खत वापरलं तर जास्त उत्पन्न मिळतं आणि त्या अनुषंगाने शेतकरी ज्या प्रत्येक पिकांच्या ज्या शिफारशीत केलेल्या मात्रा आहेत त्या मात्रेंपेक्षा अधिक खत देतात।
3: बरोबर।
4: आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या अति रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीच्या प्रत आता खराब होत चाललेल्या आहेत।

0: यासाठी शेतकरी बांधवांना आपण नेहमी आवाहन करतो की जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा सेंद्रिय कर्ब हा ज्या जमिनीचा आत्मा असतो आणि हा सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं काम जो करतो त्याही सेंद्रिय खते करतात. मग त्यात गांडूळ खत, कंपोस्ट खत, शेणखत सारखी खते ही काम करतात. म्हणून आणि त्यातल्या त्यात ही सेंद्रिय खते असतात, यांच्यामुळे जमिनीची संरचना सुधारते, जमिनीची सुपीकता टिकून राहते. म्हणून सेंद्रिय खतांचा वापर हा आपण जे दरवर्षी केलाच पाहिजे.
1: बरोबर, नक्कीच सर. सर, यामध्ये महत्त्वाचा जो मुद्दा आहे म्हणजे पाण्याची बचत, आणि पाण्याची बचत करण्यासाठी कोणते उपाय शेतकरी बांधवांना करता येतील?
0: आज जर सर्वत्र बघितलं, हे यंदाचं वर्ष आपता जर आपण बघितलं तर हवामानशास्त्र विभागाने सांगितलेलं आहे की अल निनोचा जो काही प्रभाव आहे एल निनोचा, की त्याच्यामुळे थोडासा कमी पाऊस पडेल किंवा अशी परिस्थिती जर तयार झाली तर आपल्याला पाण्याचा वापर जो काही करायचा आहे तो अत्यंत नियंत्रित करायचा आहे. जर पाऊस डिले झाला किंवा पाऊस कमी झाला तर आपल्याकडे जे संरक्षित पाणी आहे त्या पाण्याचा शेतकरी बांधवांनी काटेकोरपणे वापर केला गेला पाहिजे, आणि यंदाचं जे काही या याच्यावरती आपल्याला त्यामुळे मात करता येईल. याच्यासाठी शेतकरी बांधवांनी जी काही अत्याधुनिक असलेली सिंचन पद्धती आहे, त्याच्यात ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन पद्धती आहे, आच्छादनं आहेत म्हणजे त्यात मल्चिंग आपल्याला सांगता येईल, मल्चिंग आहे, यांचा आपण जर वापर केला तर निश्चित पाण्याची बचत होऊ शकते. आणि त्या अनुषंगाने मग शेतकरी बांधवांनी आपले संरक्षितपणे ज्यावेळेस पाण्याचा यदा कदाचित जर पाण्याचा जर पावसाचा जर खंड पडला तर त्यावेळेस असं संरक्षण पाणी या माध्यमातून जर वापरलं तर आपल्याला ते पाणी दीर्घकाळ वापरता येऊ शकतं.
1: नक्कीच सर. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष आपण काय संदेश देऊ शकाल?
0: आता धुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मला या अभियानाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा संदेश देऊ इच्छितो की आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे कापूस पीक आहे, डॉमिनंट क्रॉप आहे कापूस, सोयाबीन, मका. हे जे उत्पादक शेतकरी, या सर्व शेतकरी असो किंवा सर्व शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे आणि माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, जेणेकरून खत मात्रेत आपल्याला बचत करता येईल. त्यासोबतच पिकांची फेरपालट करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा जो काय आहे म्हणजे मी आताच सांगितलं तुम्हाला पाणी व्यवस्थापनामध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन पद्धती, त्याच्यानंतर मल्चिंग असेल, या सगळ्या गोष्टींचा जर आपण वापर केला पाहिजे की जेणेकरून आपल्याला उत्पादनाचा खर्च कमी करून आपल्याला अधिक उत्पन्न घेता येईल.
1: नक्कीच सर. ह्या अभियानाचा अंतिम लाभ काय होणार आहे?
0: बघा, आता हे अभियान आपण 30 जून पर्यंत पूर्ण देशव्यापी आपण हे राबवत आहोत, आणि याचा मुख्य उद्देश मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्या जमिनीचं आरोग्य जपणे. कारण की जमीन सुदृढ तर पीक पैलवान, म्हणजे जमीन पैलवान तर पीक पैलवान. म्हणून जमीन सुदृढ असेल तर पीक सुदृढ. आपली ह्या अभियानाची टॅगलाईन किंवा घोषवाक्य जे आहे की सदृढ जमीन, सदृढ पीक आणि समृद्ध शेतकरी. म्हणून शेतकरी बांधवांना या अभियानाचा आपल्याला असा फायदा होईल की याच्याने जमिनीचं आरोग्य सुधारणार आहे, त्यासोबतच उत्पादनाचा खर्च कमी होणार आहे. की आपण ज्या ज्या काही पद्धती बघितल्या जे जेणेकरून ज्याच्यावर आपला उत्पादनावरती जास्त खर्च होतो त्या आपल्याला गोष्टी टाळून, म्हणजे रासायनिक खतांचं कमी प्रमाण, पाण्याचं कमी प्रमाण, त्याच्यानंतर सुधारित बियाणं आपल्याला वापरायचे आहेत, म्हणजे ज्या कोरडवाहू क्षेत्र असेल किंवा पाण्याचा ताण सहन करून ठेवणारे वाहन आपल्याला याच्यात वापरायचे आहेत, जेणेकरून पाण्याचा ताण जरी पडला तर अधिक उत्पन्न आपल्याला त्याच्यातून निघून येईल. म्हणून उत्पादनाचा खर्च कमी होणार आहे, पीक उत्पादन वाढणार आहे, की कमी पाण्याला पण जास्त उत्पादन देणारे जे काही आपल्या व्हरायटी आहेत, वाहन आहेत, त्यांचा आपण वाहन करणार आहेत. म्हणून पीक उत्पादन वाढणार आहे आणि एकंदरीत उत्पादन वाढलं तर शेतकऱ्यांचं एकंदरीत उत्पन्न वाढण्यास त्यामुळे मदत होईल. हे एवढं त्याचे आपल्याला या अभियानातून सगळ्या गोष्टी साध्य होणार आहेत.
1: नक्कीच सर. सर, आता सध्या खरीपाची तयारी सुरू आहे, तर आपल्या भागातलं सर्वात प्रमुख पीक मानलं जातं म्हणजे पांढरं सोनं आपले शेतकरी बांधव ज्याचा उल्लेख करतात, असं त्यांचं जे नगदी पीक आहे कापूस, तर ह्या कापूस पिकासाठी नेमकी कोणती जमीन आणि हवामान योग्य असते?
0: सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपला भाग जो काय आहे खान्देश भाग, त्या धुळे, जळगाव, नंदुरबार हा जो काही भाग आहे, या भागात खान्देश म्हटलं जातं, आणि या खान्देशामध्ये कापसाला मानवणाऱ्या जमिनी म्हणजे मध्यम ते काळी प्रकारची जमीन, काळ्या कसदार जमिनी, त्याला आमच्या कृषीच्या भाषेत काळ्या कसदार कापसाच्या जमिनी अशा म्हटल्या जातात, त्या जमिनी आपल्याकडे आहेत. आणि अशा जमिनीमध्ये म्हणजे मध्यम ते काळी जमीन, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनी, आणि अशा जमिनीमध्ये कापूस पीक चांगल्या पद्धतीने येत असतं. आणि आपल्या भागात अशा जमिनी असल्यामुळे आपल्याकडच्या या भागात धुळे जिल्ह्यामध्ये कापूस हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर 180,000 हेक्टर क्षेत्रावरती कापूस पिकाची लागवड करण्यात आलेली होती, आणि आपल्या कापूस पिकाला त्या अधिकशील आहेत, उत्पादन देणार आहेत, पण अशा जमिनीत आपण कापूस पीक घेतलं जात असतं.
1: बरोबर सर. ह्या कापूस पिकाचं जी बियाणं असतं

0: तर त्या बियाण्याची निवड करताना नेमकी कोणती काळजी शेतकरी बांधवांनी घ्यायला हवी?
1: सगळ्यात पहिले म्हणजे आता कापसातले जे आपण बघितलं तर कापूस पीक आपल्याकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी बीटी कापूस लावत असतात.
0: अच्छा.
1: की ज्याच्यात आपण त्याला म्हणतो बॅसिलस थुरिजिनस नावाचा, की जो गुलाबी बोंडअळीसाठी प्रतिबंधित असा करण्यात आलेला होता, की म्हणजे प्रतिकार होता त्याच्यात, ज्याचा हा जो काही बीटीचा जीन त्याच्यात सोडलेला होता. बीटी जे काही वाहन आहेत, बीटी वाहन आपल्याकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी लावत असतात. आणि दुसरं आहे की देशी कापूस, की जो कापूस कोरडवाहू क्षेत्रामध्ये जिरायती क्षेत्रात पूर्वी घेतला जात होता, याचं प्रमाण जर बघितलं याचं प्रमाण जरा कमी आहे. परंतु हा कापूस देशी वाहन जे आहेत, देशी वाहन हे आपल्या इतर याच्यापेक्षा कमी खर्चात उत्पन्न देऊन देत असतात. मग यंदाचं जर असे वर्ष जर आपण बघितलं, जर कमी पाऊस झाला तर आपल्या याच्यात कमी पावसामध्ये अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी बीटी वाहनासोबतच देशी वाहनाचा जर आपण काही लागवड केली तर आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. मग यात आपण प्रामुख्याने जर बघितलं तर बीटीमध्ये काही खाजगी कंपन्यांचे वाहन आहेत. देशी वाहनामध्ये जर बघितलं तर देशीमध्ये पण आपल्या कृषी विद्यापीठाने विकसित केलेले जे काही वाहन आहेत त्याच्यात प्रामुख्याने आपल्याला सांगता येईल देशी वाहनांमध्ये वायवन आहे, फुले 794 आहे, JLA 505 आहे, AK5 आहे, AK7 आहे, AK8 आहे, त्याच्यानंतर AK84 01 आहे, फुले अनमोल आहे, फुले धन्वंतरी आहे. यात प्रामुख्याने फुले धन्वंतरी जर आपण विचार केला, हे वाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं वाहन आहे. तर या वाहनातला जो काही कापूस आहे याचा आपण वैद्यकीय क्षेत्रात वापर केला जातो आणि ह्या कापसाची पाणी शोषून घेण्याची क्षमता जास्त आहे. म्हणून धन्वंतरीमध्ये म्हणजे सर्जिकल मध्ये किंवा सर्जरीमध्ये हा कापसाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. म्हणून शेतकरी बांधवांनी देशी वाहनाचा जर विचार करायचा झालं तर मीही जे काही वाहन आपल्या विद्यापीठाने विकसित केले त्यांचा वापर केला तरी चालू शकतो.
0: नक्कीच. तर सर, असं म्हणतात की आता पावसाचा काळ हा अनिश्चित आहे, तर अशा वेळेला शेतकरी बांधवांनी त्यांच्या ज्या बियाण्याचं जे पेरणी असेल तर ती कोणत्या आणि कशी करावी?
1: सर्वात प्रथम यंदाच्या वर्षी असो किंवा इथून पुढे देखील असो, शेतकरी बांधवांनी बियाणं घेताना मागील आपला पूर्वानुभव लक्षात घ्यायचा आहे की आपल्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारचं पीक चांगलं येतं, कोणतं बियाणं, कोणत्या याचं वाहन लावल्यावर चांगलं बियाणं, याचा वापर आपण शेतकरी बांधवांनी विचार पहिले केला पाहिजे. की एखाद्या वाहनाची जास्त चलती आहे म्हणून त्या वाहनाच्या मागं न धावता आपल्या परिस्थितीमध्ये, आपल्या हवामानाच्या परिस्थितीत, आपल्या भागात, आपल्या जमिनीत जे वाहन अनुकूल आहे, जे वाहन अधिक उत्पन्न देतं, त्या वाहनाचा वापर पहिले केला पाहिजे शेतकरी बांधवांनी. आणि त्यानंतर म्हणजे बियाणे विकत घेताना शेतकरी बांधवांनी अधिकृत पावती घेतली पाहिजे अधिकृत विक्रेत्याकडून, मग ते कृषी विज्ञान केंद्र असेल, कृषी विद्यापीठ असतील, त्याच्यानंतर दुकानदार असतील, अधिकृत विक्रेते असतील, यांच्याकडून बियाणं विकत घेताना त्यांच्याकडून त्यावेळेस त्याची पावती घेतली गेली पाहिजे. यदा कदाचित जर हंगामामध्ये त्या बियाण्यासंदर्भात काही तक्रार उद्भवली तर शेतकरी बांधवांना तो एक महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो.
0: बरोबर.
1: म्हणून बियाणं विकत घेताना शेतकरी बांधवांनी पावती घेणं आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनी पाऊसची काही पेरणी, आपली कापूस पिकाची पेरणी सर्वसाधारणपणे ज्यांच्याकडे बागायती क्षेत्र आहे, ज्यांच्याकडे पिका पाण्याची संरक्षित पाण्याच्या पाळ्या आहेत, अशा शेतकरी बांधवांनी 1 जून नंतर लागवड केली तरी चालू शकते. परंतु त्यांच्याकडे संरक्षित पाण्याची पाळी असणं आवश्यक आहे. ज्यांच्याकडे पाणी आहे पण ज्यांच्याकडे पाणी नाही अशा शेतकरी बांधवांनी जिरायती वाहन पेरताना, मग भले बीटीचे काही जिरायती वाहन असू शकतील, देशी वाहन असू शकतील, अशा याच्यात शेतकरी बांधवांनी पुरेसा पाऊस म्हणजे 100 mm पेक्षा जास्त पाऊस झाल्यावर शेतकरी बांधवांनी पेरणी करणं आवश्यक आहे. अन्यथा कमी पावसामध्ये शेतकरी बांधवांनी त्याची पेरणी करू नये, त्यामुळे दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं. म्हणून पुरेसा पाऊस, आपल्याला वाटलं की 100 mm पेक्षा पाऊस जास्त झाला आहे तर त्यावेळी शेतकरी बांधवांनी पाऊस चांगला सक्रिय झाला जूनचा पहिला आठवडा किंवा जूनचा 15वा असेल. आणि मी शक्यतो कापूस पिकाच्या संदर्भात अजून एक सांगू शकतो की आपण जास्तीत जास्त म्हणजे पाऊस कधी सक्रिय होतो याच्यानुसार शेतकऱ्यांनी घाबरून न जाता, मग कोरडवाहू असेल, जिरायती असेल, देशी असेल किंवा बीट, तर शेतकरी बांधवांनी 15 जुलैपर्यंत कापूस पेरला तरी चालू शकतो.
0: सर, खत व्यवस्थापनाबाबत आपण काय सांगतो?
1: आता खत व्यवस्थापनाचा जर आपण एक विचार केला सर्वसाधारणपणे की बीटी कपाशीला आपण जर बघितलं तर सर्वप्रथम बीटीच्या वाहनांसाठी असो किंवा देशी वाहनांसाठी आपण जमीन तयार करत असताना आपण 1-8 गाड्या शेणखत टाकलं गेलं पाहिजे. कारण की आपल्या अभियानाचा उद्देश पण मी तुम्हाला सांगितला की आपल्याला रासायनिक खतांच्या मात्रा कमी करायच्या आहेत आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी मी सेंद्रिय खतं, मग त्यात कंपोस्ट खत जे आहेत ज्यात शेणखत असतील, हे 1-8 बैलगाड्या तरी चांगलं शेणखत आपल्या जमिनीत टाकलं गेलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला सुपीकता त्याच्याने टिकून राहील. आणि रासायनिक खतांचा कमीत कमी वापर मी तुम्हाला तर याच्या ठिकाणी सांगेल.

0: की जसं आपण बीटी कापूसच्या संदर्भात 32 किलो नत्र, 16 किलो स्फुरद आणि 16 किलो पालाश हे एका एकरला आपल्याला लागत असतं आणि याच्यात आपण जवळजवळ नत्र हा स्प्लिट करतो, 2 टप्प्यात 3 टप्प्यात देतो. 20% नत्र लागवडीच्या वेळेस आणि उरलेलं जे काही नत्र आहे आपण 30 दिवसांनी लागवडीनंतर आणि उरलेलं 60 दिवसांनी देत असतो. शक्यतो रासायनिक खतांच्या जे काही मात्रा आहेत त्या मात्रा आपल्याला कमी करून जास्तीत जास्त सेंद्रिय खतांवरती आपल्याला या ठिकाणी भर द्यायचा आहे. आणि देशी कापसीचा जर विचार केला तर देशी कपाशीसाठी तर कमी लागतं, त्यात मी तुम्हाला सांगितलं की 20 किलो नत्र, 10 किलो स्फुरद आणि 10 किलो पालाश एकरी लागतो. रासायनिक देशी कपाशीच्या खतांच्या मात्रा कमी आहेत, पाण्याची रिक्वायरमेंट कमी आहे आणि त्याच्यावर होणारा कीड रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेता त्याच्यावरती कीड रोगांचा खर्च पण कमी आहे. म्हणून शेतकरी बांधवांनी देशी कपाशीचा देखील विचार केला तर काही हरकत राहणार नाही. आणि त्यात जर आपण बघितलं खत व्यवस्थापनमध्ये 10 किलो नत्र लागवडीच्या वेळेस आणि 10 किलो नत्र हे 30 दिवसांनी दिलं आणि संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालाश शेतकरी बांधवांनी दिलं तरी आपल्याला सफिशियंट ती रासायनिक खतांची मात्रा होऊ शकते.
1: नक्कीच सर. सर आता आपण खतांची मात्रा ही योग्य दिलीत पण परंतु महत्त्वाचा प्रश्न असतो तो पाणी व्यवस्थापनाचा, तर ते कसं करायला हवं शेतकरी बांधवांनी?
0: खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला कमीत कमी एक सांगता येईल की ड्रीपच्या माध्यमातून पण आता एक तो एक विषय महत्त्वाचा होता की ड्रीपच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी जर आपल्याकडे पाणी कमी असेल तर आपल्याला खताची जर आपल्याला कमी वापर करायचा असेल तर त्यामध्ये आपण जर बघितलं तर त्याच्या ड्रीपच्या माध्यमातून जर आपण शेतकरी बांधवांनी खतं दिली तर आपल्याला ते अधिक फायदेशीर होऊ शकतं. यात प्रामुख्याने आपल्याला जे काही विद्यापीठाने ठरवून दिलेलं जे काही शेड्यूल आहेत त्यात 1 ते 21 दिवसांपर्यंतचा ज्याच्यात आपल्याला काही खतं देता येईल, समान हप्त्यात 22 ते 66 दिवसांचा कालावधी आहे, 67 ते 77 दिवस आणि 78 ते 98 दिवस, म्हणजे जवळजवळ हे 4 टप्प्यांमध्ये आपण जर या द्रवरूप खतांच्या मात्रा आपण दिल्या तर निश्चितच आपल्याला रासायनिक खतांच्या मात्रा कमी होऊन आपल्याला अधिक उत्पन्न याच्यातून देता येऊ शकतं. आणि पाणी व्यवस्थापन आता कपाशीच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत त्यामध्ये हे पहिली अवस्था असते की कपाशीची उगवण, त्याच्यानंतर तिला पात्या लागणे, त्याच्यानंतर फूल उमलणे, फूल उमलल्यानंतर बोंड धरणे आणि बोंड भरणे, ह्या ज्या अवस्था असतात त्या अवस्थेमध्ये आपल्याला पिकांना पाणी देणं गरजेचं असतं. सुरुवातीच्या उगवण्याच्या कालावधीपर्यंत किंवा पात्या लागण्यापर्यंत पिकांना कमी पाणी लागतं, परंतु फुलपासून तर बोंड भरणे आणि बोंड उमलणे आणि बोंड भरणे या कालावधीत जास्त पाणी आपल्याला पिकांना द्यावं लागतं. तर त्यावेळेस पाण्याचा ताण बसता कामा नये. पावसाचा ताण जर त्यावेळेस बसला तर शेतकरी बांधवांनी आपल्याकडे जे काही विहिरींचं संरक्षित पाणी असेल तर त्या पाण्याचा वापर केला पाहिजे. आणि पाणी जर कमी असेल, अजून एक महत्त्वाचं याच्यात सांगू इच्छितो मी की शेतकरी बांधवांनी एक सरी आड पाणी दिलं गेलं पाहिजे. पहिल्या पाण्याच्या वेळेस पहिली सरी, तिसरी सरी, पाचवी सरी असं दिलं पाहिजे आणि दुसऱ्या पाण्याच्या वेळेस मग दुसरी, चौथी, सहावी, आठवी अशा सरी, एक आड एक सरी पाणी दिलं गेलं पाहिजे. म्हणजे आपला पाण्याची बचत होईल आणि पिकांचा ओलावा तसा त्या ठिकाणी टिकून राहील.
1: बरोबर. नक्कीच सर, ह्या तांत्रिक पद्धतीने त्यांनी जर व्यवस्थापन केलं तर नक्कीच त्यांना फायदा मिळेल. सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या शेतकरी बांधवांसमोर नेहमी भेडसावत असतो की जे काही पीक लागवड केल्यानंतर म्हणजे रोप वाढीच्या अवस्थेत असताना तण जे निर्माण होतं शेतात, तर तणाचं नियंत्रण करण्यासाठी काय उपाय करायला हवे?
0: पेरणी आपल्याकडे शेतकरी जवळजवळ जर बघितलं तर काही शेतकरी 4x2 अंतरावर करतात, काही शेतकरी 3x3 करतात आणि नवीन एक पद्धत आपली आलेली आहे की ज्याच्यात आपण दादा लाड तंत्रज्ञान म्हणतो किंवा त्याला कॅनोपी मॅनेजमेंट तंत्रज्ञान असं म्हणतो. मी तत्पूर्वी याच्याकडे जाण्याच्या अगोदर याच्यावर थोडा दृष्टिक्षेप टाकू इच्छितो. सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की बघा, आता हे वर्ष आपलं जरी थोडंसं अल निनोच्या प्रभावाचं असलं तरी आपल्याला याच्यावरती मात करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल त्याच्यासाठी एक नवीन पद्धत आहे. तर त्याच्यात आपल्याला एक कॅनोपी मॅनेजमेंट नावाचं एक तंत्रज्ञान आहे किंवा त्याला आपण दादा लाड तंत्रज्ञान असं म्हटलं जातं की याच्यामध्ये आपण कपाशीची लागवड 3x1 अंतरावर करतो, म्हणजे 90 cm x 30 cm, जे 2 ओळीतलं अंतर 90 cm आणि 2 रोपातलं अंतर 30 cm. या पद्धतीने जर आपण लागवड केली तर याच्यामध्ये आपल्याला एकरी 14,814 झाडं बसतात.
1: बरोबर.
0: आणि यामध्ये आपण काय करतो तर या कपाशीच्या जे काही गळफांद्या असतात, सर्व शेतकरी बांधवांना याबद्दल कल्पना असेल, गळफांदी आणि फळफांदी असते की या गळफांदीमध्ये जर आपण बघितलं की ही फांदी फळफांदीपेक्षा जाड असते,
1: अच्छा,
0: पेन्सिल सारखी असते आणि ही फांदी खालून तलवारीसारखी अशी निघत असते,
1: अच्छा,
0: पिकां कापूस पिकामधून. आणि ही काय करते, ही जास्त अन्नद्रव्य शोषून घेते आणि हिला जी बोंड लागत असतात ही बोंड पिका त्या फांदीच्या उपफांद्यांना लागतात. हे सगळ्यात महत्त्वाचं सर्व शेतकरी बांधवांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की फळफांदी आणि गळफांदीतला जर आपल्याला प्रामुख्याने जर फरक ओळखायचा झाला तर गळफांदीला बोंड ही उपफांद्यांना लागतात आणि फळफांदींना जी बोंड

0: येतात तर ती पान तिथं बोंड, जिथं पान असतं तिथंच बोंड येतं त्याच्या बाजूला, तर याच्यावरून आपण ओळखायचंय की पान तिथं बोंड ती फळ पान दे. मग या तंत्रज्ञानात आपण कॅनोपी मॅनेजमेंट तंत्रज्ञानामध्ये आपण 45 दिवसाच्या आत गळ फांदी काढतो. ही गळ फांदी काढल्यामुळे काय होतं की झाड मोकळं होतं.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यामुळे काय होतं, झाडाचा घेर कमी होतो. आणि दुसरी गोष्ट आहे की आपण याच्यामध्ये 80 ते 85 दिवसांनी काय करतो, झाडाच्या मुख्य फांदीचा शेंदा कट करतो. आणि याच्यामुळे काय होतं की झाडाची वाढ नियंत्रित राहते. कमरे एवढा कापूस झाला की आपण त्याचा मुख्य शेंडा कट करतो किंवा 85 ते 85 दिवसांनी. आणि त्यामुळे काय होतं की झाड मोकळं होतं. आणि झाड मोकळं झाल्यामुळे काय होतं की झाडामध्ये हवा खेळती राहते, कीड रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. आणि याच्यामध्ये आपण जरी झाडाला कमीत कमी 25 जरी बोंड धरली एका झाडाला, आणि एका बोंडाचं वजन जर आपण 4 ग्रॅम जरी धरलं तरी आपल्याला एका झाडापासून 100 ग्रॅम कापूस मिळतो. आणि आपण झाडांची याच्यातली संख्या तुम्हाला मी पूर्वी सांगितली की 14,814 झाडं बसतात. आपण जरी 100 ग्रॅम जरी धरला तरी 14 क्विंटल कापूस याच्यातून मिळू शकतो. कितीही क्रिटिकल कठीण परिस्थिती असली, 4 ते 5 क्विंटल जरी आपलं वाया गेलं तरी शेतकऱ्यांना 9-10 क्विंटल उत्पन्न आपल्याला याच्यातून मिळू शकतं. यंदाच्या वर्षासाठी हे सांगणं का गरजेचं वाटलं की आपल्याला अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी अशा पद्धतीचे जर आपण तंत्रज्ञान वापरले तर आपल्याला कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न याच्यातून मिळू शकतं.
1: नक्कीच सर. सर, कापूस पिकातील प्रमुख किडी कोणत्या आणि त्यांचे नियंत्रण कसे करावे?
0: आता कापूस पिकात जर आपण बघितलं तर सगळ्यात शेतकरी बांधवांना, आता बीटी कापसाचा जर आपण विचार केला तर बीटी कापसामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना नेहमी गुलाबी बोंडाळीच्या याला आपण काय सामोरं जावं लागत असतं. आणि आपल्याकडे शेतकरी बांधव काय करतात की आपल्याकडे शेतकरी बांधव कपाशी पेरून 15 दिवस झाले, 20 दिवस झाले की लगेच पहिले शेतकरी बांधव रासायनिक कीटकनाशकांचा फवारा घेतात. आणि कारण असताना फवारा घेत असल्यामुळे मी वास्तववादी या ठिकाणी आई सांगतो की शेतकऱ्यांनी तो पहिला फवारा ऐवजी शेतकरी बांधवांनी ज्यावेळेस कपाशीचं पीक सर्वसाधारणतः 30-35 दिवसाचं झालं आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला एक झाडावरती किंवा आपण जर ते त्या ठिकाणी किट बोंडाळी असेल किंवा तिच्या अळींचं जर आपण बघितलं सर्वसाधारणपणे 45 दिवसांपर्यंत तर ते एका झाडावर 3-4 दिवसांनी जर आपल्याला एका झाडावर 2-3 अळ्या आढळून आल्या तर त्यावेळेस आपण समजायचं की, आणि सतत आल्या 3 दिवस तर आपण समजायचं की त्या ठिकाणी फवारणीची गरज आली. एक अळी दिसली म्हणून फवारणी करता कामा नये. तरी देखील आपल्याला काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांना या ठिकाणी मी नम्रपणे एक सांगू इच्छितो की पहिली फवारणी ही निंबोळे अर्काचीच घेतली पाहिजे. जे 5% जर साधारणपणे आपण सांगतो की 5% निंबोळे अर्क जो काय त्याची जर आपण फवारणी केली तर निश्चितच काय होईल की जो काही तीव्रता असेल की जे काही कीटक असतील त्यांचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होऊ शकते. आणि यात प्रामुख्याने आपल्या विद्यापीठाने अजून एक विकसित केलेलं जे काही बायोमिक्स आहेत की ज्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक बायोमिक्स नावाचं एक औषध तयार केलेलं आहे की ज्याच्यामध्ये जैविक आहे की ज्याच्यामध्ये 11 घटक आहेत. यामध्ये 6 आपल्याला उपयोगी असणाऱ्या बुरशी आहेत आणि 5 बुरशी आहेत उपयुक्त असणाऱ्या आणि 6 बॅक्टेरिया आहेत.
1: अच्छा.
0: आणि याचा उपयोग काय होऊ शकतो की आपल्याला आपल्या कपाशी पिकावरती जे मुख्य मावा, तुडतुडे, पांढरी माशी, पिठ्या ढेकून, लाल कोळी आणि जे काही बोंडाळे सर्व प्रकारच्या बोंडाळ्या यांच्यासाठी ही बायोमिक्सची शेतकरी बांधवांनी आवर्जून फवारणी करावी. यामध्ये मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की 20 ते 25 दिवसांनी शेतकरी बांधवांनी 100 मिली बायोमिक्स आणि 10 लिटर पाणी यांचं मिश्रण करून पिकांवरती फवारलं तर ह्या पद्धतीचे जे काही मी आता रस शोषणाऱ्या किडे असो किंवा सर्व बोंडाळे असेल यांचं नियंत्रण आपल्याला जैविक पद्धतीने करता येईल. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला निंबोळे अर्कचं पण देखील सांगितलं की कमी तीव्रतेचं. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला जर रासायनिकडेच वळायचं झालं तर मग अळीसाठी आपण जे काही शिफारसीत केलेले आहे इमॅमेक्टिन बेन्झोइट आहे, कोरोझन आहे, त्यानंतर रोज शोषणाऱ्या किडीसाठी इमिडाक्लोप्रिड आहे, ॲसिपेट आहे यांचा आपण वापर करावा. पण सुरुवातीला मी बायोमिक्स जे आपल्या विद्यापीठाने विकसित केलं जैविक आहे त्याचा वापर जर केला तर निश्चितच आपल्याला ह्या जे काही अळी आहेत, कीड आहेत त्यांचा आपल्याला आपला कंट्रोल किंवा नियंत्रण करता येईल.
1: सर, कापूस पिकातील नेमके रोग कोणते आहेत की त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना जास्त नुकसानीला सामोरं जावं?
0: बरोबर, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. काय आहे की आपल्याकडे कापूस पिकाच्या संदर्भात सुरुवातीला जर आपण बघितलं तर ज्यावेळेस एक आकस्मिक मर नावाचा एक रोग आपल्यावरती आपल्याला बघायला मिळतो पण तो ॲक्च्युली तो रोग नसून तो एक विकृती असते पिकांमध्ये.
1: अच्छा.
0: की ज्यावेळेस आपल्याला पिकांना पाण्याचा ताण पडतो, बघा आता अशा परिस्थितीत ताण पडला किंवा पाऊस जास्त झाला, पाणी साचून राहिलं तर किंवा तापमान 38 डिग्रींपेक्षा जास्त झालं तर अशा वेळेस हा आकस्मिक मर येतो.

0: त्यामध्ये काय होतं की आपण जर पिकांना पाण्याचा ताण बसला आहे, पाणी साचून राहिले किंवा तर अशा वेळेस काय होतं, आपण जर पिकांना पाणी दिलं तर पिकं काय करतात, पाणी मोठ्या प्रमाणात शोषून घेतात ताण पडल्यावरती, आणि ताण पडल्यावरती पाणी शोषून घेतल्यामुळे पिकांच्या अन्न वाहून नेणाऱ्या नलिका दबतात आणि पाणी वाहून नेणाऱ्या नलिका फुगतात. पाणी वाहून नेणाऱ्या नलिका फुगल्यामुळे काय होतात, अन्न वाहून नेणाऱ्या नलिका दबतात आणि त्यामुळे पिकांना म्हणजे पानांना फुलांना बोंडांना अन्न पुरवठा होत नाही, त्यामुळे झाड निस्तेज बनतं, मलूल होतं आणि झाड माना टाकतं. मग शेतकरी बांधव अशा वेळेस घाबरून जातं. अशा वेळेस शेतकरी बांधवांनी घाबरून न जाता शेतकरी बांधवांनी एक झाड उपटायचं आहे, त्याचे मुळं आणि खोडं जर फ्रेश असतील तर समजायचं आहे त्याच्यावरती आकस्मिक मर आलेला आहे. मग याच्या नियंत्रणासाठी आपण काय केलं पाहिजे, तर शेतकरी बांधवांनी 1.5 किलो युरिया, 1.5 किलो म्युरेट ऑफ पोटॅश आणि 100 लिटर पाणी याचं द्रावण तयार केलं पाहिजे आणि प्रति झाड 200 ते 250 मिली आपण ते ड्रेंजिंग त्याचे केली तर निश्चितच ते झाड पूर्वरत होईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी त्याच्यावरती अधिक खर्च न करता घरच्या घरी हा जो मी सोपा उपाय तुम्हाला सांगितला त्याचा वापर जर केला तर आपल्याला इतर टॉनिक वापरायची गरज नाही. आणि यासोबतच पुन्हा 8 ते 10 दिवसांनी 2% DAP म्हणजे 2 किलो DAP 100 लिटर पाणी याचं द्रावण करून त्याचे ड्रेंजिंग या पद्धतीने केलं तर पीक एकदम सुधरून जाऊ शकतं आणि सुदृढ होऊ शकतं.
1: नक्कीच.
0: आणि हा अजून एक त्याच्यात हा झाला आकस्मिक मरच्या संदर्भात. लाल्या एक महत्वाचा रोग आपल्याला याच्यावरती पाहायला मिळतो. लाल्या ही रोगाचं प्रामुख्याने एक आपल्याला सांगता येईल की जर पिकांमध्ये नत्रयुक्त खतांच्या मात्रा कमी झाल्या, नत्रयुक्त खतं आपण जर कमी दिली आणि मग त्यावेळेस झाड काय करतं की ज्यावेळेस त्याला बोंड भरण्याची त्याची अवस्था असते त्या अवस्थेमध्ये बोंड काय करतं तर त्या पानातील हरितद्रव्यातील नत्र शोषून घेतं, त्यामुळे पानं काय होतात पिवळी पडून नंतर लाल पडतात. हा एक प्रामुख्याने आपल्याला सांगता येईल लाल्याच्या संदर्भात येण्याचं कारण. दुसरं एक आहे की रस शोषणाऱ्या किडी. ह्या रस शोषणाऱ्या किडींमुळे देखील काय होतं लाल्या आपल्याला त्याच्यावरती यायला मिळतो. आणि तिसरं आहे मॅग्नेशियम सल्फेटची कमतरता. याच्याने पण आपल्याला त्याच्यावरती लाल्या येऊ शकतो. मग या लाल्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला प्रामुख्याने काय आहे की शिफारसीत केलेल्या नत्रयुक्त खतांची मात्रा द्यायची. आपण पिकांना 3 वेळेस नत्रयुक्त खतांची मात्रा देतो, एक असतो पेरणीच्या वेळेस, एक असतं लागवडीनंतर 30 दिवसांनी आणि दुसरे असतं लागवडीनंतर 60व्या दिवशी. त्याच्यामुळे नत्रयुक्त खतं व्यवस्थित त्याला बसतात. त्याच्यानंतर आहे मॅग्नेशियम सल्फेट जे काय आहे, तर मॅग्नेशियम सल्फेटचा जर आपण त्या ठिकाणी वापर केला तर सर्वसाधारणपणे आपल्याला शिफारसीत केलेले 8 ते 12 किलो एका एकरला आपण जमिनीमधून जरी दिलं तरी ही मॅग्नेशियम सल्फेटची जी काही कमतरता आहे ती कमतरता त्या ठिकाणी निघून येऊ शकते. आणि मी तुम्हाला रस शोषणाऱ्या किडींसाठी बायोमिक्सचं पण सांगितलं आहे, त्याचा वापर केला तर निश्चितच लाल्या त्या ठिकाणी येऊ शकणार नाही.
1: सर, आपण खेत बचाव अभियान 2026 तसंच कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी अतिशय उपयुक्त अशी माहिती सांगितलीत. शेतकरी बंधूंनो, योग्य वाण, खतं व्यवस्थापन, आधुनिक सिंचन पद्धती आणि कीड नियंत्रणासारखा जर आपण उपाय केला तर नक्कीच आपल्या वाढ होऊ शकते. आणि सर, आज आपण आमच्या या आकाशवाणी धुळे केंद्राच्या स्टुडिओत आलात आणि इतकी छान माहिती, इतकी उपयुक्त माहिती आमच्या शेतकरी बांधवांना आज दिलीत, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, आताच आपण किसानवाणीच्या शिवार गप्पा या कार्यक्रमात खेत बचाओ अभियान या अंतर्गत कापूस मिशन आणि कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील शास्त्रज्ञ जगदीश काथेपुरे यांची वैशाली गिरासे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते सुमित सूर्यवंशी.
2: सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य.
3: माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता.
2: ते कसं?
3: बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-1801551.
4: हा कोणाचा नंबर आहे भाऊ?
3: शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच.
2: आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे.
3: नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत.
4: पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील.
3: अजिबात पैसे नाहीत, मोबाईल न किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा, सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणे खरं.
5: शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-1801551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर.
1: शेतकरी बंधूंनो, किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकार. शेतकरी बंधूंनो, पुन्हा भेटूयात पुढील किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष। प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न। खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्याच पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश। विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन। आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद। गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा निष्कर्ष केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं व्यक्त केला आहे। 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.1% होता। गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता। देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले। जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्त्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली। या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम याविषयी सविस्तर चर्चा झाली असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी सर्व सदस्यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं। ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश

केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील. विविध कंपन्यांचं खाद्यतेल एक समान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. खाद्यतेल उत्पादकांनी या नियमांचं स्वागत केलं आहे. 3 वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या एकसमान वजनाचं बंधन सरकारनं हटवलं होतं, त्यामुळं बाजारात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता असं भारतीय खाद्यतेल उत्पादन संघटनेचे अध्यक्ष सुधाकर देसाई यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन 353वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींनी महाराजांना अभिवादन केलं. महाराष्ट्रात अनेक गड किल्ल्यांवर आणि अन्य ठिकाणी यानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे. या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली होती. या पुतळ्यासाठी आवश्यक व्हेनेझुएलाच्या बोलवियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. रॉड्रिग्ज यांनी यावेळी इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाबाबत तसंच या क्षेत्रातील नवीन संधीबाबत सविस्तर चर्चा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पेपरफुटी आणि इतर अनियमिततेप्रकरणी मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करावी तसंच शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, भाकप नेत्या ॲनी राजा, भाकप मालेचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य सहभागी झाले होते. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. याआधी 10 जूनपर्यंत तो राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, पण 4 दिवस आधीच तो दाखल झाला आहे. इस्रायलनं दक्षिण लेबननमध्ये आज केलेल्या हवाई हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून त्यात एक ब्रिगेडियर जनरल, एक कॅप्टन आणि एक जवान अशा 3 लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती लेबननच्या सैन्यानं दिली आहे. इस्रायल आणि लेबनन यांच्यात नव्यानं युद्धबंदी कराराबाबत सहमती झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच हा हल्ला झाला आहे. युक्रेननं रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग शहरावर ड्रोन हल्ला केल्याचं रशियानं म्हटलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना भेट नाकारल्यानंतर हा हल्ला झाला आहे. युक्रेननं 141 ड्रोन डागल्याचं रशियातल्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पुर्ती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्यपदकाची कमाई केली. या सामन्यात त्यांनी कोरियाच्या संघावर 3-0 असा विजय मिळवला. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगढ इथं सुरू असलेल्या

या एकमेव चाचणी कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवसअखेर 3 बाद 368 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिर आणि सलामीवीर के एल राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या T20 क्रिकेट संघाचं कर्णधारपद BCCI श्रेयस अय्यरकडे सोपवलं आहे. 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला या संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडला आहे. उपकर्णधार तिलक वर्मा

सोपवलं आहे. 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला या संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडला आहे. उपकर्णधार तिलक वर्मा यांच्यासह रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीशकुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्षदीप सिंग, शिवम दुबे आणि वरुण चक्रवर्ती यांचा या संघात समावेश झाला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद सिराज आणि प्रिन्स यादव यांचा संघात समावेश आहे. पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खाजगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य त्यांनी जाहीर केलं आहे. पत्रकारांवर हल्ले आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध तसंच आर्थिक दबाव वाढत असल्याचा दावा ऑल इंडिया न्यूजपेपर्स एडिटर्स कॉन्फरन्स या संघटनेनं केला आहे. सरकारची जाहिरात विषयक धोरणं केवळ मोठ्या प्रशासनगृहांना फायद्याची ठरतील अशीच आखली जातात असं संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन. आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अब अपने दोस्त कमल शर्मा को दीजिए इजाजत, नमस्कार।
1: आज के फनकार।

FM 100.5 मेघाहर्ट्स वर आम्ही आकाशवाणीच्या धुळी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, रात्रीचे 11:45 झालीत. आजची आमची प्रसारण सभा आम्ही इथेच समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:53. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.